पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला श्रीनिवास जोशी यांनी स्वरबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर। आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ, शके 1948, इसवी सन 25 मे 2026। सकाळचे 5:56 झाली आहेत। प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं। शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान।

आपण ऐकत होता शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात रावणकृत शिवतांडव स्तोत्र, पठण केलं होतं रामदास कामत यांनी. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या स्वरातला संत एकनाथ महाराजांचा अभंग.

रामदास कामत यांच्या स्वरातल्या या अभंगानंतर आपण ऐकणार आहोत रुचा बर्वे यांच्या स्वरातला निरंजन स्वामी महाराजांचा हा अभंग.

ऋचा बर्वे यांनी गायलेलं निरंजन स्वामी महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर यशवंत देव यांच्या स्वरातला सदानंद डबीर यांचं हे गीत.

आणि मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं यशवंत देव यांचं देशभक्ती

0: मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं यशवंत देव यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जग

जगुया आनंदी कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, मानवाच्या आध्यात्मिक आदिभौतिक जीवनाच्या समृद्धतेचा पाया गाभा कोणता असेल याचा जर का आपण सकल्याने विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं, ते म्हणजे विवेक. आपल्याला आपलं पारमार्थिक व्यावहारिक जीवन समृद्ध करायचं असेल तर मानवानं विवेकाधिष्ठित जीवन प्रणाली अंगीकारली पाहिजे. विवेकाच्या संबंधानं मानवी मनामध्ये आदर निर्माण कोण करत असेल तर ते करतात सद्गुरू. मानवी जीवनाचा पायाभूत असणारा विवेक जर आपल्या अंगी मांडला तर मानवी जीवन डोळस होतं. विवेक शक्ती फक्त पृथक्करण करण्यापुरती मर्यादित राहत नाही. असत्य अनित्य यांचा त्याग करून नित्य सत्य यांचा स्वीकार करण्यामध्ये प्रवृत्त करणारी शक्ती आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी विवेकाचं स्वरूप त्याचं महत्त्व आपल्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. आपण जीवन विवेक सिद्ध केलं तर आपलं आध्यात्मिक आदिभौतिक जीवन निश्चितपणे उलट होणार.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या अभंगाबरोबरच जगूया आनंदी कार्यक्रम इथं संपवण्याची पुष्कर मुंडलेल्या अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणारे अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात गाई म्हशींमधील आम्ल विषाराची लक्षणं आणि उपचार याविषयीची माहिती. 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी भाग पहिला. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर जागतिक तापमानवाढ भाग पहिला. वक्त्या अदिती शारंगधर. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके यात पान उलटताना या मालेत प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास. 7:40 ग्रहकेंद्री प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी. सकाळी 7:45 ग्रहकेंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 15 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 स्वरसंवाद विषय बदलत्या लग्न पद्धती संवादिका सुचेता गरुडे. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कीर्तन आसावरी काळे विषय पाणी बचत. दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी ऑनलाईन जगात स्वतःला शोधताना प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची मुलाखत. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 आणि शेतकरी बांधवांसाठी 7:30 माझावर माझा शिवार राज्यस्तरीय प्रसारणात नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत. तसंच पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती. स्पॉटलाईट रात्री 9:15 आणि 9:30 पब्लिक स्पीक दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 आणि स्मिता वाघ यांनी गायलेला राग देवगिरी बिरावल. दुपारी 2:30 आणि साहित्य कुमार नाहर यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 आणि

0: इमाम हुसेन खान यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री, रात्री 10 वाजता विदुषी कला रामनाथ यांच्या व्हायोलिन वादनात राग जय जयवंती आणि रात्री 10:03 निषाद बाकरे यांनी गायलेला राग सावनी. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. एक नजर हवामान वृत्तावर. आज सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाब आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 29 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ इथं 30 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं उपलब्ध नाही, सांताक्रूझ इथं 79%. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 34 ते 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्र खवळलेला राहील. 40 ते 45 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. वादळात हाच वेग 60 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये समुद्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय गाई म्हशींमधील आत्मविचाराची लक्षणं आणि उपचार या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गाई म्हशींच्या किण्वण पोटातील पशुआहार, हिरवा आणि कोरडा चारा, सायलेज इत्यादींचे पचन ही एक किण्वण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये हे सर्व कोट्यवधी जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव आहार पचवतात. ही सर्व प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात होते, म्हणजेच पचनाच्या वेळी किण्वण पोटात प्राणवायू नसतो तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे वायू असतात. किण्वण पोटातील पाचक रसामध्ये विविध प्रकारचे जीवाणू हे विविध विकर स्त्रवतात. त्याद्वारे चाऱ्यातील तंतुमय खाद्यातील प्रथिने, कर्बोदके आणि तेल इत्यादींचे पचन होते. गाई म्हशींच्या पोटात ही फर्मेंटेशन प्रक्रिया अखंडपणे सुरू असते. या सर्वात मोलाची भूमिका बजावतो तो किण्वण पोटाचा सामू. किण्वण पोटाचा सामू 5.8 ते 6.8 या दरम्यान असला पाहिजे, तर पचनाला योग्य वातावरण तयार होते. सामू कमी झाला आणि जास्त वेळ आम्ल स्वरूपात राहिला तर जनावर ॲसिडोसिस या आजाराला बळी पडते. किण्वण पोटातील ॲसिडोसिस हा दुभत्या जनावरांच्या पचन संस्थेशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जनावरांचे शारीरिक नुकसान होते. या आजारामुळे जनावरांच्या उत्पादनात अचानक मोठी घट येते. अभ्यासानुसार तीव्र ॲसिडोसिसमुळे दररोज प्रति गाय सुमारे 3 लिटर पर्यंत दूध उत्पादन कमी होऊ शकते. दुधातील फॅट आणि प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे दुधाला योग्य दर मिळत नाही. किण्वण पोटाचा सामू 5.8 खाली गेल्यामुळे अन्नाचे पचन कमी होते, ज्यामुळे जनावरांना भूक लागत नाही. पोटातील आम्लामुळे यकृतात गोळू तयार होतात, ज्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जनावरांना तीव्र जुलाब होतात आणि पोटात गॅस धरल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. ॲसिडोसिसचा थेट परिणाम जनावरांच्या खुरांवर होतो, ज्यामुळे ती लंगडतात. हा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. यावर उपाय म्हणून ॲसिडोसिससाठी मुख्यत्वे चारा आणि खाद्यातील तंतुमय घटकांचा आहारात योग्य समावेश करणे आवश्यक आहे, कारण चांगले तंतुमय घटक तोंडात चघळण्यास आणि लाळ उत्पादनास मदत करतात. लाळेतील घटक नैसर्गिकरित्या किण्वन पोटातील आम्लं कमी करतात. आहारात चाऱ्यातील NDFचे प्रमाण 17-23% दरम्यान राखले पाहिजे आणि पुरेसे तंतुमय घटक देण्यासाठी चाऱ्याचे किमान 50% कण 8 मिलीमीटर चाळणीवर टिकून राहिले पाहिजेत. अगदी बारीक कुट्टी करू नये. सोडियम बायकार्बोनेट, रेड आल्गी किंवा कॅल्केरियस शेवाळ यांसारखे बफर पूरक म्हणून दिल्यास किण्वन पोटाचा सामू स्थिर ठेवण्यास आणि दुधातील फॅटचे उत्पादन सुधारण्यास मदत होऊ शकते. जेव्हा जनावरांना ॲसिडोसिस झाल्याची चिंता असते तेव्हा प्रति जनावरांच्या आहारात प्रतिदिन बफर समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते. दुभत्या जनावरांमधील रुमिनल ॲसिडोसिस प्रामुख्याने आहारातील असंतुलनामुळे होतो, ज्यामुळे किण्वन पोटामध्ये अतिरिक्त आम्ल तयार होते. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मका, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्य आणि साखर यासारख्या लवकर आमणाऱ्या कर्बोदकांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे, ज्यामुळे अस्थिर मेदामले आणि लॅक्टिक ॲसिड तयार होऊन रुमेनचा सामू कमी होतो. तंतुमय घटकांची कमतरता असलेल्या आहारामुळे रवंथ करण्याची क्रिया आणि लाळेचे उत्पादन कमी होते, जे किण्वन पोटाची आम्लता नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात. आहारात अचानक बदल, विशेषतः जास्त प्रमाणात पशुखाद्याकडे वळणे किण्वन पोटाचे सूक्ष्मजैविक संतुलन बिघडवू शकते. अति खाणे आणि जास्त धान्ययुक्त आहाराशी जुळवून घेण्यास लागणारा वेळ आणि निवडक खाद्यसेवन यामुळे धोका आणखीन वाढतो.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण गाई म्हशीतील आम्ल विषाराची लक्षणं आणि उपाय याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भनलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्त्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्त्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.
1: मॅडम,

0: मी बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे. तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
1: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो, तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्रावावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिचा त्या कामावरती फोकस राहत नाही, आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल, आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
0: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक

0: क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आत्तापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमान वाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअस च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअस ने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः दिव्यानन्दझाः. अथ वार्ताः. नवदल्ल्यां विदेशमन्त्री डॉक्टर सुब्रह्मण्यम् जयशंकरः अमेरिकादेशीयः विदेशमन्त्री मार्को रूबियो च विभिन्नेषु विषयेषु सविस्तरं चर्चितवन्तौ. उभौ नेतारौ भारतामेरिका रणनैतिक सहभागितां भूयः अपि दृढयितुं स्वस्व प्रतिबद्धतां पुनः उदीरितवन्तौ. ताभ्याम् उक्तं यत् एषा सहभागिता व्यापारोर्जा गतिशीलता क्षेत्रीय सुरक्षादि क्षेत्रेषु विशेषतः अस्ति. डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् भारतस्य अमेरिकादेशेन सह व्यापकः वैश्विकः रणनैतिकसहभागित्वसम्बन्धः वर्तते, यः खलु गहनसहयोगाधृतः वर्तते. सः उक्तवान् यत् उभयोः देशयोः सम्बन्धाः सम्पूर्णविश्वे प्रभावं जनयन्ति अपि च अनेकेषु क्षेत्रेषु तयोः हितानि समानानि सन्ति. विदेशमन्त्री उक्तवान् यत् एषा वर्तमानचर्चा कठिनवैश्विकपरिस्थितिषु अभवत् परञ्च मुक्तमनसा सार्थका चर्चा अभवत् इति तस्य विश्वासः. सः उक्तवान् यत् उभयोः देशयोः मध्ये व्यापारसन्धेः निर्णायकरूपेण निर्धारणम् अचिरमेव भवेत् इति आवश्यकम्. तेन ऊर्जाव्यापारे जातः विस्तारः अभिनन्दितः. अपि च उक्तं यत् विविधेभ्यः स्रोतेभ्यः ऊर्जायाः आपूर्तिः भारतस्य ऊर्जासुरक्षायै अत्यावश्यकी वर्तते.
3: Our government's fundamental responsibility is to address the needs of 1.4 billion people. Obviously, ensuring the accessibility and affordability of energy for them is our prime objective. Secretary and I therefore welcomed the expansion in our energy trade in recent months. Diversified supplies are at the heart of energy security for India.
2: अमेरिका विदेशमन्त्री उक्तवान् यत् उभौ देशौ आतंकवादकारणात् कष्टम् अनुभूतवन्तौ. भारतम् अमेरिका च तेषु सर्वेषु प्रमुखविषयेषु रणनीतिकरूपेण एकमतौ स्तः, ये नूतनशताब्दीं परिभाषयिष्यन्ति. ध्यानास्पदम् अस्ति यत् अमेरिकादेशीयः विदेशमन्त्री मार्को रूबियो चतुर्दिवसीय यात्रा प्रसंगे सम्प्रति भारते अस्ति. सः अस्य मासस्य 26 दिनांके अर्थात् श्वः क्वाड विदेशमन्त्रिणां सम्मेलने सहभागं करिष्यति. पश्चिमबंगालराज्ये भारतीय जनता पार्टीति दलस्य प्रत्याशी देवांशु पाण्डा फाल्टा विधानसभाक्षेत्रस्य पुनर्निर्वाचने सुमहद् विजयम् अवाप्नोत्. श्रीपाण्डा 1,90,000+ भारतीय साम्यवादी मार्क्सवादी दलस्य शम्भुनाथ कुर्मिणं पराजितवान्. तत्र कांग्रेस दलस्य अब्दुर रजाक मोल्लाः तृतीयस्थाने अपरतः

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या पहिल्याच कादंबरीला 2025 सालातील साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला। या कादंबरीत मुंबईत संघर्ष करत जगणाऱ्या एका तरुणाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण येतं। चाळ संस्कृतीत राहणारा, मित्रासोबत भाड्याने खोली शेअर करणारा आणि गावाकडच्या कुटुंबासाठी कमावणारा हा नायक असंख्य स्थलांतरित तरुणांचा प्रतिनिधी वाटतो। अस्थिर नोकऱ्या, खानावळीतलं जेवण, रोजच्या खर्चाची तारेवरची कसरत आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्यातून तो बापडा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहतो। या कादंबरीत मोठ्या शहरातल्या एकटेपणाची जाणीव ठळकपणे दिसते। त्याचबरोबर कष्टकरी वर्गाचं जगणं, हातगाडीवर काम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांचं वास्तववादी चित्रणही लक्षवेधी आहे। कादंबरीची भाषा ही तिचं मोठं बलस्थान आहे। चाळीत झोपड्यात राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गीयांची बेधडक, उघड आणि कधीकधी शिवराळ वाटणारी भाषा नायकाच्या मनस्थितीला अस्सलपणे व्यक्त करते, त्यामुळे त्याचा राग, असहायता आणि चीड वाचकांपर्यंत थेट पोहोचते। घटनांचं चित्रणही तितकंच प्रभावी आहे। दादर, माटुंगा, मस्जिद अशा भागांचं वर्णन केवळ पार्श्वभूमी न राहता त्या त्या जागांचा जिवंत अनुभव देतं। रस्त्यांवरची गर्दी, फेरीवाले, कष्टकरी आणि त्यातून निर्माण होणारं चिकट चित्र म्हणजे कोलाज हे या शहराचं वास्तव उभं करतं। नायकाच्या आयुष्यात संगीताचं विशेष स्थान आहे। संगीत त्याच्या भावविश्वाला आकार देतं। काही ठिकाणी त्याचं चिंतन लांबतं असं वाटतं, तरीही प्रसंग चित्रणाची कादंबरीकाराची ताकद अनेक ठिकाणी जाणवते, विशेषत शेवटच्या भागातल्या राड्याच्या प्रसंगात। या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भणंग, एका झाडाची सवय न व्हावी, एका स्थानाची सवय न व्हावी असा आहे। गावाची ओढ आहे पण शहराशिवाय तरणोपाय नाही हे तो पक्क जाणून आहे। सगळीकडे असून कुठेच नसणारा नायक कोणत्याच गोष्टीत मर्यादेपेक्षा जास्त गुंतून पडत नाही किंवा समोरच्याला गुंतवून ठेवत नाही, कारण त्याला आपल्या मर्यादा माहीत आहेत आणि आपलं भविष्यही माहीत आहे। अकाली वयात जबाबदारी अंगावर पडलेला, तरीही जबाबदारीपासून अजिबात पळणं काढणारा नायक आपल्याला आवडून जातो। या सगळ्यात अधूनमधून घुसमटत विस्कटत जाणारा आणि आपली यातून

0: कोणता सुटका नाही हे कळलेला नायक कादंबरीच्या उत्तरार्धात वाचकाला अधिक गुंतवून ठेवतो. आपल्या निवेदनातून अधिकाधिक चिंतनाच्या पातळीवर जातो. या सगळ्या संघर्षातही नायकाच्या मनात करुणा आणि प्रामाणिकपणा टिकून राहतात. इतर पात्रांसोबतच्या नात्यातून त्याची संवेदनशीलता दिसून येते. तो वास्तव स्वीकारतो पण त्याच्याशी झुंज देत राहतो. गाव आणि शहर यांच्यात अडकलेला नायकाचा आत्मसंघर्ष प्रभावीपणे व्यक्त होतो. एकूणच ही कादंबरी एका संवेदनशील विचारशील तरुणाच्या घुसमटीची आणि जगण्याचा अर्थ शोधण्याच्या धडपडीची कथा आहे. काय लिहितो तो? खूप वेळ नुसता बसून राहतो. आधी वाटलं नुसतं बसून राहावं, नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यात अर्थ नाही, पण नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यातही सजीव क्रिया आहे. त्यात गोष्ट आहे, तिला अर्थ आहे, त्यात आपण होत. गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्या मरतात हे त्यातल्या त्यात खोटं वाटतं. सांगणं सुरूच असतं प्रत्येकाचं. दुसऱ्यांना सांगितलंच पाहिजे अशी अट नको. गोष्टीला ती अट मारते. गोष्ट जिवंत असते कायम, असं सांगणारा हा नायक लेखक. ही कादंबरी आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वाचा, घुसमटीचा, एकट्या आणि एकाकी भावनेचा एक कोलाज आहे जो अनेकांना आपलासा वाटेल.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुनःप्रसारित करण्यात येईल. श्रोते हो, आमच्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी एक निवेदन. श्रोते हो, मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. काळानुसार लग्नपद्धती बदलत आहेत. पूर्वीच्या काळातील लग्न आणि आताच्या आधुनिक काळातील लग्नाचं बदललेलं स्वरूप, बदलत्या पद्धती, याच विषयावर बोलूया आजच्या डायल इन स्वरसंवाद कार्यक्रमात. विषय बदलत्या लग्नपद्धती. आज सोमवार दिनांक 25 मे 2026 सकाळी 11:05 संवादिका सुचेता गरुडे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 22 45 45 15 41 29 45 15 41 30. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय बदलत्या लग्नपद्धती, संवादिका सुचेता गरुडे. यानंतर थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: स्तुते श्रीमहं मंगले शिवास्पदे शुभदे।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।

0: मांजोळ बासरी
1: शततारांची संतूर असो
0: कि मंगल सनई
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
0: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
3: आपल्याला
4: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं. भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले.
3: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलं आहे लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
4: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन

कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं यूपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळं आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं 100,000 रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग

जिल्ह्यात वेंगुर्लेनजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर। आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे। सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया दिनविशेष। आज सोमवार दिनांक 25 मे। श्रोते हो, अयोध्येचा राजा हा बोलपट 1932 साली प्रदर्शित झाला। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते अभिनेत्रींचं जितकं योगदान आहे, गायक संगीतकारांचं जितकं योगदान आहे, त्याचप्रमाणे गायिकांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं आहे। हे सांगण्याचं कारण म्हणजे आज सोमवार दिनांक 25 मे मराठी भावगीतं, चित्रपटगीतं आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी आपला अमीट असा ठसा उमटवला त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका ललिता फडके यांचा आज स्मृतिदिन। श्रोते हो, ललिता फडके यांनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडून गिरवले। त्यांनी गीतरामायणातली कौसल्येची सगळी गाणी गायली होती। 1948 सालचा शहीद, नदिया के पार, विद्या, सिपहिया यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांसाठी, तसंच चिमण्यांची शाळा, जन्माची गाठ, जशास तसे, प्रतापगड, माझं घर, माझी माणसं, माय बहिणी, रानपाखरं, वंशाचा दिवा इत्यादी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं होतं। आज ललिता फडके यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना ही भावपूर्ण आदरांजली। आपण जाणून घेतलं दिनविशेष।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डीच देऊन टाकता, कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटरमधला, मेडिकल शॉपमधला किंवा एखाद्या मॉलमधला, मल्टीप्लेसमधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलमधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगर

0: फिंगरप्रिंट पण असते, तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
1: हो
0: हो. हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती ह्या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती ज्यावर डार्क वेब वरती ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही. अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून शिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5000 4000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेला, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे.

0: तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे? म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं?
0: त्यांनी 193 वापर करायचा.
1: मला विचारायचंय की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे. 45% लोक, त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला. QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे देतात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, तरी ते QR कोडवरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळं कुठलाही QR कोडवरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: हा, OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि विक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात, OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचं असतं. मग सायबर गुन्हे काय करतो, मी घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला ऍडव्हान्स पाठवतो. आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 ऍडव्हान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे. आणि ज्या वेळा ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेस विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा आम्ही अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 193 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
3: नमस्कार.
2: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
3: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्यावेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्यावेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
2: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
3: 1999 ज्यावेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 99 ते 2006. आणि 6 ज्यावेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
2: बापरे.
3: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातन हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमची असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 जाणताराजाचा कार्यक्रम आम्ही BKC ग्राउंड वरती मुंबईला हूज हू अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001

0: हा कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला. तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला आणि 1002 वा जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला. त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी. सकाळचे 7:45 झाली आहेत. आणखी एक ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहो, बेडेकर मसालेवाले.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर तयार
4: मसाला. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: माझा प्रश्न असा आहे सर की बेडेकर लोणचे मसाला या उत्पादनाबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा या लोणचं मसाल्याचे काही प्रकार उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आज सांगा ना।
3: हो आहे ना, कारण कसं आहे फक्त कैरीचंच लोणचं नाही, आपल्याकडे खूप वेगवेगळी लोणची खाण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक फळासाठी लागणारा लोणच्याचा मसाला हा वेगळा असतो। म्हणजे लिंबासाठी वेगळा लोणच्याचा मसाला लागतो, हिरव्या मिरचीसाठी वेगळा लागतो। तर बेडेकर कंपनी एकूण 3 लोणच्याचे मसाले बनवते। एक सगळ्यात प्रसिद्ध ह्या सीझन मध्ये उपलब्ध असलेला हा बेडेकर कैरी लोणच्याचा मसाला, त्याचबरोबर लिंबू लोणचा मसाला आणि मिरची लोणचा मसाला, असे 3 प्रकारचे लोणचे मसाले बेडेकर कंपनी बनवते।
2: अच्छा, मग आता हे 3 वेगवेगळे जे आहेत या सगळ्यामध्ये नेहमीचाच प्रश्न की काय फरक आहे असा, कारण लोणचं तर सेमच असतं, म्हणजे पद्धत सेम असते, पण काहीतरी फरक नक्की आहे।
3: बरोबर, फरक म्हणजे ते फळं जशी वेगवेगळी आहेत, म्हणजे लिंबू उदाहरणार्थ खूपच आंबट आहे कैरीपेक्षा, आणखीन त्याचं आपण लोणचं घातलं ना की त्याचा खार खूप घट्ट होतो, मग अशा वेळेला एवढा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ते लोणचं थोडस तिखट करावं लागतं, मग तिखट मिरची जास्त वापरायची किंवा खार घट्ट होऊ नये म्हणून मेथी थोडीशी कमी वापरायची, अशा पद्धतीचे बदल हे लिंबू लोणच्याच्या मसाल्या करताना केले जातात। आणखी हिरव्या मिरचीचं गोष्ट बोलाल तर हिरवी मिरची स्वतःच खूप तिखट असते, त्याच्यामुळे त्याच्यात लाल तिखट घालून तिखट बनवण्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे लोणचं मसाल्यातली लाल मिरची सोडायची आणि बाकी सगळे घटक पदार्थ वापरायचे, असं करून मिरची लोणचा मसाला बनतो।
2: अच्छा, या लोणचे मसाले आणि त्याच्यातला फरक याबद्दल अजूनही ऐकायचंय सर तुमच्याकडून, पण त्याआधी श्रोते हो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99877 98 747, 99877 98 747, 9987978747, आमची वेबसाईट www.vbbedekar.com। आपण बोलतोय अजित सर की अशा काय टिप्स

0: अजून लिंबाचं किंवा मिरचीचं लोणचं बनवताना?
1: सगळ्यात महत्वाची टीप, तीच टीप इथे परत सांगतो की तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवायचं असू दे, मिरचीचं लोणचं बनवायचं असू दे, किंवा कुठलंही लोणचं बनवायचं असू दे, सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरावा.
0: खरंय.
1: आणि ते वापरत असताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिटावरती ना नीट कृती दिलेली आहे, ती कृती तुम्ही फॉलो केलीत की तुमचं लोणचं हमखास उत्कृष्ट बनणार, स्वादिष्ट बनणार, आणखीन ते चांगलं टिकून राहणार.
0: बरोबर. यासाठीच ऐकत रहा. आज मात्र वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। सकाळचे 7:50 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं गीत।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत रामचंद्र जोशी यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

आपण ऐकत होतात भावधारा या कार्यक्रमात रामचंद्र जोशी यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी IIT मद्रास आणि IIT कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे, परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तरसदृश्य पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्या वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात 4थ्या वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. कॉंगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू.
आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत प्रतिभा पैगावकर यांच्या स्वरातलं भूमानंद बोगम यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

प्रतिभा पैगावकर यांच्या स्वरातलं भूमानंद बोगम यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरातलं गीत, गौतम सुत्रावे यांची ही रचना.

दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरातलं गौतम सुत्रावे यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रभाकर धाकडे यांनी स्वरबद्ध केलेलं हृदय चक्रधर यांचं गीत, स्वर आकांक्षा नगरकर यांचा.

भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात प्रभाकर धाकडे यांनी स्वरबद्ध केलेलं हृदय चक्रधर यांचं गीत, स्वर आकांक्षा नगरकर यांचा. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आज सकाळी 11:05 डायल इन स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय बदलत्या लग्नपद्धती. संवादिका सुचेता गरुडे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 45 15 41 29, 45 15 41 30. आज सकाळी 11:05 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमच्या यानंतरचा कार्यक्रम लगेचच सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 15 लेखक नितीन साळुंखे.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबई नगरीवर वरदहस्त ठेवणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या स्थापनेची कथा.
1: महालक्ष्मी ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातली प्राचीन देवता आहे. मुंबईवर या देवीचा वरदहस्त असल्याने मुंबई ही देशाची लक्ष्मी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुराणातली लक्ष्मी आणि मुंबई यांच्या उगमाविषयीच्या कथांमध्ये कमालीचं साम्य आहे. फक्त पुराणातली लक्ष्मी समुद्र मंथनातून प्राप्त झाली तर मुंबई समुद्र बंधनातून प्राप्त झाली एवढाच काय तो फरक. देवी महालक्ष्मीच्या उगमाची कथा ही समुद्राशीच संबंधित आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी मुंबईमधल्या 7 बेटातल्या खाचा बुजवून एकसंध भूभाग तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये सर्वात मोठी खाडी होती ती मुंबई आणि वरळी यांच्यामधली. ही खाडी एवढी मोठी होती की भरतीच्या वेळी या खाडीतून आत घुसणारं समुद्राचं पाणी पार झायखळ्यापर्यंत पोहोचत असे. म्हणजे तिथून महालक्ष्मी किंवा वरळीला यायचं झालं तर होडीशिवाय पर्याय नसे. ओहोटीच्या वेळेला हा संपूर्ण भाग दलदलीनं व्यापून राहिलेला असे.
2: 1771 ते 1784 या काळात मुंबई प्रांताचे गव्हर्नर असलेले विलियम हॉर्नबी यांनी या खाडीवर बांध घालून पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. अति खर्चिक असणाऱ्या या कामाला ईस्ट इंडिया कंपनीचा विरोध होता. हॉर्नबी यांनी मात्र त्या विरोधाला न जुमानता बांधण्याचं काम सुरू केलं. बांधकामाचं कंत्राट रामजी शिवजी प्रभू यांच्याकडे देण्यात आलं. लवकरच खाडी बुजवण्याचं काम सुरू झालं खरं, पण प्रत्येक वेळी समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे बांध कोसळतच असे. अनेकदा प्रयत्न करूनही बांध टिकत नव्हता आणि खर्च मात्र वाढतच चालला होता. अशा परिस्थितीत एके रात्री कंत्राटदार रामजी शिवजी यांच्या स्वप्नात देवी महालक्ष्मी आली आणि तिने आपण आपल्या 2 बहिणी महाकाली आणि महासरस्वती यांच्या सोबत समुद्राच्या तळाशी असून आम्हाला बाहेर काढल्याशिवाय बांध काही पूर्ण व्हायचा नाही असा दृष्टांत दिला. रामजी शिवजी यांनी ही गोष्ट हॉर्नबी यांच्या कानावर घातली. हॉर्नबी यांचा रामजी शिवजी सांगत असलेल्या कथेवर विश्वास बसणं तसं कठीणच होतं, पण बांधाच्या कामात होत असलेला विलंब, वाढता खर्च आणि कंपनीचा दबाव यामुळे कावलेल्या हॉर्नबी यांनी रामजी शिवजीला मूर्ती शोधण्यासाठी परवानगी दिली. गव्हर्नरची परवानगी मिळताच रामजी शिवजीने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं समुद्रात शोध मोहीम सुरू केली आणि काही दिवसातच जाळ्यात 3 मूर्ती सापडल्या. या मूर्तींची प्रतिष्ठापना बांधाच्या दक्षिण टोकावर समुद्र किनारी करण्यात आली. त्याच ठिकाणी नंतर सन

0: 1484 ह्या सुमारास मंदिर उभारण्यात आलं आणि त्यात महालक्ष्मीचं आणि तिच्या दोन बहिणी म्हणजेच महाकाली आणि महासरस्वती यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. हेच ते आजचं महालक्ष्मीचं सुप्रसिद्ध मंदिर.
1: जुन्या काळी प्रचलित असलेला हा महालक्ष्मी संदर्भातला दृष्टांत समुद्र मंथनाच्या कथेशी नातं सांगत असला तरी श्रद्धेचं पांघरुण दूर केलं असता त्या काळचं वास्तव समोर येतं. महालक्ष्मी मंदिराचा उगम जरी 18व्या शतकातला असला तरी देवीच्या मूर्तीचा इतिहास त्याहूनही जुना असावा. ब्रिटिश पूर्व काळात झालेल्या परकीय आक्रमणांच्या काळात अनेक मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली होती. या देवांच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी त्या मूर्ती विहिरीत किंवा इतर गुप्त ठिकाणी लपवून ठेवण्याचा मार्ग पत्करला होता. प्रभादेवीच्या संदर्भातही असं झाल्याचं आपण आधी ऐकलंय, तेच महालक्ष्मीच्या मूर्तीबाबतही घडलं असावं. बांधाच्या निर्मितीच्या वेळेला त्या मूर्ती सापडल्या आणि नंतरच्या काळात श्रद्धाळूंनी त्या घटनेवर कथांचं आवरण चढवलं असावं. मुंबईतल्या अनेक प्राचीन देवतांप्रमाणे महालक्ष्मीची स्थापनाही कोळी समाजानं केली असावी. या देवीची सांगड आर्थिक समृद्धीशी घातली गेल्यानं कालांतरानं ही देवी मुंबईच्या आर्थिक समृद्धीचं प्रतीक झाली. मंदिराच्या आसपासचा पेडर रोड, ब्रिज कँडी, नेपियन्सी रोड हा परिसर खानदानी श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबांच्या निवासाचा आहे. या परिसरात देवी महालक्ष्मी या अर्थानं साक्षात नांदत असलेली दिसून येते. महालक्ष्मीच्या मंदिरात चैत्र आणि अश्विन महिन्यातले नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा आणि दिवाळीच्या काळात तर मंदिरात प्रचंड गर्दी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर महालक्ष्मीचं आवर्जून दर्शनही घेतलं जातं. पूर्वी चैत्र देवीची जत्राही भरत असे, परंतु आता ती बंद करण्यात आलेली आहे. महालक्ष्मीच्या दर्शनाला दररोज येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता या देवीला वेगळ्या जत्रेची आवश्यकता भासतही नाही. महालक्ष्मी ही केवळ देवता नसून मुंबईच्या समृद्धी, विकास आणि आशेचं प्रतीक आहे. त्यामुळेच या मंदिराला आणि त्याच्या इतिहासाला विशेष स्थान मिळालेलं आहे.
0: महालक्ष्मीच्या कथेची सांगड वरळीच्या बांधाच्या बांधकामाशी घातली गेली हे योग्य असलं तरी वरळीचा बांध गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी बांधला हे तथ्याला धरून नाही. इतिहासातील नोंदीनुसार वरळीचा बांध 1728 साली कॅप्टन ॲलियास बेट्स यांनी बांधला होता, पण तो पुरेसा मजबूत नसल्याने नंतरच्या काळात त्याची वारंवार दुरुस्ती करायला लागत होती. यात वेळेचा आणि पैशाचाही अपव्यय होत होता आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीचा त्या बांधाला विरोध होता. हॉर्नबी यांनी मात्र बांधाच्या मजबुतीकरणाचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा चंगच बांधला आणि तडीसही नेला. कंपनीचा विरोध डावलून हॉर्नबी यांनी काम पूर्ण केलं म्हणून त्यांना कंपनीनं सेवेतून काढून टाकलं, पण या बांधाशी मात्र त्यांचं नाव कायमचं जोडलं गेलं. या बांधाच्या वरून महालक्ष्मी मंदिर ते वरळीच्या लव्ह ग्रो उदंचन केंद्रापर्यंत जो रस्ता तयार करण्यात आला त्याला हॉर्नबी यांची आठवण म्हणून हॉर्नबी वेलॉर्ड असं नाव देण्यात आलं. एका अंगाला महालक्ष्मी रेसकोर्स आणि दुसऱ्या अंगाला हाजी अली दर्गा असणाऱ्या या देखण्या अर्धचंद्राकृती रस्त्याला आपण आज लाला लजपतराय रोड म्हणून ओळखतो.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे.

0: आपण ऐकत होता कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वचन भाग 15. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गीतवहार, मराठी चित्रपट संगीताचा. तत्पूर्वी एक संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अयोध्येचा राजा या चित्रपटातलं गोविंदराव टेंबे यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत.
4: होय मुनिवर, सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे, सत्यपालन हा बाण आहे.

गीताबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मास्टर परशुराम यांच्या स्वरातलं, केशवराव भोळे यांनी स्वरबद्ध केलेलं कुंकू या चित्रपटातलं शांताराम आठवले यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर विष्णुपंत पागनिस यांच्या स्वरातलं गीत संत तुकाराम या चित्रपटातलं हे केशवराव भोळे यांनी स्वरबद्ध केलेलं गीतरचना शांताराम आठवले यांची.

आणि गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत रामशास्त्री या चित्रपटातलं शांताराम आठवले यांचं गीत, अनंत मराठे आणि मंजू यांच्या युगुल स्वरातलं संगीतकार केशवराव भोळे.

श्रोते हो, आकाशवाणी ध्वनिमुद्रण मूकचित्रपट बोलपट या वैज्ञानिक शोधांमुळे घडलेल्या संगीत परिवर्तनाचे साक्षेपी मर्मज्ञ कल्पक प्रयोगशील संगीतकार संगीततज्ज्ञ समीक्षक लेखक केशवराव भोळे. आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण युगप्रवर्तक संगीतकार केशवराव भोळे यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपट गीतांचा आस्वाद घेतलात. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 9:30 झाली आहेत. आमची या

नंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम NCERTचा उमंग.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज

एआय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकूया सुवासिनी या चित्रपटातलं ललिता फडके यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

आपण ऐकत होतात माय बहिणी चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत चिमण्यांची शाळा या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

0: आपण ऐकत आहात गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळचे 10:15 झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात यानंतर वंशाचा दिवा चित्रपटातलं ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या युगल

0: त्यातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.
1: रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही टिक्का याने ते घेऊ द्या, दही टिक्का याने ते घेऊ द्या, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या.

जाते हैं जाऊ जा रंग बाजा न जाते हैं जाऊ जा।

0: काय होणार?
1: Thank you.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उमज पडेल तर या चित्रपटातलं गीत. गीतरचना गदी माडगुळकर यांची, संगीतकार सुधीर फडके.

आणि गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत वंशाचा दिवा या चित्रपटातलं ललिता फडके आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

श्रोते हो, आज ज्येष्ठ गायिका ललिता फडके यांच्या 16व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्वरातल्या चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेतलात. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात स्मिता वाघ यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित तिलवाडा तालातील बंदिशेचे बोल आहेत पिया बिन

ऐसे करिए माई। द्रुत तीन तालातील बंदिशेचे बोल आहेत तुम बिन कौन खबर मोरी लिनी। त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांची तर हार्मोनियमची साथ अनिरुद्ध गोसावी यांची आहे। ऐकूया तर राग देवगिरी बिलावल, कलाकार स्मिता वाघ।

0: श्रोतेहो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्मिता वाघ यांनी गायलेला राग देवगिरी बिलावल. यांना तबला साथ दिली होती भूषण परसोरे यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती अनिरुद्ध गोसावी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. हे समाचारपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

स्वरसंवाद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना सुचेता गरुडेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. काळानुसार लग्नपद्धती बदलत आहेत. पूर्वीच्या काळातील लग्न आणि आत्ताच्या आधुनिक काळातील लग्नांचं बदललेलं स्वरूप, बदललेल्या पद्धती, याच विषयावर आज आपण स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलणार आहोत. आपला आजचा स्वरसंवादचा विषय आहे बदलत्या लग्नपद्धती. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41

0: मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. तर आपण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. हॅलो हॅलो हॅलो.
1: नमस्कार, अरुणा जोशी बोलते.
0: नमस्ते अरुणाताई, बोला.
1: आजचा विषय खूप छान आहे.
0: थँक्यू ताई.
1: आता म्हणजे बघितलं तर आजकाल सगळा भपका वाढत चाललेला आहे आणि श्रीमंतीचं प्रदर्शन, आणखीन पैशांची उधळपट्टी, ह्या सगळ्यामध्ये ना कुठेतरी विवाहातलं पावित्र्य आणि मांगल्य हरवत चाललंय असं मला वाटतं.
0: हो ना अरुणाताई, बोला.
1: विधी जे चालू असतात आपल्या ह्याच्यामध्ये, काय सप्तपदी म्हणा, लज्जा होम, जे काही सगळे आपले धार्मिक विधी आहेत लग्नाचे, त्या विधींकडे कुणाचं लक्षच नसतं. ते स्टेजवरती फक्त भटजी आणि काय 4-5 विधीला लागणारे आई वडील, मुलगा आणि मुलगी, असे एवढेच लोक तिथे असतात आणि बाकीचे नुसते गप्पा टप्पा, इकडे तिकडे खाणं पिणं, ह्यात सगळे मग्न असतात. तर हे सगळं कुठेतरी बदलायला पाहिजे असं मला वाटतं. की पूर्वी असं नव्हतं, पूर्वी मुहूर्त आणि धार्मिक विधींना खूप महत्व दिलं जात होतं आणि लग्नाच्या मुहूर्ताला खूपच महत्व आहे खरं म्हणजे. पण आता ते खूपच हरवत चाललंय. आता तर मी एक दोन ठिकाणी असा प्रकार बघितला की 2 मुहूर्त लग्नाचे. आता का तर सकाळी जो ओरिजिनल मुहूर्त की जो भटजींनी सांगितला तो, त्या मुहूर्तावर लग्न लावतात, सगळे धार्मिक विधी करतात आणि नंतर एकदम 12-1 केव्हा तरी असा एक उशिराचा मुहूर्त असतो की सगळी माणसं जमल्यानंतर त्यांच्या समोर हार घालायचे, मंगलाष्टकं म्हणायची. तर म्हणजे हा सगळा नुसता दिखावा राहिलेला आहे असं वाटतं आणि म्हणजे त्यातलं पावित्र्य आणि मांगल्य हरवत चाललंय असं वाटतं.
0: अरुणाताई पण हा बोला बोला बोला
1: बोला ना.
0: नाही अरुणाताई, तुमच्या काळातली जी लग्न होती तर त्या काळातल्या लग्नांची थोडी आठवण सांगा ना, छान वाटेल ऐकायला.
1: हो, त्या काळामध्ये काय असायचे, हॉल पण घ्यायचो लग्नांना, पण त्यावेळेच्या हॉलची हे रचना वेगळी होती. तिथे म्हणजे कसं मागचं म्हणजे डेकोरेशनला एवढं महत्व नसायचं. आता जे डेकोरेशनला फारच महत्व वाढलंय तेवढं नसायचं. एक केळीचे खांब लावलेले आहेत छानपैकी, नंतर म्हणजे असं पवित्र वाटायचं. त्यानंतर गुलाब पाणी थोडं शिंपडलेलं आहे जिकडे तिकडे, किंवा थोडे अत्तराचे फवारे मारलेले आहेत, असा एक प्रकार असायचा. आणि मुलगी शालू नेसायची, म्हणजे मी सुद्धा लग्नात शालू नेसले होते मला आठवते. आता तेही कमी होत चाललेलं आहे. आणखीन त्यानंतर मंगलाष्टक सुंदर म्हटली जायची आणि म्हणजे लाईन लागायची की बायका तयार करायच्या मंगलाष्टक स्वतः, आणि अशी मंगलाष्टक छान म्हटली जायची. ते मला सगळं आठवतंय. आणि फुलांचं डेकोरेशन जास्त असायचं. बरं, त्यात सुद्धा अगदी काही भार भारी गुलाबाची वगैरे असे फुलं हवीत असे नाही, झेंडूची फुलं असली तरी चालायची, शेवंती झेंडू असे टिकणाऱ्या फुलांची डेकोरेशन केलं जायचं, रांगोळ्या काढल्या जायच्या छान मोठ्या मोठ्या. आता सुद्धा हे आहे पण त्याचं प्रमाण कमी झालंय आणि जास्त विद्युत रोषणाई जास्त वाढली. लाइटिंग हा जो प्रकार आहे हा खूप वाढलाय आणि वारेमग खर्च त्यासाठी केला जातो. त्याची उधळपट्टी कुठेतरी थांबली पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटतं.
0: नक्कीच नक्कीच.
1: जेवणाच्या पण पंक्ती पूर्वी असायच्या, आता बुफे डिनर सुरू झालेला आहे. बुफे ते लावले जातात आणि वाटेल तसा अन्नाचा नासाडी होते. हवं तेवढं लोक घेत नाहीत, मग वाया जातं अन्न तेवढं केलेलं.
0: नक्कीच नक्कीच ताई, आपण इतके छान विचार मांडलेत, आपण फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आता अरुणाताईंनी सांगितलं की थोड्याशा काळानुसार लग्न पद्धतीच्या ज्या पद्धती आहेत लग्नाच्या त्या बदललेल्या आहेत. अगोदर फुलांची रोषणाई करायची, पण पूर्वीच्या काळी लग्न हा सोहळा असायचा. आत्ता थोडासा इव्हेंटकडे झुकत चाललेला आहे, कारण का त्याचा इव्हेंट होतो आहे. अगोदर 15 दिवस म्हणजे अगोदर आठवडाभर पाहुणे यायचे आणि लग्नानंतर आठवड्याभर पाहुणे आपल्याकडे असायचे. तर कार्यक्रमातला आपण फोन घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो.
0: हा बोला.
2: गणेश पाटील बोलतोय.
0: नमस्ते सर, बोला.
2: नमस्ते,
0: बोला.
2: विवाहाच्या बद्दल जो तुम्ही हा विषय निवडलाय ना, तो थोडासा मला वाटतं गहन आहे. या पद्धतीने बोलतोय की हल्ली वेगवेगळ्या प्रकारे विवाह ठरवले जातात.

0: पूर्वी जसं काय असं की कोणतरी घरातला मोठा माणूस कोट टोपी घालून पैसे बिचारा हे झिजवायचा, चपला झिजवायचा, आणि गुरुजींनी काय सांगितलेलं असेल त्या ठिकाणी मिळेल का, माहिती मिळेल का, असं करून लग्न ठरवलं तर ठीक आहे. कारण त्यामध्ये जास्त मुलीला महत्व दिलं जायचं नाही असं मला वाटतं. मी म्हणतो की 40-45 वर्षापूर्वीच म्हणतोय, तर त्यावेळेला मुलगी म्हणायची की आई बाबा करतायत ना माझं, ते चांगलंच करणार
1: बरोबर
0: नाही का. आणि ते पुष्कळदा टिकायचं पण. आता काही त्यामध्ये तुम्ही म्हणाल तसं काही लग्न सक्सेसफुल होत नाही, पण ती जी पद्धती आहे ती मला असं वाटतं थोडीशी चुकीची पण होती. कारण मुलीला बिचारीला काय महत्व दिलं जायचं नाही.
1: पण
0: आता काय झालंय की आता मुली जास्त हुशार झालेल्या आहेत, त्यांना वाईड स्कोप मिळालाय, नेटवरती त्यांना कळतं. अमुक एक मुलगा जर सांगून आला तर त्या मुलाबद्दल काय माहिती मिळते, त्या सगळ्या माहिती ते गोळा केल्यानंतर ते आई वडिलांना त्या सांगतात की बाबा बघा तुम्ही हा ही मुलं नावं सांगितली, त्याप्रमाणे मला हे याच्यामध्ये हा मुलगा बरा वाटतो की हा मुलगा बरा वाटत नाही, असं आता ही पद्धत बदलली आहे.
1: बरोबर आहे. पण सर मला एक तुमच्या याच्यावरती थोडस सांगावंस वाटते. तुम्ही सांगितलं की अगोदर मुलींना फार बोलण्यासाठी वाव नसायचा, पण मुली इतक्या हे होत्या म्हणजे आई वडिलांचा इतका किंवा जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा इतका त्या काळात आदर करायचा की त्यांना तो इतका विश्वास होता की आई वडील करतात ते अगदी योग्यच होणार आणि छान त्या राहायच्या, म्हणजे शेवटपर्यंत त्यांचा संसार अगदी छान टिकायचा. कुठेतरी अपवाद असा असायचा की ते लग्न मोडलं जायचं.
0: करेक्ट करेक्ट. पण मी तेच म्हटलं सुरुवातीला की मुलीचा विश्वास भरपूर असायचा आई वडिलांवरती, आई वडील करणार ते योग्यच करणार असं असायचं. पण आता काळ परत्वे सगळं बदलत चाललंय. आता मुली जास्त हुशार झाल्या, त्यांना बाहेरचं जग कळायला लागलंय, त्यामुळे त्यांचं जे शिक्षणाबद्दलची जी हे आहे आतुरता असते, किंवा मुलांनी जो मुलगा आपण पाहतोय तो कसा असावा किंवा त्याचं शिक्षण किती असावं त्याच्यावरती ते आई वडिलांना सांगू शकतात.
1: बरोबर बरोबर
0: बरोबर नाही का. आणि आता झालंय असं की लग्न सोहळा वगैरे हा प्रकार ठीक आहे, ते आईपतीप्रमाणे प्रत्येक जण करतो आणि जास्त दिखावा केला जातो, पण त्या अगोदर मुलं मुलांची मन किती कशी जुळली जातात, किती जुळतात, ते महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि आता थर्ड मी तिसरी गोष्ट असं सांगतो की हल्ली काय झालंय की पूर्वी मुलगा आता हल्ली कमी झालेत याच्या मार्केटमध्ये आणि मुली जास्त, म्हणजे मुलाचं जे आहे मुलगी डिमांड करते.
1: बरोबर बरोबर.
0: की मुलगी म्हणते की माझे आई वडील आहेत त्यांना सांभाळाल का, माझ्याकडे जो फ्लॅट आहे तो
1: म्हणजे काळानुसार हे सगळं खरं तर बदलत चाललंय आणि त्या बदलत्या काळानुसार आपणही थोडस बदलायला हवं असं मला वाटतं. गणेश सर
0: अजिबात देश देत नाही.
1: हो गणेश सर, आपल्या परवानगीने मी पुढचा फोन घेते. आपण आपले विचार मांडलेत, खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: हॅलो
2: हॅलो.
1: हा बोला.
2: मी शांता गुरुजी अश्विनी मोहिते बोलते.
1: बोला ना ताई.
2: मी ऐकलंय पण मी पाहिलेलं नाही, पण ऐकलेलं की पूर्वीची हळद वगैरे असायची त्या शेजारी बायका सगळ्या येऊन त्या हळद सोबत दळायच्या.
1: हो हो हो. गाणी म्हणत मला वाटतंय जात्यावरती दळायच्या हळद त्या
2: गावच्या वगैरे.
1: हो हो हो.
2: आणि गाणी बारीक सूर आवाजात अगदी सगळं तंत्री होऊन जायची त्या गाण्यावर सगळे.
1: हो हो ताई.
2: आणि चार दिवस आता हळदीचा प्रकार झाला की हळद जावणे.
1: हो हो.
2: असे चार पाच दिवस त्यांच्या लग्नामध्ये तसे जायचे.
1: बरोबर.
2: त्यांच्या डेकोरेशन मध्ये काय करायचे, साड्या सगळ्या रंगीत साड्या लाल पिवळा याच्या साड्यांचे पडदे सोडायचे.
1: हा बरोबर बरोबर अश्विनी ताई.
2: हा ते पडदे सोडायचे वगैरे. आणि मग ते गुरुजी वगैरे येऊन मंगल आणि सगळ्यांचं लक्ष गुरुजींकडे मंगल अष्टकाकडे.
1: बरोबर.
2: आणि आपण कोणाच्या डोक्यावर अक्षता पडतायत का हे सगळे लोक बघायचे.
1: बरोबर. आणि आपल्या अक्षता बरोबर नवरा नवरी पर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा सगळ्यांचा अट्ठहास असायचा.
2: सगळ्यांचं अगदी लक्ष.
1: हो हो हो.
2: आणि ते झालं ना की म्हणजे मग नवरा नवरीच्या ते पुजारी वगैरे आपापलं पुण्य वगैरे ते करायचे. आणि तेवढा की पंगत म्हणजे कसं

0: त्यावेळेला कसे हॉल वगैरे नव्हते,
1: हा
0: प्रत्येकाने ना झाडाकडे असं रिंगण वगैरे मारून हो बसायचं.
1: बरोबर बरोबर,
0: मस्त वाटायचं.
1: हो हो, आणि मला वाटतं अश्विनी ताई दारातच गावच्या ठिकाणी मांडव घातलेला असायचा. बरोबर ना?
0: दारामध्ये मोठा आणि त्याला ती झालर वगैरे आपल्या घरातले कपडे.
1: बरोबर,
0: सुशोभीला त्यावेळेला सर येणार नाही.
1: बरोबर बरोबर अश्विनी ताई, बोला बोला. आपण फोन केलात, आपले विचार मांडले, जुन्या आठवणी सांगितल्यात, खूप खूप धन्यवाद अश्विनी ताई. मी पुढचा फोन घेते.
0: मंगल सनैया वाजायची ना एकदम उत्तरामध्ये.
1: हो हो,
0: लग्न आहे असं मनापासून वाटायचं.
1: हो ना अश्विनी ताई, धन्यवाद अश्विनी ताई. मी पुढचा फोन घेते.
0: हो,
1: धन्यवाद. हॅलो हॅलो, हा बोला.

0: हॅलो
1: हॅलो सुचेता ताई नमस्कार.
0: नमस्ते सर, बोला.
1: मी एम जोशी बोलतोय अंबरनाथहून.
0: बोला जोशी सर.
1: तर तुमचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद, तुम्ही स्वर संवादच्या कार्यक्रमामध्ये प्रथमच आलात.
0: धन्यवाद सर. धन्यवाद सर. हो, माझा पहिलाच कार्यक्रम आहे.
1: हा, आणि तुमचे कार्यक्रम दिलखुलास मध्ये सध्या संजय शिंत्रे साहेबांची मुलाखत चालू आहे.
0: हो हो,
1: ती आम्ही ऐकतोय.
0: धन्यवाद सर.
1: डॉक्टरांच्या मुलाखती ऐकतोय.
0: धन्यवाद सर,
1: फारच छान.
0: धन्यवाद सर.
1: खरं तर माझा हा फोन प्रथम लागायला पाहिजे होता. मी सर्व श्रोत्यांच्या तर्फे तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो या कार्यक्रमामध्ये.
0: धन्यवाद सर.
1: आणि आता लग्न या विषयावरती बरेच श्रोते बोललेले आहेत.
0: हो हो हो.
1: तर आपण आणखी काही वर्षामध्ये म्हणजे अवकाशामध्ये लग्न होतील, चंद्रावरती लग्न होतील. आतापर्यंत काही दिवसापूर्वी समुद्रामध्ये पाण्याखाली लग्न झाली आहेत, नदीमध्ये पाण्याखाली लग्न झालेली आहेत, विमानामध्ये लग्न झाली आहेत, हेलिकॉप्टरमध्ये लग्न झालेली आहेत. तर हौसेला मोल नाही म्हणतात. तर आता एकदा हौस होऊन गेली की नंतर मग ठणठण पाळ असतो, कारण लग्नावरती अफाट खर्च केला जातो आणि लग्न ही गोष्ट तात्पुरती आहे.
0: बरोबर,
1: एक दोन दिवसाची आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांना मग कर्जामध्ये बुडायला लागतं. तर आता या आजच्या कार्यक्रमामध्ये कोणी तरुण मंडळी तरुण मुलं मुली या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार नाही येत, परंतु दुसऱ्यांचं बघून आपणही असंच करायचं असा एक हट्ट आहे. आता आपण मुकेश अंबानींच्या घरचं लग्न पाहिलं, इंदुलीकर महाराजांच्या घरचं लग्न पाहिलं. तर आता हे मोठ्या माणसाची लग्न सोडून द्यावे आणि आपण आपल्या परीने म्हणजे थोडक्यामध्ये कसं आटोपता येईल.
0: हो सर.
1: जास्त, कारण येणारा काळ अतिशय कठीण आहे आणि कठीण काळासाठी तुम्हाला पैसा राखून ठेवला पाहिजे.
0: नक्कीच सर.
1: तर अशा उद्देशाने सर्वांनी या बाबतीमध्ये काउन्सिलिंग म्हणतात ना, की काउन्सिलिंग करायला पाहिजे तरुण मुला मुलींचं. आणि ह्या तात्पुरत्या गोष्टीसाठी एवढा मोठा खर्च करणं हे व्यर्थ आहे.
0: भविष्य
1: काळामध्ये आणखी पुष्कळ काही गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी पैसा ठेवायला पाहिजे. तर अशी थोडक्यामध्ये महत्वाची आणि जे सायबर क्राईम मधलं शिंत्रे साहेबांचं चालू आहे आपलं.
0: येस येस येस सर. थँक्यू सर, खूप छान विचार तुम्ही मांडले, तरुणांना खूप छान सल्ला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर.

0: थोडक्यात एक मजेशीर एक सेकंदात गोष्ट सांगतो. मला एक फोन आला, मी कुलाबा पोलीस स्टेशनवरून कमिशनर पोलीस बोलतोय, तुम्ही ताबडतोब कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये या. म्हटलं अहो मी इथं कुलाबा पोलीस स्टेशन मध्येच आहे. त्या ग्रस्तानी फोन कट केला, अर्थात हा हिंदी मध्ये आला होता, बाबा मध्ये आला होता. तर अशा प्रकारच्या गोष्टी घडतात.
1: थोडस आपण या बाबतीमध्ये हे सतर्क राहायला हवं खरं तर, कारण आता खूप फ्रॉड होत आहे. धन्यवाद सर, आपण आपले विचार मांडले, मी पुढचा फोन घेते. धन्यवाद सर, धन्यवाद. हॅलो हॅलो,
2: नमस्कार, मी नीता शेरे, दहिसरपूर्व.
1: बोला नीता ताई, नमस्ते.
2: कशा आहात आपण?
1: मी मस्त ताई, तुम्ही कशा आहात?
2: आपले सर्वांचे आवाज ऐकले की छान वाटतं, आणखी छान वाटतं.
1: थँक्यू, थँक्यू ताई, थँक्यू. बोला बोला.
2: विषय चांगला आहे.
1: हा,
2: बरेच श्रोते सांगून गेले की शो ऑफ जास्त व्हायला लागलाय, बडेजाव जास्त व्हायला लागलाय, लग्नाचे विधी करूनही लग्न टिकतच अशातला भाग नाहीये. त्याच्यातलं एक अतिशय सुंदर उदाहरण, माझ्या सक्षम अवधबहिणीच्या मुलाचं लग्न झालं. नरेंद्र दाभोळकर त्यावेळेला होते.
1: अच्छा.
2: ते स्वतः होते, पुण्यामध्ये लग्न झालं होते. कुठचेही विधी नाहीत. त्याच्यावरती दोन कुटुंब बोलवली, एकमेकांची ओळख करून दिली मुलांनी. आपण काय करतो ते दोघांनी सांगितलं. एकमेकांना आपण सांभाळू हे वचन दिलं पब्लिक पुढे. एकमेकांच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि विधी संपल्या.
1: अच्छा.
2: कोणतेही अक्षदा नाहीत, फुलं नाहीत, पायाखाली येणाऱ्या आपण जे अक्षद तुडवतो त्याचं सगळं पवित्र संपवून टाकतो आपण. आणि सगळ्यांना एक नम्र विनंती केली गेली की कोणीही अन्नाची नासाडी करू नये.
1: बरोबर आहे.
2: आणि विधी संपले आणि अतिशय उत्तम संसार चाललाय, कुठंही काहीही प्रॉब्लेम नाही येत्या
1: संसाराला.
2: विधींबद्दल तक्रार नाहीये, पण कुठच्या तुमच्या श्रद्धा आणि भावना महत्वाच्या आहेत.
1: बरोबर.
2: त्या तुम्ही सांभाळून पुढे आयुष्य जगणं महत्वाचं.
1: नक्कीच नक्कीच ताई. नीता ताई, मला एक सांगा की जुन्या काळी ना लग्नामध्ये उखाणे घ्यायचे आणि ते इतके लांब लचक असायचे आणि उखाण्याशिवाय काही पर्यायच नसायचा नवरा नवरीला.
2: तर त्या विधींमध्ये आनंद आहे, नो डाऊट अबाउट.
1: हो, पण एखादा उखाणा तुम्हाला आठवतंय का, सांगा ना.
2: तसं असं नाही आठवत आहे, काही तसं नाहीये काही लक्षामध्ये. पण हा एक नरेंद्र दाभोळकरांचा समोर पाहिलेला प्रसंग होता आणि कुटुंबातलं लग्न होतं. फक्त त्याचा इथे उल्लेख करावा असं वाटलं. आता ते नाहीयेत आपल्यामध्ये, हयात नाहीये. पण एक त्यांनी केलेला विधी की गरज नसताना अतिशय साध्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीचं लग्न पाहिलं आणि तो संसार अतिशय उत्तम चालला.
1: नक्कीच ताई,
2: तेवढंच मला मांडायचं होतं, बाकी काही म्हणलं.
1: खूप छान विचार आपले मांडले
2: आहे. धन्यवाद,
1: धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
3: हॅलो हॅलो
1: हॅलो, बोला.
3: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतो.
1: नमस्ते सर.
3: आणि आपल्याशी पहिल्यांदा संवाद साधतो, छान वाटते खरं तर.
1: धन्यवाद सर.
3: विविध उद्घोषकांना मी ऐकत असतो, त्यांची विशिष्ट शैली, आवाज, स्वभाव देखील आपण लक्षात देत असतो नेहमीचे श्रोता म्हणून.
1: हो हो सर.
3: खरं तर लग्न म्हटल्यानं मी लहानपणीच्या नॉस्टॅल्जियात गेलो. त्या काळी असं दरवाज्यातच लग्न होत असे गल्लीत.
1: हो हो.
3: किंवा एखाद्या मैदानात, शाळेच्या मैदान.
1: हो हो.
3: आणि मी जेव्हा ते लग्न अटेंड केली ना लहान, मंगलाष्टका म्हणणारा जो असतो त्याच्या आसपास गरड्या पडलेला असायचा आणि मलाही कौतुकानं मंगलाष्टका म्हणणाऱ्याकडे पाहायचो मी. आणि मग मी ठरवलं की छंद म्हणून आता मी देखील गेल्या 7-8 वर्षापासून मंगलाष्टका म्हणतो, मला आवडतं ते. पण ही मोठ्या पद्धतीने जी लग्न होतात पंचकावांची स्टाईल नाही, त्यामध्ये एक तर मंगलाष्टकाकडे कोणाचं लक्ष
1: नसतं,
3: नंतर नवरदेव वाजत गाजत येतो, मुहूर्त बाजूलाच जातो. आणि हल्ली अशी पण पद्धत आहे की नवरा बायकोने सोबत यायचे आणि ते विशिष्ट गाणं लावलं जातं. कधी कधी ते असं डेकोरेशन केलेल्या रथातनं देखील जिथे लग्न लावलं जातं तिथपर्यंत येतात. ते जो इतकी लोक उभे असतात नवरा नवरी दिसतच नाही. आणि मंगलाष्टका म्हणणारे देखील 4-5 लोक इतक्या कर्कश आवाजात म्हणतात ना
1: की
3: ते लग्नाच्या पावित्र्याला धक्का वाटतो का असं कधी कधी वाटतं. आणि दुसरं असं लाईन अक्षरशः लागते नवरा नवरीला भेटायला.
1: बरोबर बरोबर.
3: विविध पद्धतीने नटणं थटणं केलं पाहिजे, हौसी केली पाहिजे. पण हल्ली जे असतं

0: मेहंदीला एक दिवस, हळदीला एक दिवस, संगीताला एक दिवस, म्हणजे लग्नाला एक दिवस. थोडक्यात पूर्वी जी मजा होती आता एक डिजिटल युगात लग्नाची मजा वेगळ्याच पद्धतीने लोक एन्जॉय करतात की तो प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला आहे. पाण्याच्या बाटल्या कशाही फेकल्या जातात, अन्नाची नासाडी तो तर मुद्दा आहेच आहे. आणि साध्या पद्धतीने लग्न मी करोना कालावधीत पाहिली आहेत खूप, की कमी लोकांमध्ये. नंतर लग्नामध्ये कसं आहे की रुसवे फुगे खूप वाढले. आता काही लोक साखरपुडे इतकं मोठ्या करतात की एखाद्या गरीबाचे लग्न त्यामध्ये होऊ शकते. किती बोलावं तेवढे कमीचे. पण माझ्या आवडीचं एक जग येते ना शांता शेळकेंचं, शालू हिरवा पाचणी मडवेनी ती पेढी घाला असेल तर ऐकू.
1: नक्की मी वेळ मिळाला तर नक्की मी ऐकवते सर. धन्यवाद आपण आपला आम्हाला फोन केलात, आपले विचार मांडलेत, खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो
2: हॅलो हा
1: बोला
2: सर. संवाद ना.
1: हो हो
2: हा ते ठाणे बोलते.
1: बोला बोला ताई.
2: आजच्या विषयामध्ये आपल्याला नव्या जुन्याचे सांगड तर घालता येईलच, तसे बऱ्याच वक्त्यांनी घातली पण आहे. सामाजिक परिवर्तन हे आता सगळ्या क्षेत्रात दिसून येत आपल्याला.
1: हा बोला ताई. हॅलो

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण एक फोन घेऊया. हॅलो हॅलो हॅलो.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
0: नमस्ते.
1: लग्नाची दामधूम आहे
0: हो ना.
1: काही मला स्वतःला असं म्हणायचं की आताच्या
0: पण नाव नाही सांगितलं आपलं तुम्ही.
1: हा मी मिसेस डोंगरे बोलते.
0: बोला बोला.
1: हा आमच्या वेळेची लग्न म्हणजे त्यावेळेला सगळी अशी लांब जाऊन करायला लागायची. दादरला सगळे हॉल असायचे आणि पंगत असायची. पण मला एक प्रसंग आठवतो की त्यावेळेला पंक्तीच्या वेळेला जरा थोडीशी ओढाताण होती म्हणजे दुष्काळ आणि हे ते वगैरे. तर माझ्या वडिलांनी त्यावेळेला ती सुरस लावायची की जिलबी खायची आम्ही कोण खातं. तेव्हा माझ्या वडिलांनी स्वतः उभं राहून सगळ्यांना सांगितलं की कोणीही ही सुरस करू नका आणि थप्पी लावू नका. ज्याला जेवढं पाहिजे तेवढंच करा हे सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं रिसेप्शन गावच्या ठिकाणी झालं. तर रिसेप्शन म्हणजे ती गावाला एवढी पद्धत होती की असा मोठा धामधूम नाही. त्यांनी चिवडा वगैरे असंच होतं सगळं आणि उसाचा रस. पण त्यावेळेला सीझन उन्हाळ्याचं होता. पण तिथे पुष्कळ लोक येतात आणि गावची वगैरे. पण तिथे तेव्हा ती पद्धत होती.
0: हा मला वाटतं ताई पूर्वीचं लग्न म्हणजे अगदी फक्त तेवढ्या घरापुरतं ते नसायचं. आजूबाजूची सगळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असायचे. अगदी सगळे हिरिरीने भाग घ्यायचे. काम करायची घरातली लग्न घरातली सगळी.
1: बरोबर. त्यामुळे आणि आताच्या ह्याच्याप्रमाणे आता मुलं करतात आणि समजूनच म्हणजे आपण जर जे कोणी मागतात डिमांड करतात आता माझ्या मुलींची

0: लग्न झाली तर त्यांनी जर डिमांड केलं तर आम्ही नाहीच सांगतो, कारण जो डिमांड करतो तो आयुष्यभर डिमांड करतो. त्यामुळे आम्ही अशा मुलांचा नकारच असायचा आम्ही त्या मुलांना. त्यामुळे साधारण समजा आपल्या परिस्थितीप्रमाणे आम्ही खर्च केले, वाटून घेतले, आम्ही हे करू तुम्ही ते करू. त्यामुळे त्या दृष्टीने आणि आताची पण मुलं सगळे हाऊस मोस्ट करतात, कारण एकदाच लग्न होतं,
1: त्यामुळे त्यालाही आपण फार अडवं लावू शकत नाही.
0: आणि आता उलट ते सगळे नऊवारी साड्या बिड्या उलट आजची पिढी सगळी हाऊस करायला,
1: सगळे ट्रॅडिशनल दागिने सुद्धा हल्लीच्या पिढीला घालायला आवडायला लागलेत. खरं तर लग्नामध्ये तुम्ही बघितलं तर सगळं कोल्हापुरी साज आणि जे जे जुने दागिने आपल्या आजीचे असायचे ते पुन्हा आता यायला लागले. त्यामुळे असा जुना आणि नवा यांचा मेळ खरं तर आताच्या लग्नात आपल्याला बघायला मिळत आहे.
0: तुम्ही मला विशेष काही असं वाटत नाही, चांगलं आहे सगळं. म्हणजे हे पण आहे, आधुनिकता पण आहे आणि आहे, सांभाळतात, फार अतिरेक करत नाही.
1: नक्कीच नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की गावाला तुमचं रिसेप्शन झालं, मग लग्न म्हटलं की उखाणा हा घ्यायलाच लावतात, तर एखादा उखाणा आहे तुमच्या लक्षात? आता नाही आठवत ठीक आहे. तुम्ही फोन केलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. ओके ओके.

0: हेलो हेलो
1: हेलो।
0: हाँ बोला
1: हाँ, मैं बोरोलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते।
0: बोला प्रतिभाताई, नमस्ते।
1: नमस्ते।
0: बोला
1: काय
0: बोला।
1: ज्या आता लग्नाच्या पद्धती बदलच्या पद्धती विषय चालला आपला, तर पूर्वीच्याच म्हणजे 70 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते। ती व्यक्ती मला सांगत होती म्हणून, मी काय बघितली ना ती व्यक्ती, बघितली ना म्हणजे लग्न लागताना ती व्यक्ती सांगते की मी बघायला गेलो, जी मुलगी ना ती मुलगी अंतरपाट लग्न झालं, विधी याच्याप्रमाणे लग्नाचा दिवस आला आणि त्या अंतरपाटाच्या पलीकडे जी मुलगी उभी होती आणि विधी सगळे चाललेत, नवरदेव उभा आहे, नंतर ते अंतर विधी हे झाल्यानंतर काय भटजी काय करतात, ती वरमाला घालायची ना पुष्पा हार, ती मुलगी दुसरी।
0: अच्छा,
1: ते ती त्याला म्हणजे ती व्यक्ती मला नंतर सांगते असं झालं, पण आता त्यावेळेची काय गोष्ट होती, करायलाच पाहिजे असं करून ना गळ्यात ती माळ घातली, वाईट काय झालंच नाही, पण ती सांगताना आम्हाला सांगताना तर मजेशीर वाटलं, मी बघितली एक आणि होती अंतर्गतामध्ये दुसरी असं, तर बदलत्या पद्धतीप्रमाणे मी आता दुसरं सांगते की 22 वर्षापूर्वीची गोष्ट, दोघही उभे आहेत ताटावर, नवरा नवरी उभे आहेत, अंतर्ताट नाही आहे, भटजी आलेले आहेत, आम्ही आमंत्रित लोक सगळी बसलेले आहोत, तर माझ्या बाजूची व्यक्ती बोलते हे काय लग्न, हे काय हो लग्न, हे काय लग्न, म्हणजे अहो नवरा नवरी उभी आहे आणि ते काय दोघांच्या ह्याच्यात माळा दिलेल्या आहेत हातात, ते दोघं एकमेकांची बोलतायत, बघतायत एकमेकांना, म्हणजे मला काय म्हणायचंय, पूर्ण खात्री करून मुलगी उभी आहे असं म्हणायला पाहिजे, मुलगा दोघं एकमेकांचं असं करून ते लग्न लागतं, दोघं एकमेकांना माळ, ते आत्ताही छान आहेत सगळे दोघे जाईल, असं नाही की विधी झाले पाहिजे अंतर्पात पाहिजे असं काही नाही, दोघांचे विचार दोघांचे मत
0: नक्कीच नक्कीच प्रतिभाताई, नक्कीच प्रतिभाताई आपण फोन केलात, हे मजेशीर किस्से सांगितलेत, खूप खूप धन्यवाद, मी पुढचा फोन घेते,
1: बोलायला तारखा आहे, ओके
0: धन्यवाद, धन्यवाद। हॅलो
2: हॅलो
0: हा बोला,
2: ठाणे
0: बोला, बोला ताई,
2: मगाशी मी बोलायला सुरुवात केली होती, फोन कट का
0: झाला, हो झाला चुकून काहीतरी झाला, ताई बोला, फोन लागलाय बोला।
2: तर हा तर नव्या जुन्याचे सांगड अशी चर्चा इथे चालू आहे,
0: हो हो हो,
2: पण या नवी जुनं जे होतं ते सगळंच पवित्र होतं असं मांगल्य त्याच्यामध्ये होतं, लग्नविधी किंवा पाहुण्यांमध्ये असलेली आपुलकी, भेटवस्तूंची देवाणघेवाण,
0: हे
2: सगळं फारच छान होतं आणि लग्नाचे लाडू असंच म्हटलं जात असेल,
0: अगदी बुंदीचे लाडू ते सुद्धा घरी बनवले जायचे,
2: आता हायफाय जेवण ठेवलं जातं,
0: हो ना,
2: आधी चाटच्या गाड्या असतात किंवा आपलं काय ते स्टार्टर्स असतात,
0: हो हो,
2: आपण याच्यामध्ये केटरर्सचा पण फायदा करून देतो की काय असं वाटतं मला, अनाठही पैसा खर्च होतो। दुसरं एक मला अजून म्हणायचं आहे की पूर्वी घरोघरी जाऊन आमंत्रण दिली जायची,
0: बरोबर, हो हो हो हो,
2: मुलाचे आई वडील मुलीचे आई वडील घरोघरी जाऊन आमंत्रण करायचे,
0: हो हो,
2: त्याच्यामध्ये एक आपुलकी असायची, आता व्हॉट्सअपवर जो

0: फोटो आला
1: हो अगदी काय आता काळानुसार स्मितातही खरं तर आपल्याला बदलायला हवं
0: तसं काही नाही पण काही ठिकाणी जरी आपण जाणं अपेक्षित
1: असतं
0: त्याबरोबर त्यामुळे काय होतं खेळणं हा पण प्रकार आता बंद झाला
1: हो
0: त्या मुलाला मुलीला विशेषतः मुलींना तो एक सेंड ऑफ असतो ना
1: म्हणजे
0: तर अशा काही काही गोष्टी खटकतात आणि मुख्य म्हणजे मला मुहूर्त जो असतो हॉलमध्ये त्या मुहूर्तावरच नवरा नवरींनी एकमेकांच्या गळ्यात माळ घालणं हे केव्हाही शास्त्राच्या दृष्टीने खूपच चांगलं आहे आणि त्यांच्या भवितव्याचं आहे योग्य कल्याणाचं आहे तर तसं होत नाही आधी मेकअप आर्टिस्ट त्यांना घेऊन बसतात मुलींना मुलांना
1: भटजी
0: आपले वाट बघतात तिकडे पुरोहित
1: स्टेजवर धन्यवाद ताई आपण आपले विचार मांडलेत आपल्या छान विचार तुम्ही सांगितले बोला ना पुढचा फोन येतोय कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आपल्या बोला बोला
0: बोला प्री वेडिंग बद्दल प्री वेडिंग
1: हा
0: पण एक अनावश्यक खर्च आहे असं माझं मत आहे पूर्वी त्या मुलींनी नवऱ्याचं तोंड पण पाहिलेलं नसतं
1: हो हो हो
0: अंतर हा आता मात्र प्री वेडिंग मुळे ती मुलं अधिकच जवळ येतात
1: हो
0: सुरुवातीपासूनच तर ते असं कुठेतरी टळलं पाहिजे
1: हो पण काही अंशी असं वाटतंय की ते दोघे एकमेकांना लग्नाच्या अगोदर जर भेटत असतील तर ते एकमेकांना चांगले ओळखू शकतात आणि समजा एकमेकांचे स्वभाव नाही आवडले तर आपण पुढे काही होण्याच्या अगोदरच आपण थांबू शकतो असं नाही का
0: मध्ये अशा गोष्टी नव्हत्या पण म्हणजे आता हे जरा फॅड वाढत चाललं
1: हो हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद
0: करायची वाटते
1: हा बोला ना
0: टायमर लावला पाहिजे प्रत्येक वाक्यासाठी खूपच बोल असतात
1: हो ना काय करणार ना खूप बोलायचं असतं विचार आपले मांडायचे असतात संवाद साधा आपला कार्यक्रमच आहे की संवाद साधायचा आहे एकमेकांशी धन्यवाद ताई आपण फोन केला त्याबद्दल
0: दोन दोन मिनिटं तरी बोलण्याची
1: हो धन्यवाद धन्यवाद ताई मी पुढचा फोन घेते धन्यवाद हॅलो
2: हॅलो
1: हा बोला
2: हा मी सांताक्रूझला अश्विनी मोहिते बोलते परत फोन का लावला दुकाना सांगते मी मला आठवलं आता
1: हो हो ताई नक्की सांगा थोडक्यात सांगा कार्यक्रमाची वेळ संपत आली आपल्या
2: पण ऐकलेलं तर बोलली
1: हा
2: राणीचा बाग तेथे मोठा वाघ
1: हा
2: सासूबाई बसली दारात
1: हा
2: आणि हांड्यावर हांडे सात त्याच्यावर साखरेची परात
1: हा
2: सासूबाईला बोलली राव कशी मी घरात सासूबाई म्हणताय ते नवऱ्याच नाव आणि उचल तुझं पाऊल
1: अच्छा
2: आणि घरामध्ये ठेव हीच माझ्या लक्ष्मीची भेट
1: वा वा खूप खूप छान अश्विनी ताई खूप छान मी कार्यक्रमातला एक शेवटचा फोन घेते मी आपली रजा घेते धन्यवाद ताई हॅलो
3: उखाण्यांची फरमाईश आलेली पुष्कळशी एक नॉनव्हेज उखाणं सांगतो मी काही हरकत नसेल ते
1: नको सर आपला नॉनव्हेज नाही सांगितलं तर बरं होईल
3: नॉनव्हेज नको
1: नको सर आपलं आपल्याकडे
3: धन्यवाद
1: धन्यवाद सर धन्यवाद श्रोते हो खर तर लग्न सोहळा हा हॅलो हॅलो हा बोला
4: मी नीता पाटील बोलते
1: बोला नीता ताई हो अगदी कार्यक्रमाची वेळ आपली संपलीच आहे थोडक्यात सांगा नीता ताई बोला नमस्ते नमस्ते
4: हल्ली आपल्याला लग्नामध्ये आधुनिक आणि पारंपरिक असे दोन्हीचा मिलाप हल्ली लोक काय विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळे घरात माणसं कमी असतात आणि लग्नाच्या निमित्ताने आपण सगळ्यांना बोलवतो आणि त्यामुळे एक गेट टुगेदर सारखं होतं म्हणून सगळे हौशेनी येतात पण घरात जागा नसते आता पूर्वी मोठे मोठी घरं होती त्यांची हॉल पण जवळपास हॉटेलमध्ये वगैरे सोय करतो राहायची तिथेच कुठेतरी हॉल घेऊन लग्न वगैरे होतं पण त्यात एकत्र येतो पण हल्ली असं दिसून येतं की विधीपूर्वक लग्न करताना ते जरा शॉर्ट मध्ये केलं जातं आणि त्यात त्याला सप्तपदीला वगैरे लोक महत्व देत आहेत आणि तेवढे ते वचन वगैरे घेतात आणखी मंगलाष्टक पण आता तांदूळ वगैरे वेस्ट होऊ नये म्हणून फुलं घालतात फुलं वाहतात नंतर आता पूर्वी

0: त्याच्या पंक्ती बसत नाही, तर लोक असे इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यांकडे काम देतात, कारण घरात काम करणारे जास्त नसतात आणि ते सगळं काही हळदी पासून अगदी मेहंदी पासून सगळे काही तेच करतात, त्यामुळे ते व्यवस्थित होतं, सगळ्यांना त्यात छान कपडे घालून मिरवायला
1: मिळतं.
0: आपण पिक्चर मध्ये वगैरे बघतो तसं त्याला लुक आणायला प्रयत्न करून आपले हाऊस माऊस करून
1: घेतात. ताई आपले खरं तर कार्यक्रमाची वेळ संपली आहे, मी आपला निरोप घेते. धन्यवाद धन्यवाद ताई आपण फोन केलात. खरं तर सगळ्या श्रोत्यांचे धन्यवाद, त्यांनी आपले इतके चांगले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मी सुचेता गरुडे आता स्वरसंवाद या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 11:43 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वैजयंती जोशी यांच्या स्वरात रमेश वैद्य यांचं हे गीत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोत्याहो, कार्यक्रमात आता ऐकूया दुर्गेश चंदावरकर यांनी गायलेलं गंगाधर महामरे यांचं हे गीत.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रज यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 12 वाजता आपण ऐकणार आहात कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स,

त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मिडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलं आहे. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चालला आहे. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.

श्रोते हो, आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हे जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्त्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होतं त्या ऑक्सिजनची किंमत, तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडंसं मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूममध्ये ओतवून दिलं. आमचे किसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्त्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगीसुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्त्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेगीसुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्याः. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशालपणे केर, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, गाळसाळ, निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर, माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे. ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या, तळे, विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना. हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणीविहीन, जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु, पक्षी, प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीने श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहिती आहे. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का. आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासनसुद्धा आपल्याला

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीभर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आहे आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटलीही पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या

पाणी कसा आहे तुका म्हणे पाणी अमृत हे सम अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे. सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही, झाडं तोडतोय. आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत, पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज मूळ

श्रोतेहो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोतेहो आत्ता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण

त्या सुमतीला 60,000 पुत्र, ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते, आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन, अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत वर्ण.

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना कि हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगर पुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगर पुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय. आणि म्हणून वर्णन केलं आरेमध्ये

आशिष दिदला ऋषिनी होईल उद्धार गंगा जल स्पर्शानी. अंशुमन राजानी कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगरांनी अश्वमेध 100वा पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनने गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमनचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय, पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस दोन दिवसाची होती का, हजारो वर्षांची.

आणि अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथानी आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्येला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथानी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवाहाचा आवेग तो जा गाठेल थेट पाताळ, आणि तो कोण सहन करेल.

सांग मी आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अगं आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो.

शिवाय म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोतेहो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथांनी प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केलेत आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

आणि अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. अहो त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसता आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. अहो या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती, आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं स्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोतेव सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला, आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मूळ पद्यात आपल्याला सांगतायत.

आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे। श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन। सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते।

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार। श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळात

0: आज अवघड काम असतं, त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

श्रोतेहो, ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथे संपतोय. ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळं देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2 रुपये 61 पैसे आणि

2.71 रुपये वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात 4थ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या 2 हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. या

0: पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉ मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉ मनोज देशमुख आणि डॉ विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत 2 पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी

0: सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांच्या स्वरात अशोक बागवे यांचं हे गीत.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही। श्रोत्या हो, भावदाराच्या शेवटी आपण ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची ही रचना।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचे 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
2: प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या पहिल्याच कादंबरीला 2025 सालातील साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत मुंबईत संघर्ष करत जगणाऱ्या एका तरुणाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण येतं. चाळ संस्कृतीत राहणारा, मित्रासोबत भाड्याने खोली शेअर करणारा आणि गावाकडच्या कुटुंबासाठी कमावणारा हा नायक असंख्य स्थलांतरित तरुणांचा प्रतिनिधी वाटतो. अस्थिर नोकऱ्या, खानावळीतलं जेवण, रोजच्या खर्चाची तारेवरची कसरत आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्यातून तो बापडा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहतो. या कादंबरीत मोठ्या शहरातल्या एकटेपणाची जाणीव ठळकपणे दिसते. त्याचबरोबर कष्टकरी वर्गाचं जगणं, हातगाडीवर काम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांचं वास्तववादी चित्रणही लक्षवेधी आहे. कादंबरीची भाषा ही तिचं मोठं बलस्थान आहे. चाळीत झोपड्यात राहणाऱ्या निम्न मध्यमवर्गीयांची बेधडक, उघड आणि कधीकधी शिवराळ वाटणारी भाषा नायकाच्या मनस्थितीला अस्सलपणे व्यक्त करते. त्यामुळे त्याचा राग, असहायता आणि चीड वाचकांपर्यंत थेट पोहोचते. घटनांचं चित्रणही तितकंच प्रभावी आहे. दादर, माटुंगा, मस्जिद अशा भागांचं वर्णन केवळ पार्श्वभूमी न राहता त्या त्या जागांचा जिवंत अनुभव देतं. रस्त्यांवरची गर्दी, फेरीवाले, कष्टकरी आणि त्यातून निर्माण होणारं चिकट चित्र म्हणजे कोलाज हे या शहराचं वास्तव उभं करतं. नायकाच्या आयुष्यात संगीताचं विशेष स्थान आहे. संगीत त्याच्या भावविश्वाला आकार देतं. काही ठिकाणी त्याचं चिंतन लांबतं असं वाटतं, तरीही प्रसंग चित्रणाची कादंबरीकाराची ताकद अनेक ठिकाणी जाणवते, विशेषत शेवटच्या भागातल्या राड्याच्या प्रसंगात. या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भणंग, एका झाडाची सवय न व्हावी, एका स्थानाची सवय न व्हावी असा आहे. गावाची ओढ आहे पण शहराशिवाय तरणोपाय नाही.

0: कादंबरीच्या उत्तरार्धात वाचकाला अधिक गुंतवून ठेवतो. आपल्या निवेदनातून अधिकाधिक चिंतनाच्या पातळीवर जातो. या सगळ्या संघर्षातही नायकाच्या मनात करुणा आणि प्रामाणिकपणा टिकून राहतात. इतर पात्रांसोबतच्या नात्यातून त्याची संवेदनशीलता दिसून येते. तो वास्तव स्वीकारतो पण त्याच्याशी झुंज देत राहतो. गाव आणि शहर यांच्यात अडकलेला नायकाचा आत्मसंघर्ष प्रभावीपणे व्यक्त होतो. एकूणच ही कादंबरी एका संवेदनशील विचारशील तरुणाच्या घुसमटीची आणि जगण्याचा अर्थ शोधण्याच्या धडपडीची कथा आहे. काय लिहितो तो? खूप वेळ नुसता बसून राहतो. आधी वाटलं नुसतं बसून राहावं, नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यात अर्थ नाही, पण नंतर वाटलं नुसतं बसून राहण्यातही सजीव क्रिया आहे. त्यात गोष्ट आहे, तिला अर्थ आहे, त्यात आपणत. गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्या मरतात, हे त्यातल्या त्यात खोटं वाटतं. सांगणं सुरूच असतं प्रत्येकाचं. दुसऱ्यांना सांगितलंच पाहिजे अशी अट नको. गोष्टीला ती अट मारते. गोष्ट जिवंत असते कायम, असं सांगणारा हा नायक लेखक. ही कादंबरी आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वाचा, घुसमटीचा, एकट्या आणि एकाकी भावनेचा एक कोलाज आहे जो अनेकांना आपलासा वाटेल.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

श्रोते हो, दुपारचे 2 वाजता आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे गाई म्हशींमधील आत्मविचाराची लक्षणं आणि उपचार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. गाई म्हशींच्या किण्वण पोटातील पशुआहार, हिरवा आणि कोरडा चारा, सायलेज इत्यादींचे पचन ही एक किण्वण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये हे सर्व कोट्यवधी जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव आहार पचवतात. ही सर्व प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात होते, म्हणजेच पचनाच्या वेळी किण्वण पोटात प्राणवायू नसतो तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे वायू असतात. किण्वण पोटातील पाचक रसामध्ये विविध प्रकारचे जीवाणू हे विविध विकर स्त्रवतात. त्याद्वारे चाऱ्यातील तंतुमय खाद्यातील प्रथिने, कर्बोदके आणि तेल इत्यादींचे पचन होते. गाई म्हशींच्या पोटात ही फर्मेंटेशन प्रक्रिया अखंडपणे सुरू असते. या सर्वात मोलाची भूमिका बजावतो तो किण्वण पोटाचा सामू. किण्वण पोटाचा सामू 5.8 ते 6.8 या दरम्यान असला पाहिजे, तर पचनाला योग्य वातावरण तयार होते. सामू कमी झाला आणि जास्त वेळ आम्ल स्वरूपात राहिला तर जनावर ॲसिडोसिस या आजाराला बळी पडते. किण्वण पोटातील ॲसिडोसिस हा दुभत्या जनावरांच्या पचन संस्थेशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जनावरांचे शारीरिक नुकसान होते. या आजारामुळे जनावरांच्या उत्पादनात अचानक मोठी घट येते. अभ्यासानुसार तीव्र ॲसिडोसिसमुळे दररोज प्रति गाय सुमारे 3 लिटरपर्यंत दूध उत्पादन कमी होऊ शकते. दुधातील फॅट आणि प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे दुधाला योग्य दर मिळत नाही. किण्वण पोटाचा सामू 5.8 खाली गेल्यामुळे अन्नाचे पचन कमी होते, ज्यामुळे जनावरांना भूक लागत नाही. पोटातील आम्लामुळे यकृतात गोळू तयार होतात, ज्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जनावरांना तीव्र जुलाब होतात आणि पोटात गॅस धरल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. ॲसिडोसिसचा थेट परिणाम जनावरांच्या खुरांवर होतो, ज्यामुळे ती लंगडतात. हा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. यावर उपाय म्हणून ॲसिडोसिससाठी मुख्यत्वे चारा आणि खाद्यातील तंतुमय घटकांचा आहारात योग्य समावेश करणे आवश्यक आहे, कारण चांगले तंतुमय घटक तोंडात चघळण्यास आणि लाळ उत्पादनास मदत करतात. लाळेतील घटक नैसर्गिकरित्या किण्वण पोटातील आम्ल कमी करतात. आहारात चाऱ्यातील NDF चे प्रमाण 17 ते 23% दरम्यान राखले पाहिजे आणि पुरेसे तंतुमय घटक देण्यासाठी चाऱ्याचे किमान 50% कण 8 मिलीमीटर चाळणीवर टिकून राहिले पाहिजेत. अगदी बारीक कुट्टी करू नये. सोडियम बायकार्बोनेट

0: रेड आल्गी किंवा कॅल्केरियस शेवाळ यांसारखे बफर पूरक म्हणून दिल्यास किण्वन पोटाचा सामू स्थिर ठेवण्यास आणि दुधातील फॅटचे उत्पादन सुधारण्यास मदत होऊ शकते. जेव्हा जनावरांना ॲसिडोसिस झाल्याची चिंता असते तेव्हा प्रति जनावरांच्या आहारात प्रतिदिन बफर समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते. दुभत्या जनावरांमधील रुमिनल ॲसिडोसिस प्रामुख्याने आहारातील असंतुलनामुळे होतो, ज्यामुळे किण्वन पोटामध्ये अतिरिक्त आम्ल तयार होते. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मका, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्य आणि साखर यांसारख्या लवकर आमणाऱ्या कर्बोदकांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे, ज्यामुळे अस्थिर मेदामले आणि लॅक्टिक ॲसिड तयार होऊन रुमेनचा सामू कमी होतो. तंतुमय घटकांची कमतरता असलेल्या आहारामुळे रवंथ करण्याची क्रिया आणि लाळेचे उत्पादन कमी होते. जे किण्वन पोटाची आम्लता नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात आहारात अचानक बदल, विशेषतः जास्त प्रमाणात पशुखाद्याकडे वळणे किण्वन पोटाचे सूक्ष्मजैविक संतुलन बिघडवू शकते. अति खाणे आणि जास्त धान्ययुक्त आहाराशी जुळवून घेण्यास लागणारा वेळ आणि निवडक खाद्यसेवन यामुळे धोका आणखीन वाढतो.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात गाई म्हशींमधील आत्मविचाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. उद्याच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत काढणीपश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयी माहिती. श्रोतेहो, वेळ झाली आहे आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची. पुनःप्रसारित करीत आहोत आम्ही हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोतेहो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्य तत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढं

0: महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
0: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो, तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिचा त्या कामावरती फोकस राहत नाही, आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल, आणि जे काय तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काय माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं, असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4 इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या 2 पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून 5 ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले

0: आठ जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळींग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. हे प्रसारण आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 4:54 दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ होतं. कमाल आणि किमान तापमान 35° सेल्सिअस आणि 29° सेल्सिअसच्या आसपास नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान आणि कमाल तापमान 35° सेल्सिअस आणि 28° सेल्सिअसच्या आसपास असेल. येत्या 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तर श्रोतेहो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: माझा आवार माझा शिवार ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, आता आपण ऐकणार आहात यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळीची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत हा आजचा आपला विषय आहे. सध्या आपण असं बघत असतो की कुठलंही शेतीचं काम करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज तर असते, परंतु तेवढं मनुष्यबळ आपल्याला मिळतंच असं नाही, कारण त्याची कमतरता आपल्याला दिवसेंदिवस जास्त जाणवते. मग या मनुष्यबळाच्या ऐवजी आपण कुठले पर्याय शोधू शकतो किंवा आणखीन चांगल्या प्रकारे आपण कसं आधुनिक पद्धतीने या शेतीमध्ये काही भात कापणी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील कसं आपण ते करू शकतो, वेळेची बचत, पैशांची बचत, या सगळ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत आणि

0: ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, आता आपण बोलणार आहोत ते जेव्हा आता भात कापणी सुरू होईल किंवा काही ठिकाणी झाली
1: चालेल
0: सुद्धा
1: आहे.
0: असेल, तर मग भात परिपक्वतेची जी लक्षणं आहेत तर तुम्ही याबद्दल काय सांगाल सुरुवातीला?
1: अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम, कारण तसं म्हटलं तर भात हे कोकणातील आपल्या आणि विदर्भातील एक मुख्य पीक आहे. आणि आपण जसं प्रास्ताविकामध्ये म्हटलं त्याप्रमाणे मनुष्यबळ म्हणजे मजुरांची टंचाई
0: हो,
1: आणि वेळेचा अभाव.
0: वेळेचा
1: आज आपण बघतोय की पाऊसमान किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, वातावरण बदलत चाललेलं आहे, तर अशा याच्यात लोकांचं भात पीक तयार झालं आहे आणि ते तयार झालेलं भात पीक वेळेवरती काढणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आज आपण यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी आणि त्याच्यात होणारी मनुष्यबळाची बचत याविषयी मार्गदर्शन घेतोय. तर आता आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे परिपक्वता हा अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण कोणत्याही पिकाचं परिपक्वता ही त्या पिकाच्या उत्पन्नाशी संबंधित असते. आता भाताचा जर आपण विषय घेतला, भाताची पानं पिवळी पडतात, संपूर्ण पीक पिवळं पडतं आणि साधारणतः 50% पीक फुलवल्यावर आल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसामध्ये ते पीक कापणीच तयार होतं.
0: अच्छा.
1: आता कापणी झाले की नाही हे लक्षात कसं येतं की लोंबीमध्ये तो दाणा असतो, त्याचा रंग हिरवा असल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 9% पाणी राहणार नाही, त्याचा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण काही वेळा कसं असतं, जर आपण ओला दाणा काढला तर कालांतराने ते बियाणं म्हणून आपल्याला वापरता येत नाही. भाताची पानं पिवळी पडतात आणि ज्यावेळी वारा सुटतो त्यावेळेला वेगळा असा टिपिकल आवाज त्या ठिकाणी येतो.
0: अच्छा.
1: ते दाणे एकमेक वापरल्यामुळे तो आवाज येतो, ह्याच्यावरून समजायचं की भात परिपक्व झालेलं आहे, तयार झालेलं आहे. ते झाल्यानंतर वेळीच ते भात कापणी करणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळी जर दाण्यातलं आपण ओलाव्याचं प्रमाण बघितलं तर साधारणतः ते 20% पेक्षा जास्त असताना याची काळजी घ्यायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि कापणी केल्यानंतर तत्काळ मळणी न करता साधारणतः 2 ते 3 दिवस आपण उन्हामध्ये चांगलं वाळवलं पाहिजे आणि वाळवल्यानंतर त्यातील जे ओलाव्याचं प्रमाण आहे ते कमी केलं पाहिजे. साधारणतः 12 ते 13% आल्यानंतरच त्याची आपण पुढची प्रक्रिया करायला सुरुवात केली पाहिजे.
0: म्हणजे हे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी बघणं अतिशय
1: महत्वाचं आहे,
0: नाही का?
1: कारण त्याच्यावरती पिकाचं उत्पन्न अवलंबून.
0: सर, आता शेतकरी पारंपरिक पद्धतीनं कापणी करतात म्हणजे त्यासाठी साधारणतः मजूर किंवा खर्च जो असतो तर तो किती येतो साधारण, आणि याच्यामध्ये मग काही समस्या आहेत का?
1: नक्कीच, अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये बहुतांश भागामध्ये जर बघितलं आपण तर कापणीसाठी महिला वर्ग जास्त असतो, आणि मग कसं होतं महिला वर्गामार्फत ती कापणी पारंपरिक वेळाने केली जाते. त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या महिला वाकून काम करत असतात, त्यामुळे त्यांचे होणारे कष्ट, त्यांचा होणारे श्रम हे तितकंच महत्वाचं आहे. आणि जर बघितलं आपण तर कापणीसाठी साधारणतः 1 ते 8 मजूर लागतात पारंपरिक पद्धतीने कापायला गेल्यानंतर, आणि साधारणतः त्यासाठी 2 ते 2.5 हजार रुपये खर्च एवढा येऊ शकतो. शिवाय भादे बांधणे, त्याच्यानंतर त्याची वाहतूक असेल, तर ह्यासाठी सुद्धा साधारणतः 1 ते 1.5 हजार रुपये खर्च येतो.
0: अच्छा.
1: म्हणजे जर आपण एकूण बघितलं तर साधारणतः 4.5 ते 5 हजार रुपये हा खर्च भात कापून ते आपल्या ह्याच्या आणण्यापर्यंत होऊ शकतो. ह्याचा गांभीर्याने कुठेतरी शेतकरी बंधूंनी विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. शिवाय आज जर बघितलं आपण तर पारंपरिक पद्धतीमध्ये जे म्हणतो आपण की मनुष्यबळाची बचत व्हायला पाहिजे किंवा मनुष्यबळ मिळत नाही, तर त्याच्यासुद्धा कुठेतरी गांभीर्याने आपण विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. तर ह्यासाठीच कमी मजूर ज्या ठिकाणी असतील किंवा ज्या ठिकाणी मजुरी परवडत नाही किंवा काही वेळा हवामानात बदल होतात, उभं पीक पडू नये, यासाठी तत्काळ आपण जर यांत्रिकरणाच्याद्वारे कापणी केली तर ह्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो.
0: नक्कीच नक्कीच. सर, आता हे तुम्ही म्हणालात की पारंपरिक पद्धत वापरतात शेतकरी, पण मग ह्याला पर्याय म्हणजे यांत्रिकीकरण आहे हे नक्कीच, मग या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: आता ह्याला पर्याय म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यांत्रिकरणाद्वारे जर आपण बघितलं तर शेतकरी पारंपरिक वेळाचा वापर करतात, तर ह्याला पर्याय म्हणून आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वैभव वेळा आहे, जो हलका आहे, जो लाईट वेट आहे. आणि तसं म्हटलं तर हा पारंपरिक वेळापेक्षा वेगळा टिपिकल आहे, कारण ह्याला दाते आहेत, दाते असल्यामुळे आणि दुसरं कसं आहे वेगळ्या प्रकारचा अँगल दिल्यामुळे शेतकरी किंवा शेतकरी महिला असेल तिची कुठल्याही प्रकारची मूठ ही जमिनीला टेकत नाही. आणि दुसरं कसं होतं की जेव्हा पारंपरिक पद्धतीने शेतकरी भात कापतात तेव्हा भाताची साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर खोडं ही शेतामध्ये जातात, आणि भात म्हटलं की भाताला मुख्य जो कीड असते किंवा जो रोग असतो तो असतो तो खोडकिडा. आणि जेव्हा भाताची खोडं ही हातात 4 ते 5 सेंटीमीटर तेव्हा त्याच्यामध्ये खोडकिड्याच्या वेगळ्या अवस्था लपलेल्या असतात, ज्या पुढच्या पिकाला किंवा पुढच्या वर्षी त्रास देऊ शकतात. तर ह्याच्यावर मात करण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जो वैभव वेळा आपण वापरला तर जमिनीलगत भात कापणी करता येते. दुसरं म्हणजे पारंपरिक वेळाने भात कापणी केली तर त्याला कालांतराने पाजवावा लागतो, कारण त्याची धार कमी होत जाते. पण जेव्हा तुम्ही वैभव वेळा वापरता तेव्हा वैभव वेळामुळे जेवढं तुम्ही कापत जाल तेवढी त्याची धार वाढत जाते, त्यामुळे दहा काढण्यासाठी लागणारा

0: खर्चही कमी होतो.
1: बरोबर.
0: आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट वेट असल्यामुळे महिलांना श्रम जास्त लागत नाही आणि सहजपणे ते भात कापलं जातं.
1: कमी वेळामध्ये
0: जास्त कापलं जातं. आता हा एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे यांत्रिकरणाच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर भात कापणी यंत्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याची सुद्धा शिफारस केलेली आहे. रिपर ज्याला म्हणतो आपण, भात कापणी यंत्राचा जर आपण वापर केला तर साधारणतः एक एकर क्षेत्राची भात कापणी करायला साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 तास भरपूर होतो. तेच जर पारंपरिक पद्धतीने आपण बघायला गेलं तर साधारणतः 1 दिवस कमी पडेल आणि मजुरी तेवढी लागतील. त्यामुळे यांत्रिकरणाची भात कापणी अतिशय महत्वाची आहे. त्याच्यावरती येणारा खर्चही अतिशय कमी आहे. दुसरं कापणी सरळ आणि एका दिशेत होते. शिवाय यांत्रिकरणाचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नासाडी होत नाही हा महत्वाचा विषय आहे. आणि यंत्राला साधारणतः लागणारं जे इंधन आहे ते साधारणतः 1.5 ते 2 लिटर लागतं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने बघितलं तर त्या मनाने हा खर्च तसा काहीच नाही.
1: मी
0: आज आपण बघितलं डिझेल साधारणतः 1 समजा 90-95 रुपये लिटर असेल तर 1 ते 1.5 लिटर म्हणजे साधारणतः 150 ते 200 रुपये खर्च येतोय. आणि त्यासाठी लागणारा जो मजूर आहे तो स्किल वर्क असल्यामुळे त्याला जर आपण मजुरी पारंपरिक ह्याच्यामध्ये समजा 300-350 असेल, आपण याला 500 रुपये मजुरी दिली तर साधारणतः 2 मजुरांमध्ये काम होत आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे साधारणतः 2500 ते 4000 रुपये खर्च येतो. तर त्याच्या 50% खर्च हा यामध्ये येतो. म्हणजे याचे त्याचे फायदे याप्रमाणे आहेत.
1: परत कुशल कामगार मिळतात त्याच्यामुळे ते पण एक.
0: आणि महत्वाचं म्हणजे आज आपले माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की स्वयंरोजगार निर्माण करा किंवा एंटरप्रेन्युअर डेव्हलप करा. गावातील तरुणांनी पुढे येऊन अशा प्रकारे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, यांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर अशा प्रकारे एक व्यवसाय ते करू शकतात.
1: अगदी खरंय
0: की गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करू शकतात. म्हणजे अशा वेळेवरती कापणी होऊ शकते, मजुराची कमतरता त्याच्यावरती मात मिळू शकते आणि गावातील मजूर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने मात करून गावातच रोजगार निर्माण होऊ शकेल.
1: अगदी खरंय सर. आता तुम्ही ही भात कापणी यंत्राची माहिती दिली, परंतु ह्याची नेमकी गरज काय आहे? म्हणजे
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण कापणी करायला जातो तेव्हा आपल्याला जी महत्वाची समस्या भेटते ती मजूर. आणि मग कसं होतं, शेतकऱ्याचं भात तयार झालंय आणि वेळेवरती आपल्याला मजूर मिळत नाहीत आणि पावसाचा किंवा निसर्गाचा लहरीपणा सध्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघतो. कुठेतरी पाऊस पडतो आणि मग कसं होतं, शेतकऱ्याचं तयार झालेला भात पाऊस पडला की ते लोळतंय. कारण शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापायला गेला तर साधारणतः 1 ते 9 तास लागत आहेत आणि त्याप्रमाणे माणसंही लागत आहेत. त्याच्यापेक्षा जर आपण यांत्रिकरणाचा वापर केला तर मजुराची बचत होते, दुसरं वेळेची बचत होते, तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे एका रेषेत ती कापणी केली जाते, एका साईडला पडल्यामुळे त्याचे भाडे बांधणे सुद्धा सोपं जातं.
1: बरोबर.
0: हे त्याचे फायदे आहेत.
1: आणि साधारण या यंत्राची किंमत सर किती आहे?
0: आता यंत्र कसं आहे, ह्या वेगळ्या प्रकारची यंत्र आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर मिनी भात हार्वेस्टर ज्याला आपण रिपर म्हणतो त्याची साधारणतः 85,000 ते 1,50,000 पर्यंत किंमत आहे. तसं वेगळ्या कंपनीनी त्यांचे काही ह्या ठिकाणी प्रोडक्ट काढलेले आहेत. त्याच्यामध्ये कर्तार म्हणून एक आहे, त्यांचा 74 HP पंप हे आहे म्हणजे कापणी यंत्र आहे. त्याची साधारणतः 18.70 ते 23.60 लाख एवढी किंमत आहे. त्याच्यानंतर कुबोटा म्हणून एक आहे, त्यांचं स्वतःचं मशीन आहे, त्याची किंमत साधारणतः 28.85 लाख एवढी आहे. त्याच्यानंतर दशमेश म्हणून एक आहे, त्यांचं 76 HP मशीन आहे, त्याची साधारणतः 23.5 लाख रुपये किंमत आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीनी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र काढलेली आहे.
1: पण सर मग आता समजा हे त्या शेतकऱ्याला घ्यायला नाही जमलं तर ते समूहाने असं घेऊ शकतात?
0: नक्की नक्कीच, कारण शासनाच्या ह्या पुढे या योजना असणार त्या गट शेतीसाठीच आहेत. किंवा मी तर ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत नाबार्ड अंतर्गत महसूल गावामध्ये आम्ही मंडळ स्थापन केलेली आहेत आणि त्या शेतकरी मंडळाने अशी काही उपकरणं स्वतः खरेदी केलेली आहेत आणि स्वतःची इम्प्लिमेंट बँक त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे की जेणेकरून त्यांची तर कापणी ते करतात, शिवाय गावातील इतर लोकांची सुद्धा कापणी करून त्यांना 2 पैसे त्या माध्यमातून मिळू शकतात. पण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे याची गरज काय आहे, तर गरज म्हणजे कसं आहे, मजुराची कमतरता. आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मजूर मिळत नाहीत आणि मजुरीचे दरही वाढलेले आहेत. आज साधारणतः 350-400 रुपये मजुरी झालेली आहे. यंत्रामुळे काय होतं, मजुरीवरती अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. यंत्र वापरण्यासाठी 1 ते 2 स्किल वर्कर असले तरी काम आपलं होतं. त्यामुळे मजुराची कमतरता हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा कापणीसाठी लागणारा वेग आणि वेळ हा तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने कापणी करतो तेव्हा त्यासाठी साधारणतः एका एकाला आपल्याला 8 ते 9 तास लागतात. पण जेव्हा आपण यंत्राच्या सहाय्याने कापणी करतो तेव्हा 1 ते 1.5 तासामध्ये आपली कापणी
1: पूर्ण
0: सहज होऊ शकते. त्यामुळे वेळेची बचत या ठिकाणी होऊ शकते. तिसरं महत्वाचं म्हणजे कमी उत्पादन खर्च. कारण कसं होतं, मजुरी वाढलेली आहे. आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे 8 ते 9 जणांची मजुरी आपण विचार केला तर साधारणतः त्या ठिकाणी 4-4.5 लाख रुपये खर्च येतोय. त्याचं आपण एक किंवा दोन लेबर 500 रुपये दिले आणि थोडं डिझेल पकडलं तर त्याच्या 50% म्हणजे 2-2.5 हजारांमध्ये आपली कापणी सहजरित्या होऊ शकते. चौथं महत्वाचं म्हणजे पावसापासून संरक्षण. आज आपण बघतो की भात पीक तयार झाले आणि पाऊस येतोय, माणसं मिळत नाही, आता आलेलं पीक जातंय, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी यंत्रासहाय्याने जलद कापणी करू शकतो आपण आणि पटकन ते आणून आपण सावलीमध्ये ठेवलं किंवा शेडमध्ये ठेवलं की त्या पिकाचं आपण चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतोय. पाचवं महत्वाचं म्हणजे कमी नुकसान. जेव्हा आपण मशीनच्या सहाय्याने कापणी करतो तेव्हा नुकसान हे अतिशय कमी होतं, कारण एका रेषेमध्ये कापणी केली जाते, शिवाय त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि ते गोळा करणंही अतिशय सोपं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी इंधनाचा वापर. हे यंत्र साधारणतः 1.5 ते 2 लिटर एवढ्या इंधनावरती चालतंय, त्यामुळे ते किफायतशीर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यांत्रिकरण
1: पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते संरक्षित आहे.
0: आणि माननीय पंतप्रधान साहेबांनी आता जे अपील केलंय की कमी इंधन वापरा किंवा काही गोष्टीवरती तुम्ही हे
1: निर्बंध
0: केले, त्यामुळे त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे यंत्राचा वापर केला तर थोडक्यात सांगायचं तर वेळेची बचत, मजुरीवरचा खर्च, पिकाची होणारी नासाडी,
1: हे
0: आधुनिक शेतीची गरज आहे. त्यामुळे ह्या यांत्रिकरणाकडे शेतकऱ्यांनी बघणं अतिशय महत्वाचं आहे.
1: सर आता म्हणजे एक गरज काय आपण याच्याविषयी बोललो, पण या यंत्राची काही वैशिष्ट्य सुद्धा असतील नाही का?
0: नक्की नक्की. याची वैशिष्ट्य म्हणजे कापणी मळणी आणि साफसफाई एकाच वेळी केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर मिनी कंबाईन हार्वेस्टर आपण मगाशी बघितलं, साधारणतः त्याची किंमत 85,000 ते साधारणतः 1.5 लाख रुपये. लहान आणि मध्यम शेतीसाठी अतिशय योग्य मशीन आहे.
1: बरं,
0: या मशीनच्या सहाय्याने आपली कापणी मळणी आणि धान्याची स्वच्छता एकाच वेळी केली जाते. त्याच्यानंतर पॉवर रिपर जे म्हणतो आपण ते सुद्धा कमी खर्चाचं मशीन आहे.
1: बरं,
0: तिसरं आपण जे म्हणतो की कंबाईन हार्वेस्टर ज्याच्या माध्यमातून आपण कापणी मळणी झोडणी आणि इवन पिशव्या भरणं ही सगळी कामं ॲट अ टाइम आपण करू शकतो. अशा वेगळ्या प्रकारची त्याची वैशिष्ट्यं आहेत आणि वेगळ्या कंपन्यांनी त्याची स्वतःची अशी काही वेगळी यंत्र तयार केलेली आहेत. तर शेतकऱ्यांनी जवळपास कृषी संगोपन केंद्र असेल किंवा जवळपास कुठे एखादं कृषी विभाग असेल त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही याची जर माहिती घेतलीत आणि या यंत्राची जर आपण गटाच्या माध्यमातून खरेदी केली तर नक्कीच
1: फायदेशीर
0: होऊ शकेल.
1: बरोबर,
0: जेव्हा आपण यंत्र वापरतो तेव्हा मनुष्यबळापेक्षा 70% वेळेची आणि मजुरीची बचत होते. दुसरं, कमी नुकसान होतं त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते. चौथं महत्वाचं म्हणजे की ह्या यंत्रासाठी शासनाने काही सबसिडी सुद्धा दिलेली आहेत.
1: अच्छा,
0: त्यामुळे तीही शेतकऱ्यांना माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे.
1: नक्कीच, तेच मी आता तुम्हाला विचारणार आहे की शासनाच्या याच्या संदर्भात काही अशा योजना आहेत का आणि साधारण किती अनुदान यासाठी मिळतं? मग
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांचं श्रम कमी व्हावेत, त्यांची वेळेची बचत व्हावी आणि आधुनिक काळानुसार शेती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर टिलर असेल किंवा त्याला जोडणारी जी यंत्र आहेत त्या यंत्राचा आणि भात कापणी यंत्राचा लाभ घेऊ शकतात. दुसरी योजना आहे ती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, NFSM नॅशनल फार्मर्स स्कीम. तर भात पिकाच्या उत्पादकतेसाठी यामधून यांत्रिकरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्या माध्यमातूनही शेतकरी काही मशीनरी खरेदी करू शकतात. तिसरी राज्य शासन पुरस्कृत योजना आहे की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत थेट लाभ हस्तांतरित केला जातो DBT मार्फत.
1: अच्छा,
0: आणि यामध्ये अवजारांवरती साधारणतः 60-80% अनुदान दिलेलं आहे. आता यासाठी जे अनुदान आहे ते साधारणतः सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 50% आहे.
1: बरं,
0: अनुसूचित जाती जमाती महिला आणि अल्पभूधारक यांच्यासाठी 60-80% अनुदान आहे. फक्त यासाठी पात्रता जी आहे त्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा निवासी असावा, त्याची स्वतःची जमीन असावी, त्याचा स्वतःचा सातबारा असावा. नंतर महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकतात.
1: बरं,
0: नोंदणी केली की त्या नोंदणीच्या माध्यमातून पुढची प्रक्रिया चालू होते. त्याच्यानंतर कृषी यांत्रिकरणाच्या घटकामध्ये भात कापणी यंत्र यासाठी ते अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होते आणि लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून ते मशीन खरेदी करू शकतात.
1: अच्छा,
0: आणि खरेदी केल्यानंतर त्याचं जे बिल आहे ते त्यांनी पोर्टलला अपलोड केलं की डायरेक्ट शासनाकडून त्यांचं जे अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतं.
1: अच्छा,
0: अशी साधी सिंपल पद्धत या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. तर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यासाठी कागदपत्र कुठली कुठली लागतात, हे फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे, शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतीच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी, एकूणच शेती विकासासाठी शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी योग्य त्या पद्धतीचे कागदपत्रही तितकीच महत्वाचे आहेत.
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा, शेतकऱ्याचा आट, ज्या ठिकाणाहून आपण यंत्र खरेदी केलंय त्याचं मूळ बिल,
1: बर,
0: त्याच्यानंतर यंत्र हे शेतकऱ्याच्या नावावरतीच असलं पाहिजे, तरच ते अनुदान त्याला मिळू शकेल. पुढचं महत्वाचं म्हणजे त्याचं बँक पासबुक, कारण यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचं जे बिल त्यांनी त्या डीबीटी पोर्टलवरती अपलोड केल्यानंतरच त्याच्या अकाउंटला त्याची अनुदान आहे
1: ते
0: त्याचं जमा होणार आहे. अर्ज करणारी व्यक्ती ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्याचं किंवा तिचं शेतकरी असेल किंवा शेतकरी महिला असेल प्रमाणपत्र जोडणं हे आवश्यक आहे अनुसूचित जाती जमातीचं. या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती हवी असेल तर संबंधित कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल यांच्याशी संपर्क केला तर त्यांना त्यापासून नक्की माहिती मिळू शकेल.
1: नक्कीच. सर आता आपण एवढं सगळं चर्चा केली म्हणजे यांत्रिकीकरण कसं महत्वाचं ठरतंय ते, पण आता तुमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे तर त्यामार्फत काही असे उपक्रम किंवा तुम्ही काही असं प्रशिक्षण असं शेतकऱ्यांना देता का, कसं जनजागृती?
0: नक्की नक्कीच, कारण कसं आहे माहिती सांगणं सोपं असतं पण ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे तितकंच महत्वाचं आहे.
1: नक्कीच.
0: आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की गेले 10-12 वर्ष डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अधीन असतं कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पोहोचवल्या आहेत, ह्याची माहिती पोहोचवली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी मेळावे असतील, त्याच्यानंतर प्रशिक्षण असतील, नंतर प्रत्यक्ष भेटी असतील, गटचर्चा असेल, इव्हन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती भात कापणी यंत्राची प्रात्यक्षिक दाखवली. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्राकडे 8 ओळीचं भात लावणी यंत्र आहे, कापणी यंत्र सुद्धा आहे, आणि शेतकरी विद्यापीठाच्या दरानुसार ते नेतात आणि त्याप्रमाणे लावणी करतात. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज बघायला गेलं तर बऱ्यापैकी शेतकरी हे यांत्रिकरणाचा अवलंब करत आहेत. तर माझी शेतकरी बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी कृषी विभागाशी संपर्क करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये माननीय पंतप्रधान साहेबांचं जे स्वप्न आहे की दुप्पट उत्पादन व्हायला पाहिजे यासाठी आपला खर्च पहिला कमी व्हायला पाहिजे. आणि खर्च कमी कधी होईल? जेव्हा पारंपरिक पद्धतीला आपण बगल देऊ, छेद देऊ आणि यांत्रिकरणाच्या माध्यमातून जेव्हा आपण शेतीकडे वळू तेव्हाच आपला कुठेतरी हा खर्च कमी होऊन फायदा जास्त होणार आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, यांत्रिकरणाच्या माध्यमातून तुम्ही भात कापणी करा आणि जर यातून काही तुम्हाला शंका असेल तर नक्कीच कृषी विज्ञान केंद्र आपलं स्वागत करेल. तुम्ही केव्हाही या, कृषी विज्ञान केंद्रावर तुम्हाला योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन दिलं जाईल.
1: नक्कीच. सर एकंदरीतच यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी करणं ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे आपण असं म्हणू शकतो. कारण तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितलेत की मनुष्यबळ आहे किंवा श्रम आहेत,
0: वेळेची
1: बचत आहे, परत पैशाचा सुद्धा अपव्यय ह्याच्यामध्ये होतो. जर शेतकऱ्यांनी विचार केला या सगळ्या गोष्टींचा आणि यांत्रिकीकरण जर आत्मसात केलं तर नक्कीच त्यांना उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्हीही चांगल्या प्रकारे मिळू शकतं
0: आणि गुणवत्ताही
1: चांगली टिकून राहू शकते. सर आज आपण इथे आलात आणि या विषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप छान माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिली. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याबरोबरच हा कार्यक्रम इथे संपतोय. नमस्कार.

दुपारचे 3:32 होत आहेत. सादरकरिता होत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीतबद्ध केले यशवंत देव यांनी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतो. दुपारचे 3:35 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.
1: गम्मत जम्मत.

0: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी स्वप्नाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तो कसे आहात? उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत असणार तुम्ही सगळेच जण, हो ना? पण त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात सरबतं, ज्युसेस, ताक नक्की घेत चला. भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे उन्हात खेळणं टाळा आणि संध्याकाळी भरपूर खेळा, खेळाचा आनंद पण घ्या. बालदोस्तांनो आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाची. आता ऐकूया श्रीकृष्ण शास्त्री या बालदोस्ताचं तबला वादन.
1: नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण किरण शास्त्री आहे आणि आज मी आपल्यासमोर त्रिताल सादर करणार आहे.

वा, काय मस्त झालं तबला वादन. बालदोस्त हो, आपण ऐकत होतो श्रीकृष्ण शास्त्री याचं तबला वादन. यानंतर ऐकूया रेयांश ठाकूर याचं संतूर वादन.

श्रोते हो आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सायंकाळचे 4 वाजतात. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात बालू या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात असला नवरा नको गो बाई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं राम कदम यांनी.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट हेच माझं माहेर, संगीत होतं अशोक पत्की यांचं. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहोत. संध्याकाळचे 4:30 वाजलेत. मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत
2: भोहाडा आणि आदिवासी लोककला.
1: आज ऐकूया भाग 3 भादोळ. संशोधन आणि लेखन लक्ष्मण ढांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
3: श्रोते हो नमस्कार आणि दिनेश तुलाही नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. कांचन नमस्कार.
3: मग दिनेश आपण आता ज्या भागात उभे आहोत एकीकडे ते काहीतरी काठी आहे आणि त्याला घुंगरही आहेत आणि अशी ही घुंगरवाली काठी एका हातात घेऊन एक हात कमरेवर ठेवून तो माणूस नाचतोय. पाय पुढे घेऊन डावीकडे उजवीकडे पायाची हालचाल करत त्या ठेक्यावर. चल आपण जरा जवळ जाऊन पाहूया.
1: म्हणजे तो जागच्या जागी असं लंगडी घातल्यासारखा नाचतोय शांतपैकी. काहीतरी हा मुक्त नाट्याचा प्रकार दिसतोय मला.
3: होय आणि आपण त्यांच्याशी बोलूया सुद्धा.
1: नक्कीच.
4: डोळ म्हणायचं केलं.

0: तुमचं काय नाव?
1: राजाराम तुळशीराम वाटा वाटास बोंडार मारा.
2: कुठे दादा?
1: बोंडार मारा.
2: आता तुम्ही जे हे सादर केलं जो कार्यक्रम, त्याला काय म्हणतात?
1: माधुळ.
2: काय असतं हे माधुळ, म्हणजे काय नेमकं सांगा बरं.
1: म्हणजे हे म्हणजे अडावलापासून हा कार्यक्रम, ही भवानी आहे ना, ही भवानी म्हणजे आमच्या वडिलांनी असा शिक्षण दिलं पहिल्यापासून, का ही 70 सिंगची, अंबागडची, गंभीरगडची, दर्यादीपची, माऊरगडची, किरबागडची, उत्तरदीपची, शेंगळदीपची, कोल्हापूरची, मरीमाथा, असा आमचा हा खेळ तमाशा.
2: देवीचं रूप आहे
1: देवीचा,
2: माधुळ जो आहे
1: हा देवी आहे,
2: देवी आहे.
1: तिला 12 भवानीचा थापण आहे त्याच्यावर.
2: 12 भवानीची
1: पुंजा आमचं वडील करत होत.
2: बरं.
1: हा तेच मग आमचे ते मग त्यांचा ऐकून आम्हाला नाद लागला, बघून आम्ही हा कार्यक्रम करू शकतो.
3: कांचन, बोहाडा आणि आदिवासी लोककलांचं निरीक्षण करण्यासाठी आपण या भागामध्ये जिथे आलेलो आहोत आत्ता, हा सगळा प्रदेश हा नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याचा एक भाग आहे.
4: बरोबर. 100% आदिवासी लोकवस्ती असलेली ही जवळपास 58 खेडी ह्या भागामध्ये आहेत. हा, त्या खेड्यांची नावं मी ह्यांना विचारली, लक्ष्मण भांगरे यांना, त्यांनी मला सांगितलं खर्शे, तुंगार

0: डाहुळे व टांगला पाळना, पिपळा डाहुळे व टांगला पाळना।
1: आया श्रीकृष्ण दाठ
2: त्यांच्या ना। आता बघ, विशेष करून म्हणजे सणावाराच्या प्रसंगी त्यांच्या या लोककलांना अगदी अक्षरशः उधाण येतं।
3: आणि अरे त्यातून होळीचा सण असेल ना, तर मग त्याची धमाल काही विचारूच नका।
2: खरं
3: होळी पौर्णिमेच्या त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने मग हे असे महादोळ रंगतात।

0: चिन्हार बनाय मी
1: बोला काय बोला बोला काय झालं तुम्हाला पण इकडे तर मला तर सांगू शकत नाही
0: रडतोस हसतोस
2: माझ्यात ना पाणी शिकला आहे का तुला
1: अरे बाटे
2: इकडे येत पण इकडे
1: हे आपण नेमकं सांगून टाकतो
0: सांगू तर दाशी आपण काय आहे ते तर सांगशी का नाही
2: माणसाचा काळजी राहत कोठ काय
0: काळजी नाही तर काळी जिकून राहत माणसाला ते का पाठी मागून राहत
1: तुझ्या फुका शेणा
0: शेणा नाही
2: अरे हो पण असा झालाय ते तेले सोद भावालेस माझे
0: कशी कशी तुमची भांडगड कहावर झाली
2: मी चुकलो.

0: झालं काय पण असा तर कोणा तर तुम्हाला वाटून दिला झालं काय तुम्हाला
1: तू गव्हाचा पाटील
0: मग पाटील मग तर
1: भगवान माझ्या पुढे असला
0: अरे साप नाही तो
2: कांचंदू भक्तीच काय या दोघा भावांमध्ये भांडणं चालू आहेत म्हणजे वाटणी चालू आहे वस्तूंची वाटणी चालू आहे केसुणीची वाटणी त्यांनी केली त्यानंतर चमच्याची वाटणी केली आणि आता तो थोरल्याच्या बायकोमध्ये सुद्धा वाटणी मागतोय सगळा गमतीशीर प्रकार आहे आणि हातातल्या पटक्याने तो त्याला पटके पण मारतोय बघ कंचन आपण हे महादोळ आदिवासींचं बघतो आहोत तर महादोळ हा शब्दच मुळात किती वेगळा आहे नाही
3: हो ना महादोळ महादोळ म्हणजे काय महादेवाचं काही आहे का तर तसं नाही आपण सुरुवातीलाच ऐकलं त्यांच्याकडे 12 भवानी आणि त्यांना ते अवतरण करतात तर ह्या महादोळ मध्ये आदिवासींच्या दैनंदिन ज्या छोट्या छोट्या घटना प्रसंग असतात म्हणजे त्यांच्या आयुष्यामधले त्यांना आवडणारे जे काही गमतीशीर प्रसंग असतील
2: किंवा नाट्यपूर्ण घटना असते
3: हा तर त्यालाच अधिक नाट्य त्यातलं गडद करत करत हे प्रसंग ते सादर करतात आणि आपण आता पाहिलं साधू न बंधू आम्ही दोघ भाव रे साधू न बंधू आम्ही दोघ भाव
2: आणि त्या दोन भावांमधली ती भांडणं त्या भांडणांमधून होणाऱ्या गमती जमती हे सगळं या महादोळच्या माध्यमातून बघताना म्हणजे ते कलाकार पण आनंद घेतात आणि बघणारे आदिवासी तर अक्षरशः हसून हसून त्यांच्या मुरकुंड्या वळत आहेत
3: हा कारण ते गमतीशीरच आहे म्हणजे ते नाटक जे आहे ते अतिशयोक्ती आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा त्याच्यामधलं रहस्य नाहीस होऊन गंमत सरळ सरळ जेव्हा दिसते तेव्हा तो आनंद निखळ आणि साधा सुद्धा पण मनमुराद मिळवता येण्यासारखा
2: नक्कीच आणि जरी हा नाट्य प्रसंग जरी असला तरी कुठेतरी याचं मूळ त्यांच्या घरामध्ये घडणाऱ्या त्याच्यामध्ये असतं त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याच घरातलं काहीतरी आहे
3: त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया ना
4: आपण नाव काय आधी सांगा मंगळू गंगाराम वाता
2: कुठे राहणार
4: बोंडारमाळ
2: तुम्ही जे नाटक सादर केलं मगाशी माधुळ मध्ये काय होतं ते नाटक
4: ते गारुडी होता म्हणजे ते चोर असं हे चोरी करायला जाताना त्यांना भाग हो तर मग जाजू आलं देव कुणीकडे पळवायचं मग भगत आणायचं भगत आणून धरून तो देव गमसल्याशिवाय मागा सरायचा ना तशी आमची प्रथा आहे
2: आणखीन कुठली होती गोष्ट त्याच्यामध्ये
4: त्याची म्हणजे ते भक्तच आणायचा ना आफाला बा देव हो शिक्षा येणे लावले हो सांपडत नाही मग तो भगत चांगला कोणीतरी आणायचा जाजू आला त्यापासून ठका ठोका धरून तो देव काढून घ्यायचा
2: बर तुमचं नाव काय
5: रामदास गंगाराम वातास
2: कुठे राहता
5: भंडारमाळ
2: तुम्ही हे नाटक चालू असताना जे मध्ये बोलता ना हे काय कसं आधी ठरवता का एकदम तुम्हाला सुस्त ते बोलता
5: भवानीचं भपे ही भवानी आहे ना तिचा खेळवाला आम्ही
2: बर
5: मग ते खेळ करतानी ते पठ असं करावा लागत हो
2: अच्छा
5: हा असा मग ते मग घेतलं ना ते सॉंग म्हणजे डाकाचा त्याचे डांकत ना थापणी करायची डांक वाजवायची त्याला हवा आणायची हवा आणताना मग तो घुमायचा
2: म्हणजे ते आपोआप सगळं सुस्त तुम्हाला
5: सुस्त तुम्हाला हा आई वडिलापासून तो एक आम्हाला ते शिक्षण असते वडील गेलं हरून तरी आमचा चालूच आहे हे परून परहा आम्ही हरल्यावर
3: पोरासारखी जे प्रसंग रंगवता तर ते दरवेळेला तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन भर घालता
5: हा त्याचं गाणं हे बाठ सांगलं ना पुढल्या वेळेला ही बाकीची अजून नवीन कला करतो आयतीचं नाही तीच नाही एक दोन नवून बाकीची जुनी असा म्हणजे अठबात तीच केली दुसऱ्या जागा तीच केली मग लोकां काय सांगते ते दे हीच पाहिली
2: मजा येत नाही
5: मजा येत नाही त्याच्याने एक दोन पण बदलूनच घ्यावा लागत
3: मुळात महादोळ हा जो कला प्रकार आहे त्याचं मूळ महादोळ या वाद्यामध्ये आहे हे आपण जाणून घेतलं
2: आणि हे एक चर्मवाद्य आहे हे वाद्य वाजवत ही मंडळी नृत्य नाट्य महादोळ हे जे आहे रंगवत असतात
3: त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया ना आपण की हे वाजवताना म्हणजे हे गळ्यात अडकवलेलं नाहीये तू बघ त्याला त्यांनी पोटाला बांधलंय
2: विशिष्ट प्रकाराने बांधलेलं आहे
3: आणि ते
2: आणि मध्येच तो वाजवताना गिरक्या घेतोय मध्येच गमती जमती करतोय
3: कसा पांढरा पूर्ण झगास त्यांनी असा घातलाय आणि ही टोपी त्याच्यावर त्या कवड्या आणि त्या सगळ्याच फार सुंदर दृश्य आहे ते वाद्य सुद्धा त्यांनी खूप छान सजवलंय आणि किती उंच माणूस आहे हा पहा
2: आणि बघ ही मंडळी आधी सुरुवातीला त्या वाद्याची पण पूजा करतात त्या वाजवणाऱ्याची सुद्धा ते पूजा करतात, त्याला नमस्कार वगैरे करतात आणि मग हा महादोळ सुरू होतो.

0: आणि मगाशी मी बोलत असं की घुंगूर बांधलेली जी काठी आहे ती आपटत आपटत आणि एका पायावर नाचत नाचत मजा आहे, मजा आहे.
1: बरं, मला एक सांगा की माधोळ ही नेमकं काय आहे? माधोळ म्हणजे
2: नारायण देवाचं वाजे. ह्या देवाच्या लग्नात ते नेल्यावर परुणपर्या सुखदेव माधळे रंभापात्रा, मग ते परुणपर्या, मग हे पडत गेले, मग ते देवाने जसे केला करता तसा मग तो आप्यावर झोपला.
1: हा वाजवणारा जो आहे हा देवीचा सेवेकरी आहे का?
2: हा.
1: मग त्याची पूजा वगैरे सुरुवातीला तुम्ही केली, ती कशासाठी? देवीचा आहे
2: त्याच्यासाठी. हा, त्याचा महत्व.
1: मग नेहमी याची सुरुवातीला पूजा केली जाते?
2: हा, केली जाते.
1: आणि मग हा वाजवायला सुरुवात करतो?
2: मग वाजवायला सुरुवात.
1: तुम्ही त्याच्या भोवती नाचायला सुरुवात?
2: नाचायला सुरुवात.
3: पण दिनेश, प्रत्यक्षामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की हे वाद्य, या वाद्याचं नावच मादोळ आहे आणि हे ढोलकीसारखं नाहीये, ढोलकीहून अधिक लहान आहे. त्याचे जे दोन्ही जे बाजू आहेत समान आहे.
1: समान आहे.
3: ढोलकीकडे कसं असतं की एका बाजूला लहान असते झालेली, एका बाजूला त्याचं तोंड मोठं असतं.
2: त्याला कडी पण राहते, याला कडी नाही, नुसता गजरा गुफून.
3: नुसताच गजरा आहे. पण मग हे वाद्य पण चढवता येतं का?
2: हा, चढवता येतं.
3: कसं चढवता?
4: पाण्याने शिपले, थोडं असं ठोकले, खेचून घेतले, काते बरोबर चढत आहेत. आणि त्याला दोरी जे आहे ना ते आपले काथ्या म्हणत आहेत, नाही का? तो काथ्या नाही, ते काय, आंबाडी. आंबाडी म्हणजे ते
3: आंबाडीची जी भाजी आपण खातो त्याची दोरी आहे आणि त्यांनी त्या वाद्या सगळ्या खेचून घेतलेल्या आहेत आणि पाणी लावल्यानंतर हे चढतं. मी जरा वाजवून बघू का? तुम्ही कसं वाजवता? वाजवा.
1: बर, मला एक, तू बघितलंस का की हे जे मादोळ वाजवणारे आहेत ते अतिशय वयोवृद्ध असे गृहस्थ आहेत, पण जेव्हा ते वाजवायला लागतात त्यावेळेस काहीतरी त्यांच्या ते नाचतात, काहीतरी त्यांच्या अंगामध्ये संचारल्यासारखं वाटतं. तर त्यांच्याशी आपण बोलूया की तुम्ही किती वर्ष हे वाजवताय?
5: हे झालं साहेब, मसेत नवतर होतो ते वेळेस पासून वाजवतो. हो.
1: आणि हे तुम्ही स्वतः तयार केले आहेत का वाद्य?
5: स्वतःच स्वतःच तयार केला आहे.
1: कसं काय तयार केलं?
5: हा झाडाचं लाकूड, लाकूड कोरून घेतलं.
1: कुठल्या झाडाचं लाकूड आहे?
5: हे जंगलातलं
1: शिवण, शिवण झाडाचं लाकूड आहे. मग ते तुम्ही कोरलं?
5: कोरलं.
1: बर,
5: कोरून घेतलं, मग त्याच्यावर हे बकरीचं कातडं लावलं.
1: ते किती दिवस लागले हे सगळं करायला तुम्हाला?
5: आम्हाला लागलं 4-5 रोज झालं.
1: 4-5?
5: हो, 4-5 दिवस.
1: 4-5 दिवस लागले सगळं करायला,
5: बनवायला.
1: हा. आणि मग समजा आता हे कातडे तुम्ही जे लावलेलं आहे ते समजा चुकून फाटलं गेलं किंवा जास्त ताणलं गेलं, तर मग तुम्ही ते बदलता का?
5: मग बदल केल्याशिवाय जमणार नाही.
1: मग ते कसं बदलता?
5: परत दुसरं हे काढून टाकायचं आणि दुसरं बसवायचं. तिथे
2: फाटलं ते
5: काढून टाकायचं आणि परत दुसरं बसवायचं.
1: आणि तुम्ही छान सजवलंय त्याला, हे कशासाठी सजवलंय?
5: हा, शोभायसाठी. ह्या असा कोणाचे लग्नात कोणते ह्यात असं बोलवत, मग तसं आम्हाला जायचं लागायचं देवाचे कारणात.
1: आणि तुम्ही हे डोक्याला जे बांधलेलं आहे टोपीवरती, एक तुम्ही असा रुमाल बांधलेला आहे, ते कशासाठी बांधलाय?
5: तेव्हा टोपी नको पडायला पाहिजे,
1: टोपी पडू नये म्हणून फक्त बांधलेला. पण तो छान दिसतोय की
5: टोपी नको पडावा, नाचा लागणं फिरायला लागत.
1: तसा तुमच्या डोक्यावरती फेट्याचा तुरा असतो ना, तसा दिसतोय. तुमचं नाव काय?
6: मावजी गंगाराम. आता
1: तुम्ही हे मादोळ वाजवता आणि किती दोऱ्या आहेत त्याला लावलेल्या? वाद्या किती आहेत?
6: त्याला डबल दोरी आहे त्याशी.
1: हा,
6: 50-60 दोरी आहे.
1: बरं. आणि मग ते लावायला लागतं का तुम्हाला? म्हणजे
6: लावायला
1: कसं लावता मग ते तुम्ही? जसं तबला आपण ते हातोडीने ठोकून लावतात तसं तुम्ही कसं लावता? ओढता. बर बर. आणि मग ते कसं समजतं तुम्हाला की हे लागलंय बरोबर? ते
6: नाही, ते मग शिंपायच्या पाण्याने भिजवून घ्यायचा, मग तो ताट होतो, मग त्याचा सूर लावायचा असा.
1: आणि मला एक सांगा की तुम्ही हे वाजवता वाजवता नाचता कसं काय हो?
6: मग आता कलाच ते ना, वाजवत जायचा नाचत जायचा.
3: किती तास असं नाचू शकता तुम्ही?
6: तास म्हणजे 4 ताशी आपले रोखून शकतो आणि एखादा टाईम आला तर 10 ताशी आपले अठ बांधून नाचायचे. ते अठ गळत घालायचं नाही राहत, ते अठच बांधायला लागत.
3: पोटाला बांधायचं, ते गळ्यात नाही घालायचं. पण मग आता तुम्ही जेव्हा खूप मोठे मोठे कार्यक्रम लग्नाचे करायला जाता तर त्यावेळेला मग तुम्हाला खाणं पिणं काय, मग असंच तासन तास नाचत बसायचं?
6: नाही, खाणं पिणं हे तठन हे आजच खाणार नाही आम्ही, कोठे जेमत आम्हाला खाण्याशिवाय नाचा.
3: तसं नाही, खाण्याशिवाय नाचावं लागतं. मग
7: म्हणजे बघितलंस कांचन यांचं आधी नाचणं आणि वाजवणं आणि नंतर जेवणं.
0: म्हणजे काय आहे दिनेश बघ, आपण जे म्हणतो परफॉर्मिंग आर्टिस्ट, जे कलाकार आहेत त्यांना आपली कला

0: सादर करायची आहे, तर ते खाऊन पिऊन सुस्तपणा येतो, मग त्यानंतर ती कला त्या पद्धतीने जशी हवी तशी येणार नाही समोर.
1: खरंय, म्हणजे देहभान हरपून त्या कलेप्रतीचं समर्पण जे आहे ना, ते या कलाकारांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं.
0: बरोबर. आणि मग नंतर जेवण खाण सगळं काही येतं येतच आहे ना.
1: कंचन बघितलंस का काय धमाल चालू आहे इकडे नुसती.
0: अरे ते काय ते देव खेळवतात म्हणे. आता बघ ते काहीतरी आंब्याचं की कसलं तरी पान, त्याच्या पानामध्ये सुपारी आहे आणि तिला कुंकू वगैरे व्हायल्यामुळे ती लाल झाली आहे आणि ती अशी चुरपुडी म्हणजे पुरचुंडी
1: बांधलेली
0: अशी त्याची, आणि तो देव आहे. आता हा देव तो कुठेतरी वर टाकतोय आणि एकदम तो नाहीसा होतोय,
1: आणि तो कोणाच्या तरी खिशातून ते
0: काढतो. पण ते कोणाच्या तरी खिशातून म्हणजे तो जो टाकणार आहे तो सांगतो की ते बघा ती अमक्याच्या खिशात आहे, म्हणजे तो दुसऱ्या चौथ्या रांगेमध्ये बसलेला माणूस आहे आणि तिथे जाऊन ते शोधतात त्याचा खिसा, त्याच्या खिशात तो सापडतो
1: आणि बघणाऱ्यांना कळत नाही की नेमका तो कोणाकडे, पण तो माणूस मात्र अचूकपणे सांगतोय.
0: चल चल आपण त्यांना विचारूया
2: बरं. मला सांगा की तो देव तुम्ही लपवलात आणि मग जे बघायला आलेले लोक होते त्यांच्या कोणाच्या तरी खिशातून काढलात, हे कशी काय ही जादू केलीत तुम्ही?
3: ते जादू म्हणजे ते नेऊन द्यायचा.
2: ते कोणी नेऊन द्यायचं?
3: तो आम्हीच बनवायचा आणि आम्ही ठेवायचा, म्हणजे असा पुत्र नाही ना.
2: पण यांच्याकडे आहे तुम्हाला कसं कळलं?
4: मग ते गंशात गंशात जायचा म्हणजे तो भेद काढत जाय.
0: नाही नाही, ते काडी निवास घ्यायचा आणि ते सगळं नाटक आहे.
2: हे नाटक होतं. माणसाकडे हे आहे त्याच्याच खिशात, हे तुम्हाला कसं कळलं?
3: आम्ही आधीच
5: द्यायचा ना, त्याच्या
2: आधीच तुम्ही देऊन ठेवता.
5: देऊन
0: ठेवा कधीच कळलं नाही की तुम्ही आधीच दिलाय.
5: ते बरोबर आहे काय नाही, इतर दुसरी माणसाला ते तसा शक्यता वाटत आहे काय नाही, पण त्या आम्ही जर आधीच ते माणसापर देऊन ठेवायचा, दुसऱ्या माणसाला सांग वाटतच नाही कसं का वाटायचे. पण
2: आणि समजा त्या माणसाने दिलाच नाही तुम्हाला तर
5: तो कसा नाही देणार, तो देणं भागच आहे.
2: म्हणजे दिला नाही तर मारायचं,
5: त्याला फार मार लावायचा, तो दिले शाही घेतले शाही.

0: दिनेश
1: छान
0: असल्याशिवाय हे म्हणजे दुसऱ्याला हसवल्याशिवाय
1: त्यांना चैनच पडत नाही. थोडक्यात सांगायचं तर तुमचं नाव काय भाऊ?
2: गंगाराम रावजी पेटार.
1: हा मगाशी तुम्ही एक छान नाटक केलं, एक छोटं बाळ केलं होतं कापसाचं कपड्याचं आणि त्याच्यावरून एक नाटक केलं, काय होतं ते?
2: आमचे लोक तशा होता साहेब, ते बाळ घेईल पोराल ठेवायच्या आणि ती कामाला जायची.
1: बर
2: मग ते बाळाला भाकर चारायची द्यायची टाकून आपणच खायची आणि तो बाळ रडायचा. अशी ती प्रथा
0: करून राहिले
2: ती पत्ते
0: आजही. म्हणजे हे फक्त आदिवासी समाजामध्ये होत आहे असं नाही आहे, तर शहरामध्ये सुद्धा नोकरीला जाणारी जी स्त्री आहे ती आपलं बाळ घरामध्ये अशाच एखाद्या नोकराणीच्याकडे ठेवून जाते आणि ती नोकराणी मात्र त्या बाळाला नीटसं पाहत नाही, त्याला ठेवलेलं दूध तीच पिऊन टाकते. ही तक्रार आज शहरामधनं सुद्धा आहेच ना.
1: बरोबर, त्याचा एक वेगळा रूप
0: आहे, त्याचाच हा विनोदी प्रकार त्यांनी अतिशय सुंदरपणाने सादर केला. बघ दिनेश, आता त्यांनी नाकाला कोय लावून ते रंगवून काय सॉन्ग आणलं होतं त्याविषयी विचार.
1: तुमचं काय नाव?
3: पांडू एकनाथ पेटार.
1: तुम्ही जे मगाशी सॉन्ग केलं
0: ते भूताळी होत का?
1: राक्षस
0: भूताळी ते बघून मला सुद्धा खूप धडकी भरली बघा.
3: तर मग आता ते कोळीच कापलं नाकाला टाकलं आणि तोंडाला मस्त लावलं.
1: तर ही भूताळीची काय गोष्ट आहे?
3: आता ती कलाच करायची असते.
1: नाही तुम्ही या लोकांना घाबरवत होता काय?
3: आता आपण ते पोराला भिवायचं काय घाबरवायचं काय तरी असं करायचं.
4: डीटीएच वाहिनीचं प्रसारण आता समाप्त होत आहे. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल.

नमस्कार श्रोते हो, 537.6 meters मध्यम लहरींवर तसंच 558 kilohertzवर आकाशवाणी मुंबईची ही अस्मिता वाहिनी आहे. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. DTH वाहिनीच्या श्रोत्यांचेही स्वागत. सुरुवातीला ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात 1 गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या 2 अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: स अ शुक्ल यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांनी गायलं होतं, स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि चित्रपटाचं नाव या मालक.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझं शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, श्रीधर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट वजीर याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, उत्थान गुंफा, काव्य भीमायन, मूर्तिभंजन, युगांतर, युगमुद्रा, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता यासारख्या तब्बल 13 काव्यसंग्रहांचे धनी असलेले, 25 ते 30 वैचारिक ग्रंथांचं लिखाण केलेले, स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णन, तर रमाई, मी सावित्री, मी यशोधरा या कादंबऱ्या ज्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत, असे विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत। चला तर जाणून घेऊया त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सर, सगळ्यात आधी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की कुठलाही साहित्यिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचदा असं होतं की त्याच्या लिखाणाची सुरुवात ही काव्यापासून झालेली असते, तर असंच काही आपल्या बाबतीत घडलंय का? लिखाणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: साधारणतः फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आमच्या गावात आलेली होती आणि त्या चळवळीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत गायनाचे, तर त्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घरामध्येही बरं का, त्यावेळेला वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं, मी सगळे अभंग, भजनं आणि असं सगळं दंडारी, तमाशे, लोककला या सगळ्या गोष्टी आमच्या खेड्यात होत्याच बरं का। त्याच्यामुळे माझ्या घरामध्येही ते वातावरण होतं। वडील, भाऊ, माझे 2-3 भाऊ हे गायन करणारे शाहीर अशा प्रकारचे होते बरं का। तर माझ्यावरती लहानपणीच या सगळ्या लोककलांचा, अभंगांचा, ओव्यांचा एक प्रभाव पडत गेला। काय असतं माहीत आहे का, की तुमचं वय, तुमचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये एक लय भिनत जाते। तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या जाणीवेमध्ये ती लय जाते आणि तुमच्या अभिरुचीत, अभिरुची म्हणजे टेस्ट, तुमच्या अभिरुचीत ती स्थानापन्न होते आणि तिथून ती, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची तिची संरचना आणि तिचा विकास या मार्गाने होत जातो। म्हणजे तुमच्या अस्तित्वाला एक रिदम, एक लय प्राप्त होते। आपण जे बोलतो ना ते बोलणं सुद्धा, आपण जे चालतो ना ते चालणं सुद्धा एका लयीत चाललेलं असतं बरं का। लक्षात ठेवा, आपली प्रत्येक हालचाल ही या या रिदमनं, लयीनं अभिमंत्रित झालेली असते बरं का। आपलं मन आणि आपले शरीर सुद्धा हे असं या लयीनं एका अर्थानं म्हणजे स्पंदित होत असतं। तरी हे माझ्या बाबतीत अगदी कोवळ्या वयात घडलं, आलं लक्षामध्ये। आणि मग मी काटोलला ज्यावेळेला शिकायला जायला लागलो त्यावेळेला मला हे आठवतं की मी गाणी लिहायला लागलो आणि त्यानंतर मी काटोलला गेल्यानंतर आम्हाला चांगले शिक्षक मिळाले शिकवायला, काही कवी होते त्याच्यामधले, तर त्यांच्या सहवासामध्ये मग मी कविता लिहायला लागलो। म्हणजे गाणी आणि कविता असा तो प्रवास होता। आणि खरं म्हणजे काय होतं माहीत आहे का, गरिबी, दारिद्र्य, अभाव आणि खेड्यातील ती सगळी साधनं, वंचितता या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मग आपल्याजवळ एकच गोष्ट उरलेली असते, बाकी काही नसतं। तुमच्या मनात ही जी लय असते ती लय, तुमच्या मनात जे शब्द येतात उद्रेकून ते शब्द, त्याच्याशिवाय तुमच्याजवळ काहीही नसतं। मी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मी

0: जन्माला आलो तो फक्त देह म्हणून, आणि मला मन नावाची गोष्टच नव्हती. परंपरेनं तू फक्त या देहानं जगायचं आहे, मन नावाची वस्तुस्थिती तुझ्यासाठी नाही आहे. पण शिकायला लागलो आणि परंपरेच्या विरोधात बंड करून माझं मन माझ्या जन्माला आलं. लक्षात ठेवा, ही सोपी गोष्ट नाही आहे. मी असं मानतो की हा मी माझा परंपरेनं दिलेला DNA वापस केला परंपरेला, आणि मी माझा DNA नव्यानं निर्माण केला. दिस इज रिबेल, हे बंड आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेला, फक्त कविता माझ्याजवळ होती, हे शब्द माझ्याजवळ होते. मी एका कवितेत लिहिलं आहे बेटा, शब्दांना मी काय देऊ, कवितेला मी काय देऊ, मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात शब्द म्हणजे असं नुसतं बोलण्याचा, ते जगणंच होतं शब्द. म्हणजे शब्द तुमच्या जगण्याचं एक दुसरं नाव झालेलं होतं. माइंड वेल, हे शब्द तुम्हाला नवं जगणं देत होते. नवं नव्हतं ते, जगणं होतं, कारण जगणं नव्हतंच. नसलेल्या जगण्याच्या ठिकाणी एक नवं जगणं तुम्हाला हे शब्द देत होते. जहर भोवतीच्या यातनांचं अवमानांचं जहर पचवत पचवत हे शब्द मला जगत होते. तर मी एका कवितेत असं म्हटलंय, पा मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे. प्रतिमाबा कशी आहे, मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे, मी उरास बांधून सूर्य तुडवितो मरणे. हे कुठून आलं, हे नंतरचं आहे. पण हे नंतरचं सुचण्यासाठी मला या शब्दांनी, या लयीनं, या कवितेनं, जे जीवनच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं, ते माझ्या वाट्यावर हे जीवन या कवितेनं अंथरलं. म्हणून मी कवितेला धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत माझे 13 कविता संग्रह प्रकाशित झाले. सगळे पुरस्कार केशवसुतांपासून आले, पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण तर या प्रकारे बरं का, कविता ही तुम्ही लिहा अगर नका लिहू, पण तुम्ही प्रत्येकजण कवी असता. जेव्हा तुम्हाला आतलं आतलं बोलायचं असतं ना, तेव्हा तुम्ही नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळं बोलता, तीच कविता असते.
1: आता या आयुष्याच्या वळणावर आपली एखादी आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल, जी आपल्याला आवडते.
0: मी एक केलाय, पा सगळी दुःखे झेलली पदरात, पदरही जळाला पण मी नाही जळालो. मी एका कवितेत म्हटलंय, पा धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, आणि ही फितूर माती गर्भप्रवेशच नाकारी फिरत आहे परत माझ्या प्रतिभेतील नव्या निरोगी बीजांना. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, हे फार लक्षात घ्यायचं आहे. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, माझ्यापाशी थांबेल कोसळण माझे पोलादाचे पाय. कोसळ माझ्यापाशी थांबेल म्हणजे लक्षात ठेवा, अभावाने मला खचवलं नाही, अभावाने मला ऊर्जा दिली, मला विजयाच्या वाटा दिल्या. सगळंच कोसळू लागलं तरी काय, मी उदास कधी होत नाही, निराश कधी होत नाही. आणि म्हणून मी एका कवितेत हे म्हटलं आहे बरं का, BA होती ही कविता या विद्यापीठामध्ये, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांना, प्रसिद्ध कविता आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे, पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो खूपदा आपला इथे वध झाला आहे, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो खूपदा इथे आपला वध झाला आहे. या जंगलातील खुळ्या अंधाराला चालत नाहीत सूर्य आपले, जपून रे नावाड्यांनो जपून जरा नास्तिकांचे कुळ आपले. अशक्यच नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या, जपून रे नावाड्यांनो जपून जरा उरात क्रांतीची कविता आपल्या. बघूया आणखी, आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. जपून रे माझ्या सौंदर्याच्या शिल्पकारांनो कागद इथला बेमान आहे. ही इथल्या कागदाची बेमानी आणि सौंदर्य निर्माण करण्याची या हाताची ताकद, असा संघर्ष इथं ऐका. आणि तो संघर्ष माझ्या सगळ्या साहित्यातून, सगळ्या लेखनातून, वैचारिक लेखनातून, समीक्षा लेखनातून आलेला आहे आणि तो येत राहणार आहे.
1: आपण अनेक समीक्षा ग्रंथ लिहिले, या समीक्षा ग्रंथांमध्ये सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हे नेमकं काय जाणून घ्यायला आवडेल.
0: अलीकडे माझं 700 पानांचं एक पुस्तक आलं आहे, बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान. 700 पानांचं पुस्तक आहे. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स. साहित्य हे कशामुळे सुंदर होतं? हे सौंदर्य. विषमता म्हणजे सौंदर्य का? स्त्री पुरुष विषमता म्हणजे स्त्री दुय्यम आहे आणि पुरुष प्रधान आहे. ती दास आहे आणि हा मालक आहे. पुरुष सत्ताक, मी हे सगळं धुडकावून लावलं. देवीदानं बायनरी ऑपोजिशनचा सिद्धांत मांडला, म्हणजे परस्पर विरोधी दोन पद, मजूर मालक, स्त्री पुरुष, अशी दोन पद सारखी असतात. देवीदा भारतात जन्माला आला असतं मी हे म्हटलं की त्यानं केवळ द्विपदांकितता मांडली नसती, बायनरी अपोजिशन्स मांडलं नसतं. मी त्याच्या पुढे त्याला पाठवला असता तर सांगितलं असतं की माझा भारत देश ह्या द्विपदांकित फक्त नाही, तो अनेक पदांकित आहे. ही अनेक पदांकितता आहे. आणि असं असलं तरी या अनेक पदांकिततेला, या वैविध्याला एकमयतेचं सूत्र आपलं संविधान देतं. आणि म्हणून या संविधानाला मी माझं एक जीवित ध्येय मानतो. या संपूर्ण साहित्यातून माझ्यावर का सौंदर्यशास्त्र हे आमचं जीवन कसं असावं त्याचं शास्त्र आहे, त्याचा मूल्यव्यवस्था देते. आणि जीवन समतोल हे सौंदर्याचं मूल्य आहे. पा, सगळ्या घटकांमध्ये समतोल, सगळ्या घटकांमध्ये सर्व मानव समभाव, विवेकशीलता, सद्विवेकशीलता, विजडम. म्हणून म्हणतो हे जीवनाचं माझं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्राचा महानायक माणूस आहे. माणूसच प्रथम आणि शेवट.
1: त्यासोबत आणखी एक बघायला मिळतं, कवी आणि कविता आणि साहित्यशाहीचे सौंदर्य विज्ञान.
0: हा हा, राईट.
1: तर याचा अरिस्टॉटलच्या पोएटिक्सशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल आहे. या सगळ्या पुस्तकांमध्ये हेच मांडलंय मी, साहित्यशाही लोकशाही म्हणजे सगळे लोकच जिथं नायक आहेत, प्रधान आहेत, दुय्यम कोणी नाही, ती लोकशाही. साहित्यशाही ही साहित्य सगळ्यांसाठी समानता देतं ते, ती साहित्यशाही. सार्त्रनं आमच्या असं विधान केलेलं आहे, जेन पॉल सार्त्र. तर तुम्हाला सिमॉन द बोहाचं नाव माहीत असेल एखाद्या वेळेला, तिनं जे विधान केलं आहे ना, स्त्री निसर्गत जन्माला येत नाही, तिला घडवलं जातं तसं तसं या व्यवस्थेला, पुरुषाला ती जशी हवी असते तसं घडवलं जातं. स्त्री अशी जन्माला येत नाही, तसा पुरुषही असा जन्माला येत नाही, त्यालाही घडवलं जातं. सार्त्र म्हणतो की अन्यायाचं समर्थन करणारा तुमचा शब्द माणुसकी गमावून बसलेला असतो, आणि अन्यायाचं समर्थन करणारी कलाकृती कोणीही लिहिलेली असो ती कलाकृती सुद्धा नसते. म्हणजे न्याय हा तुमच्या कलाकृतीचा

0: अगदी ध्येयबिंदू असला पाहिजे. माझं हे साहित्य वाचून पुढच्या वाचकाच्या मनात त्याच्यामध्ये जे दोष असतील ते गळून जाऊन तुम्ही काय होणार, निरुपाधिक नितळ निरामय माणूस होणार. म्हणून मी म्हणतो की माझं सौंदर्यशास्त्र माणसाची, निरामय माणसाची, भेदभावातीत माणसाची प्रस्थापना करणारं सौंदर्यशास्त्र आहे. हेच सौंदर्यशास्त्र माझ्या साहित्याचं आहे.
1: आता हे सगळं करत असताना एकीकडे कविता लिहिल्यात, दुसरीकडे समीक्षात्मक ग्रंथ, तिसरीकडे वैचारिक लिखाण, आणि हे सगळं होत असताना प्रवास वर्णन देखील लिहिलेलं आहे. तर प्रवास वर्णन लिहिण्याचं कसं काय डोक्यात आलं, म्हणजे काय अनुभव होता?
0: काय होत, दिल्लीच्या साहित्य अकादमीनं मला प्रवास वृत्ती दिली आणि मी दक्षिण भारताचा प्रवास केला. आता प्रवास करणं म्हणजे नुसतं फिरणं नव्हे, एक लेखक म्हणून मी, एक संवेदनशील लेखक म्हणून मी दर दिवशी या प्रवासातून एक महिना जवळजवळ मी बाहेर होतो दक्षिण भारतात, म्हणजे कोवलम बीच, मरीना ड्राईव्ह बीच, असा सगळ्यांनी तिरुवरूर, अनंतपुरम, ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये मी फिरलो, कन्याकुमारीला फिरलो, बरं का, सगळे सगळे. आणि दर दिवशी मी पत्र लिहित असे. आता ही पत्र मॅडमच्या नावाने टाकली पण त्याच्यामध्ये गंमत मी केली, तर ही सगळी पत्र या प्रवासात त्या त्या ठिकाणी मला जे दिसायचं, माणसं दिसायची, निसर्ग दिसायचा, पाणी दिसायचं, झाडं दिसायची, पक्षी दिसायची, पशु दिसायची, मी सगळे बारकाईनं निरीक्षण करत असं. बरं का, तिकडच्या लोकांची भाषा तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यामध्ये ती भाषा रिमझिमते माणुसकीची. मी एका ठिकाणी हे म्हटलंय की माझी बोटं शब्द होत असे, तळवा हा एक वाक्य होत असे, आणि अशी त्या लोकांशी मी भाषा बोलत होतो. भाषा ही इतक्या पातळ्यांवर वावरते पा आपली. तर ह्या पद्धतीनं बरं का मी हे प्रवासवर्ण लिहिलं. या प्रवासवर्णाचं इतकं कौतुक, स्टेट अवॉर्ड आहे या प्रवासवर्णाला, सुबर्णांजी कारंजी असं त्याचं नाव आहे. आणि आमचे प्राध्यापक राघव जाधव होते, त्यांनी म्हटलं ही पत्र नव्हे त्या तर कविताच आहे मनोहरांनी लिहिलेल्या. आणि त्यांनी त्या पुस्तकाला लिहिताना हे असं लिहिलं आहे की यरल्याच्या मातीचं रासायनिक परीक्षण केलं पाहिजे, त्या मातीमध्ये हा कवी जन्माला आला, युगसाक्षी वगैरे वगैरे. मला असं वाटलं की आपण हा प्रवास करू तो वाया नाही जाता कामा, इतके पैसे आपल्याला सरकार देतं आहे आणि तो पैसा आपण कारणी लावला पाहिजे ना. आपल्या त्या त्यावेळेच्या मनाच्या सगळ्या उत्कट भावना, सगळ्या उत्कट भावना, ही सगळी द्वंद्वे, म्हणजे आपल्यातला मूर्खपणा, आपल्यातला शहाणपणा, या दोन्ही गोष्टी कशा परस्परांशी भांडत असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, हा लक्षात घ्यावं. तर तो जिवंत पण, तर हे माझ्या ज्या प्रवासवर्णनाची एक प्रेरणा होती असं मला वाटतं. बरं का,
1: कादंबरी लिखाण करताना मात्र आपण तिन्ही पात्र जी निवडली आहेत ती स्त्री पात्रे आहे, असं का?
0: हा, काय होतं माहितीये का, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती, आपले महानायक आहे असं मी मानतो, आणि बाबासाहेबांवरती, जगभर या लोकांवरती लेखन झालं आहे. पण मला असं वाटलं बरं का कधीतरी की यांच्यावरती तर पुष्कळच लोक लिहितात, यशोधरावरती, सावित्रीबाईवरती, रमाईवरती, या तीन महामाता आहेत आपल्या. ह्या माणसांनी दुनियेला काय दिलं हे आपल्याला माहीत आहे, पण ही माणसं या महामातांनी दुनियेला दिली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय असतं, किती कष्ट भोगावे लागतात, तर यशोधरांनी असेल. पण यशोधरा बरं का, म्हणजे यशोधरा हे प्रेमाचं प्रतीक नाही आहे. मी फार वेगळ्या पातळीवर यशोधरा नेलेली आहे. बरं का, यशोधरेला काय होतं माहीत आहे का, गोपाळ, मगजा, यशोधरा आणि नंतर भद्रा कात्यायना असे तिच्या नावांचा प्रवास आहे. हा प्रवास कसा आहे तुम्हाला सांगतो, ते आता ते तुम्हाला ओपन नाही झालं, नाही तर ते रडू आलं असतं यशोधरा वाचताना, ऐकताना, त्या पोरांनी केला आहे, त्या यूट्यूबवाल्यांनी. तर यशोधरा, सावित्री आणि रमाई ह्या तिन्ही कादंबऱ्या कशा आहेत, मृत्यूनं सुरू होतात पहा. मृत्यू हा एक इन्स्टिंक्ट मानवी जीवनात असते पहा, आणि ती तुम्हाला शास्त्र म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूची जाणीव जर तुमच्या डोक्यात असेल ना,

0: तुमचं वागणं, तुमचं बोलणं वेगळ्या पद्धतीने नियंत्रित होतं, कंट्रोल होता तुम्ही. माझ्या ह्या तिन्ही कादंबऱ्या, सावित्री सुरुवात मृत्यू नव्हते, सावित्री सुरुवातीलाच म्हणते बेटा मृत्यू जरा थांब रे बाळा. माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलं, खूप लोकांनी मदत केली मला, त्यांची भेट तर घेऊ दे जरा धावती. त्यांची भेट झाली की मी तयार होते, थांब रे मृत्यू. हे असं तसंच यशोधरेचं, तसंच रमाईचं, रमाई या कादंबरीचं सगळ्या इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळीकडे कादंबऱ्या गेल्या. या रमाईचं पहिलं वाक्य आहे, लहानपणी कोणाच्याही आई बाबा मरू नयेत. सगळ्या स्तरातील वाचक आहेत. सर, मी 100 वेळा ही कादंबरी वाचली आणि खूपदा रडलो. म्हणजे दुःखाचा हा फार किती हे सगळं मी मांडलेलं आहे पायाच्या. तर मला असं वाटतं ह्या कादंबऱ्या तुम्हाला जगायला शिकवतात, आणि केवळ जगायला नाही शिकवत, आपल्या माणसांसाठी जगायला शिकवतात. केवळ आपल्या माणसांसाठी जगायला शिकवत नाहीत, तर या माणसांवरती कोसळणाऱ्या संकटांशी भांडायला शिकवतात. ह्या कादंबऱ्यातील ह्या तिन्ही महामाता, मला असं वाटतं की याच्या लिहावं आपण, यांनी खूप दिलंय आपल्याला.
1: आपण थोडं पुढे वळणार आहोत. आता आपण आपलं वय 80+ आहे, 84 हा, आपण 84 वर्षाचे आहात. या वयात देखील लिखाण सुरू आहे का, आणि आगामी काय आमच्या भेटीला येणार आहे?
0: खूप लेखन, खूप पुस्तकं येत आहेत बरं का, 700-800 पानांची पुस्तकं येत आहेत बरं का, खूप लेखन आहे. आणि आता अलीकडे मी माईवरती मी एक लेख लिहिला, मुंबईचे सगळ्या लोकांना, सर तुम्ही माई साहेबावरती कादंबरी द्या.
1: नवोदित जे कवी किंवा लेखक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना मी एवढंच सांगेन, सत्य आहे तेच सौंदर्य आहे. सत्य काय आहे? माणसातील हा सहभाव, सद्भाव, समता, बंधुता, भगिनीता, हे सत्य आहे. आणि जे सत्य आहे तेच सुंदर आहे हे सांगताना कोणाही हुकुमशहापुढे वाकायचं नाही. नाहीतर तुमच्यात लेखक मरून जाईल. पहिली जबाबदारी आहे तुमच्यावरती सत्य सांगण्याची, सत्य सांगून तुमच्या त्या लेखकाला जगवण्याची. लेखक मारून, सत्य सांगणारा लेखक मारून तुम्ही साहित्य लिहू नका, काही मिळवण्यासाठी साहित्य लिहू नका. मला एकच गोष्ट हवी आहे, तुमच्यात एक नवा माणूस जन्माला आलेला पाहायचा आहे मला. हे गोष्ट मला हवी आहे, इतर गोष्टी मला नको आहेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं या नव्या पिढीतल्या लोकांना मी सांगू इच्छितो. आणि त्यांनी निर्भयपणे हे सत्य निर्भयपणे बेदरपणे सांगितलं पाहिजे. शब्दांचा, प्रतिभेचा, साहित्याचा सन्मान करण्याचं एवढीच क्षमता तुमच्याजवळ आहे, त्या क्षमतेला जपा. एवढंच मी या पिढीच्या सगळ्या कवी कलावंतांना सांगेल.
1: यशवंत मनोहर सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी करता ही मुलाखत दिली, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
2: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार.

0: ला बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: श्रोते हो मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा जोराने मारा म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी तर तुम्ही हे जे किसमिस असत काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसकरून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या सकाळी त्याच्यात साल काढायचं ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

0: आमची या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही आला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
3: ब्रो? ही फाटलेली आहे.
2: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
4: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
3: वाव, नवी नोट मिळेल.
2: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना कूल.

बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर, जुजरवासी, श्रीरंगदेवबा लाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन.

0: पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू, 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बलाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मेपासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मेपासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाश

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळं शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळं वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. बुद्धू.

0: नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: थांब मुद्दू.
0: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
1: तुला कळलं ना? रिलॅक्स.
0: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
0: कूल राहा.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप. लिंक वर क्लिक करा, आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यास

0: करण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा, तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडी ताई आहेत, या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
2: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
2: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे, त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे, आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा

0: थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते, कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत, कारण ही जी इकोसिस्टम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक HPR आहे आणि एक HFR आहे. आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी HPR आहे, आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी HFR आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही. आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या OTP वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची, त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे. आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचा.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाय सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा ID तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण सर्वांना आता UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा.
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो, कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभा बरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा ID लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR ID तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जवळपास 100% नोंदी केलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे, क्लिनिक्सचे, नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HFR HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन, यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ESIS, महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय, खासगी क्लिनिक्स, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय, क्लिनिक्स, नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा.
0: तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे HMIS सॉफ्टवेअर हे ABDM शी संलग्न करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपलं सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक

0: अंतराने घेत आहोत, त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात एक 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालयांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्मान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकते. ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव. आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात.

ज्याचं नाव आहे माझा आवार माझं शिवार। शेतकरी बंधूंनो, यंदा हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे। लवकरच पूर्व मौसमी वारे वाहणे सुरू होणार आहे तेव्हा शेतीच्या कामांना वेग येणार आहे, तेव्हा नवीन फळबाग लागवडीच्या पूर्वतयारी करता ही योग्य वेळ आहे। याच अनुषंगाने आजचा विषय आपण ऐकूया, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी। या संदर्भात माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट।

0: शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी, आणि याबद्दल माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट, सहायक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: आमचा या बाबतीत आजचा पहिला प्रश्न आहे की नवीन फळबाग लागवड केव्हा करावी?
1: साधारणतः आपण नवीन फळबाग लागवड ही पावसाळ्यात करतो, कारण यावेळी लावलेली झाडे आहे ही इतर जी ऋतू आहे त्यापेक्षा हमखास जगतात. नवीन कोवळ्या झाडांना वाढीसाठी जी आवश्यकता असते पोषक वातावरणाची, ती या दरम्यान मिळत असते, त्यामुळे आपण पावसाळ्या दरम्यान करतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या शेवटी लागवड करतो, त्या उलट जिथे पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीला कोणती पूर्वतयारी करावी?
1: फळबाग लागवडीपूर्वी काही महत्वाच्या बाबतींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं योग्य जमिनीची निवड, नंतर जमीन व हवामानानुसार फळबागांची किंवा फळपिकांची निवड, मातीची तपासणी, जातीवंत व निरोगी रोपे किंवा कलमांची निवड करणे गरजेचं आहे, तसेच पाण्याची उपलब्धता, नंतर कुशल कामगार, उपलब्ध बाजारपेठ त्या भागातली, त्याची विक्री कशी करणार आपण, सोबतच आपल्याला लागवडीची कोणती योग्य वेळ आहे, नंतर त्याचा आराखडे करणे, रोपांची निगा घेणे, सोबत पीक संरक्षण, या सर्व महत्वाच्या बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्याला आपण पूर्वतयारी म्हणूया.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीपूर्वी तयारी करणं का महत्वाचं आहे?
1: फळबाग जी आहे ती इतर शेती पिकांच्या तुलनेने ही दीर्घकाळ चालणारी व जास्त गुंतवणूक असलेली शेतीचा प्रकार आहे, कारण बहुतेक पिके ही बहुवर्षीय असतात. एकदा आपण लागवड केली, आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे, वर्षानुवर्ष त्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचे असते, त्यामुळे जर आपण पूर्व नियोजन केलं नाही किंवा घाईघाईत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याच्यातनं मोठा आर्थिक नुकसानाला सामोरं जायचं काम पडू शकतं, त्याकरता आपल्याला पूर्वतयारी करणं ही फार महत्वाची आहे.
0: पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फळबागे करता जमिनीची निवड कशी करावी?
1: हा, जमिनीची निवड ही जी आहे, आपल्याला फळ पिक ही जी आहे यांची मुळे ही जमिनीत खोलवर जातात, आणि त्यामुळे शेतात जमिनीत त्याचा मातीचा थर हा 1 मीटर खोलीपर्यंत असणे गरजेचं आहे. जमीन खूप हलकी किंवा भारी नसावी, त्यात खडक किंवा मुरमांचा देखील थर नसावा. फळझाडांसाठी जी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तसंच भुसभुशीत मध्यम पोताची जमीन निवडावी. जमिनीचा जो सामू आहे पीएच, तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा जास्त नसावे. तसंच जमिनी ज्या आहेत त्या क्षारयुक्त व चोपण नसाव्या. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मातीचे लागवडीपूर्वी परीक्षण करून घेणे फार महत्वाचे आहे.
0: जमिनीनुसार फळपिकांची निवड कशी करावी?
1: फळपिकांची जी निवड आहे ती आपण जमिनीच्या पोतानुसार आणि हवामानानुसार आपण करत असतो. तर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनी आपण जी फळपिकं आहेत, जशी सीताफळ आहे, लिंबू आहे, बोरं, पेरू, करवंद, चिंच, अंजीर, अशा फळपिकांची आपण लागवड करतो. तसंच मध्यम जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, नंतर आंबा, चिकू यासारखी आपण फळे निवडतो. तसेच भारी जमिनीमध्ये आपल्याला केळीची लागवड करता येते.
0: यानंतर सांगा मॅडम, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळपिकांची निवड कशी करावी?
1: फळपिके ही आपण अगोदरच सांगितलेलं आहे की फळपिकं आपली ही हंगामी नसून ती बहुवर्षीय आहे, त्यामुळे झाडांना वाढी करता आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भासते. तेव्हा आपल्याकडे बारमही सिंचनाची व्यवस्था असल्यास बागायती फळ झाडांची आपण निवड करतो. जसं आंबा आहे, पपई आहे, केळी, संत्रा, नंतर मोसंबी, चिकू या फळपिकांची आपण निवड करतो. तसंच कोरडवाहू फळपिकांना मात्र लागवडीच्या सुरुवातीला आपण 3-4 वर्ष एकदा पाण्याची उपलब्धता करून दिली की त्यानंतर ही झाडे पावसाच्या पाण्यावर व्यवस्थित रित्या वाढू शकतात. जसे कोरडवाहू फळपिके, जसे बोरं, सीताफळ, आवळा, चिंच, या नंतर कवट आहे, करवंद आहे, या फळपिकांची आपण निवड करू शकतो.
0: मॅडम, यानंतर सांगा फळबागेची कोणत्या पद्धतीने लागवड करावी?
1: फळबाग लागवडीच्या विविध पद्धती आहेत.

0: शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर जसे चौरस पद्धत आहे, आयात कृती आहे, त्रिकोणी पद्धत आहे, षटकोणी आहे, उताऱ्याच्या भागावर आपण करतो ती कंटूर पद्धत आहे, तर अशा विविध पद्धती आपण फळबाग लागवडी करता निवडतो. पण यातील जी सर्वात लोकप्रिय व आखणीमध्ये जी सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे चौरस पद्धत. तर या चौरस पद्धतीमध्ये दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर हे सारखेच असतं आणि शेतामध्ये मग आपल्याला उभी आडवी मशागत करण्याकरिता उपयुक्त अशी पद्धत आहे.
1: फळझाडांचे लागवडीचे अंतर किती असावे याही बद्दल सांगा.
0: लागवडीचे जे अंतर आहे फळ पिकाचे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, तसंच फळझाडांच्या वाढीनुसार आपल्याला त्याचे खड्ड्यांचे व लागवडीचे अंतर आपल्याला ठरवावे लागते. जसे आकाराने मोठे वाढणारी झाडं जशी आहेत, जसं आंबा आहे, चिकू आहे, याकरता आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराचा आपल्याला खड्डा खोदावा लागतो. पेरू, सीताफळ, संत्रा या फळपिकांकरता आपल्याला 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या आकाराचा आपल्याला खड्डा करावा लागतो. लागवडीचे अंतर या फळपिकांसाठी आपण 6 बाय 6 मीटर असे ठरवतो. सोबतच आज ज्या नवीन पद्धतीनुसार जर आपल्याला म्हणता येईल तर घन आणि अतिघन पद्धतीने देखील आपल्याला लागवड करता येते आणि त्यानुसार मग लागवडीचे अंतर पिकानुसार आपण ठरवू शकतो.
1: मॅडम, आपल्या शेती क्षेत्रात वेळ खूप महत्वाची असते, योग्य वेळ, तर फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती?
0: आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की ही जी लागवड आहे आपण पावसाळ्यामध्ये करतो. पुरेसा एकदा पाऊस झाला की कमी पावसाच्या भागामध्ये एक जून जुलै मध्ये साधारणतः आपल्याला त्याची लागवड करता येते. तसंच अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाच्या शेवटी म्हणजे तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर कडे पावसाच्या अंदाजानुसार आपण त्याची लागवड तिकडे लांबवू शकतो. म्हणजे पुरेसं पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते व अधिक ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे अधिक पावसामुळे झाडांना इजाही होणार नाही.
1: कलमांची निवड कशी करावी याबाबत सांगा.
0: फळबागेचे जे यश आहे तेथील फळांची गुणवत्ता व उत्पादन यावर अवलंबून असते. तर त्याकरता आपल्याला जी फळझाडांची, त्यांच्या रोपांची किंवा कलमांची आपण निवड योग्यरित्या करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट व दर्जेदार रोपांची किंवा कलमांची निवड करण्याकरिता कृषी विद्यापीठे आहे किंवा शासकीय रोपवाटिका आहे, इथून आपण रोपे घेतली पाहिजे किंवा शासकीय परवाना असलेल्या रोपवाटिकेतून आपण रोपे विकत घ्यावी. कलमांची वाढ ही सुदृढ असावी, कलमांचा जोड जो आहे पूर्णपणे जुळलेला असावा आणि तसेच कलमे निरोगी व जोमदार वाढ आपण आहेत की नाही याची खात्री करून त्याची निवड करावी.
1: यानंतर सांगा की नवीन रोपांची किंवा कलमांची लागवड कशी करावी.
0: नवीन रोपे जी आहे किंवा कलमे त्याला आपण प्लास्टिकच्या पिशवीतून काळजीपूर्वक काढावी. पिशवीला आपण उभा काप देऊन रोपे मातीच्या गोळ्यासकट आपण अलगद बाहेर काढावी. ही रोपे आधी केलेल्या खड्ड्यामध्ये, जो आपण सुरुवातीला खड्डा केलेला असतो 1 बाय 1 मीटरचा किंवा 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटरचा जो आपण खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यामध्ये बरोबर ही जी रोपे आहे मुळासकट ती खड्ड्याच्या आत मधोमध अशी सरळ लावावी. कलमांचा जो जोड आहे तो जमिनीपासून साधारणतः 1 फूट वर येईल अशा अंदाजाने आपण त्या खड्ड्यामध्ये ती झाडे लावावी. तसेच आवश्यकतेनुसार आपण झाडाला पाणी द्यावे सुरुवातीला.
1: यानंतर सरते शेवटी सांगा की नवीन फळबागेची काळजी कशी घ्यावी.
0: नव्याने लागवड केलेल्या झाडांना आपण काडीने सुरुवातीला ती सिंगल स्टेम म्हणतो किंवा एका काडीचं असतात, सरळ वाढतात तेव्हा, तर त्यामुळे आपल्याला त्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. कारण नाही तर मग ती जी कलम आहे त्याची जोड आहे ती तुटून पडण्याची शक्यता असते वाऱ्यामुळे म्हणा किंवा पावसाच्या मारामुळे. तर आपल्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. तसंच या झाडांना गुरांपासून संरक्षण करण्याकरिता संपूर्ण तुमची जी बाग आहे त्याला आपण काटेरी झुडपाने आपण कुंपण तयार करू शकतो. तसेच बागेचे उष्ण व थंड वाऱ्यापासून व वादळापासून संरक्षण करण्याकरिता बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूने, ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो, जशी निलगिरीची उंच वाढणारी झाडे आहेत जशी निलगिरी, शेवरी इत्यादी झाडांची आपण लागवड सुरुवातीलाच करून घ्यावी. ही झाडे जी आहे वायुरोधकाची कामं करतात, ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो. सोबतच नवीन फळबागेला खतांचे व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. कलमांच्या ज्या खुंटावर होणारी जी वाढ आहे, कारण जोडेचे खाली तिथून जी खुंटावर जी वाढ होते फुटवे येतात वेळोवेळी, तर त्याला आपण लक्ष देऊन ती वेळोवेळी फुटवे आपण काढावे हाताने. नंतर झाडांवर जे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याकरता आपल्याला निरीक्षण करणे योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन फळबागेची काळजी घेतली पाहिजे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून, जे आहेत सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, वेळात वेळ काढून आज आकाशवाणी नागपूर केंद्रावर आपण आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत याबद्दल मनापासून

तर मंडळी, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या संदर्भात आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, आपल्यातील बरेच शेतकरी बंधू भगिनी आपल्या शेती क्षेत्रात प्रगती करतात आणि इतरांसाठी देखील आदर्श बनतात. आपल्या पुढच्या कार्यक्रमात ऐकूया अशाच एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे अनुभव. मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी मनापासून आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार सर.
0: आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव प्रकाश रामेश्वर दांडे, राहणार येसापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा.
0: धन्यवाद सर. आपला जो काही संघर्ष आहे किंवा किती वर्षांपासून आपण शेती करत आहात त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: मी जवळपास मॅट्रिक पासून शेती करतो. माझे बंधू कृषी विभागात लागल्यापासून मग मी शाळा सोडून दिली. भाऊ कृषी विभागात लागले आणि मी मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीकडे वळलो. मी शेती पाहतो आणि भाऊच मार्गदर्शन.
0: शेती आपली वडिलोपार्जित आहे का?
1: हो, शेती वडिलांना पण इंटरेस्ट होता शेतीमध्ये. ते वडिलाची इच्छा होती की बा एकाला तिकडे पाठवायचं आणि एकाला शेती. आणि आमच्याकडे 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती आमच्याकडे, पण आम्ही मग एक नवीन विहीर करून पाण्यापासून सुरुवात झाली सर आमची. आणि सगळ्यात महत्वाचं आमची परिस्थिती बदलण्याचं कारण म्हणजे आमचं अद्रक पीक. भाऊने 2-4 वेळेस मला घेऊन गेले, दाखवलं की बा अद्रक मध्ये काय आहे. आणि मग त्याच्यात अद्रक कडवळलो आम्ही सुरुवातलं. त्याच्यातून मग कधी फायदा कधी तोटा, पण भरपूर पैसा राहिला अद्रक मध्ये.
0: या अद्रकच्या आधी तुम्ही कुठलं दुसरं पीक घेत होते का?
1: हा, मोसंबी होते आमचे. हा, मोसंबीची बाग केली. बाग पण एकदम छान, म्हणजे बरेचसे तज्ञ मंडळी कलेक्टर साहेबांचा दौरा झाला होता. त्याच्यावर अशी फळबाग बनवली होती मी. ते काय झालं, पण बागेमध्ये पूर्ण वर्षाला एकराला 1-1.25 लाख याच्यावर काही उत्पन्न यायचं नाही भाव नसल्यामुळं. मग ते काढून आम्ही अद्रक कडवळलो. अद्रक कडवळल्यामुळं आम्हाला 1-20 लाखापर्यंत उत्पन्न झालं आतापर्यंत 2 वेळेस.
0: अरे वा. मग यासाठी तुम्ही कुठली शासकीय योजना त्याचा वापर केला किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलं का?
1: प्रशिक्षण घ्यायची गरज का पडली नाही, कारण भाऊच कृषी अधिकारी असल्यामुळं मला मार्गदर्शन गरजच भेटत गेलं.
0: अरे वा, खूप छान. आणि आपल्या परिवारात मग किती लोक असतात?
1: आम्ही 6 लोक आहे समजा.
0: आणि सगळे शेती व्यवसायामध्ये आपली मदत करतात का?
1: हो, सगळे. म्हणजे भाऊ पण सुट्टी भेटली तेव्हा वेळ भेटला तेव्हा मार्गदर्शन आणि शेतावर येऊन सगळं काही करणं. भाऊ मी इकडला राहता, कृषी विभागात येते.
0: छान.
1: विभागात असं काम त्यांचं, त्यांना आता मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार भेटलेला आहे.
0: अभिनंदन. यासोबतच आपण व्यवस्थापनाबद्दल बोलले की आधी पाणी नव्हतं आणि त्याच्यापासून आपली सुरुवात झाली, तर आता आपलं नियोजन कसं असतं? म्हणजे खत व्यवस्थापन, माती परीक्षण म्हणा,
1: त्याचं काय? आता जास्ती भर आमचा ड्रीपवर असतो. जे काही विशेष पीक घ्यायचं त्याच्यावर म्हणजे ड्रीप केलं म्हणजे आपण त्याला खत वगैरे द्यायला सोपं जाते. आता यावर्षी 2 एकर अद्रक आहे आणि 3 एकर डॉलर हरभरा केला आम्ही. 2 एकर ड्रीपवर आहे आणि 1 एकर पट्टा पद्धत बनवला.
0: इतर तंत्रज्ञान आपण काय वापरता? नवीन काही आपण प्रयोग केलेत का?
1: टोकन यंत्राचा प्रयोग खास आमच्यासाठी फायद्याचा ठरला. हा, सोयाबीन टोकन करून जवळपास 1-15 घेतले आम्ही यावर्षी. म्हणजे ती पण पट्टा पद्धत आणि बेड पद्धत दोन्ही पद्धती, म्हणजे असे बदल करून पाहतो की बा कोणत्या सक्सेस राहील आपल्याला असं.
0: म्हणजे वातावरणानुसार आपण बदलत राहता पद्धत जी आहे.
1: मागच्या वर्षी पावसाळा थोडा जास्ती दाखवत होता. जिथं समजा बा आपली जमीन पाणी धरणारी तिथं बेड बनवले. आणि नंतर काय केलं, जिथं आपली जमीन बा पाणी धरत नाही तिथं 1.5x2 अंतर बनवून त्याला नंतर सरी मारली. म्हणजे त्याला पण बेडवरच घेतलं सोयाबीनला, पण ते डवरणीनं म्हणजे सुरुवातीला बेड नाही केले त्याला. त्याच्यावरच नंतर काय केलं, एसआरटी पद्धत आम्ही सोयाबीन काढून घेतला आणि त्याच बेडवर डॉलर हरभरा टोकन करून आम्ही ते पॉवर व्हीडर आमच्याकडे 2 ते पॉवर व्हीडरनं थोडी सरीमध्ये चालून ते माती उडून त्याला फ्रेश करून आणि दाणे झाकून गेले. आणि ती टोकनची पद्धत अशी असते आमची, पहिले बैलाच्या पेरणी यंत्रणा आम्ही समोर खत पेरून घेतो. सोयाबीनच्या वेळेस खत समोर पेरतो आणि नंतर टोकन करतो समजा 2-3 तासानंतर. कारण काय होते, सोयाबीनच्या वेळेस जमीन ओली राहते तर त्यावेळेस ते टोकनचे ते त्याच्यात माती जाते आणि ते बंद पडते. त्याच्यामुळे मग थोडं वापसा असल्याशी चालत नाही. आणि हरभऱ्याला आम्ही डायरेक्ट बैलाच्या पेरणी यंत्रालाच ते टोकन बांधतो. हा, म्हणजे ते एक म्हणजे मेहनत वाचते आणि कमी टायमात काम होते हरभऱ्याच्या वेळेस.
0: यासोबत कीड आणि रोग व्यवस्थापन एक मोठा प्रश्न असतो, तर आपण कसं काय नियोजन करता?
1: सुरुवातील बीज प्रक्रियापासून सुरुवात करायची सर, ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण सुरुवात जर फेल झालो तर मग शेवट फेलच होणार.
0: बरोबर.
1: मला बरेचसे शेतकऱ्याचे कॉल येतात की बा आमच्या हरभऱ्याला मर लागली, सुरुवातीपासून हे झालं. ते काय, आपले शेतकरी डायरेक्ट बियाणं आणतात आणि पेरून टाकतात, त्याच्यामुळे ती जमिनीतली बुरशी त्याला लगेच सुरुवात करून देते.
0: आपली पद्धत रासायनिक आहे की सेंद्रिय?
1: नाही, दोन्ही पण वापरतो. हरभऱ्याला मी काय करतो, योवर गोल किंवा असं एखादं चांगल्यातलं बुरशीनाशक घ्यायचं, त्याची बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर मग टायकोड्रामा जीवाणू कल्चर हे ते लावून त्याच्यानंतर.
0: आपल्याला सुद्धा असा कुठला पुरस्कार मिळाला आहे का?
1: आतापर्यंत स्पीक स्पर्धेमध्ये मला जवळपास 5 पुरस्कार भेटले सर.
0: अरे वा, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला कुठले कुठले पुरस्कार होते.
1: हरभऱ्यामध्ये लोणार तालुक्यातून 2 नंबर आलो होतो मी, आणि मागच्या वेळेस सोयाबीन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 2 नंबर वर मी.
0: वा वा वा.
1: आणि यावर्षी आता 1-15 पर्यंत जाईल, यावर्षी मी भाग घेतला होता. मी सांगतात की बा जिल्हा लेवलला गेलेलं आहे नाव म्हणून.
0: खूप छान.
1: जाहीर व्हायचं बाकी. आणि आमचे खासदार साहेबांचे वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र पुरस्कार त्यांनी दिला होता. एक
0: अजून एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे की विक्री कशी करावी, कारण आजकाल ब्रँडिंग वगैरे करून प्रक्रिया उद्योग करून पण बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, तर आपणही असं काही करता का?
1: त्याच्यात एक आहे सर, आता सगळ्यात महत्वाचा माझा फायदा म्हणजे कसं आहे, शेतकरी संपर्कात असल्यामुळे माझं पिकाची कसं आहे क्वालिटी असते. तर अद्रक मध्ये मी निरोगी ज्या वर्षी प्लॉट राहिला मग त्या वर्षी पूर्ण बियाण्यालाच जातो अद्रकचा. तर यावर्षी जवळपास 100 शेतकरी आहे जे जुने अद्रक लावगडवाले, त्यांना त्याचं सगळं नॉलेज असते की बघ कोणता प्लॉट निवडायचा काय असते. अद्रकवाले काय करतात, ज्यावेळेस प्लॉट हिरवा आहे त्यावेळेस पाहणी करतात आणि तिच्यात सड मर आहे का हे पाहतात. तर जवळपास यावर्षी माझं अद्रकचं बियाणं जवळपास पूर्ण बियाण्यालाच जाणार, 300-350 क्विंटल माल निघाल यावर्षी. तर ते असा फायदा होतो म्हणजे शेतकरी जोडे जातात त्यांचा फायदा होतो आणि आपला फायदा होतो. आणि सोयाबीन मध्ये बिन काय होतं, मी आता यावर्षी 50 पेटलं दिलेली नाही, कारण शेतकऱ्यांचे फोन आलेले की बा आम्हाला हे बियाणं ठेवा ते बियाणं ठेवा. मग आपण काय करतो, समजा बा मार्केट आता सध्या भिजवायचं जे भाव आहे 62-65 पर्यंत आहे, आपण 62 त्यांना घरूनच देऊन टाकणार. तसे मार्केटचे भाव 5,000 पर्यंत आहे समजा कोणते हे आपले जनरल, पण भिजवायचा मार्केट थोडं एक्स्ट्रा राहते ते फायदा होतो. आणि डॉलर चेन्यात पण तोच फायदा होतो माझा की शक्यतो बियाण्याला शेतकरी नेतात आणि त्यांना जर आपण फ्रेश करून व्यवस्थित भेसळणं देता त्याची काळजी करायची थोडी.
0: आपल्या अनुभवावरून इतक्या वर्षांच्या, आजकाल जे नवीन शेतकरी आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे किंवा युवा मंडळी आहे जी शहराकडे धाव घेत आहेत शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे, अशा युवा मंडळींना किंवा नव्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल?
1: सर माझं तरी वैयक्तिक मत आहे, मी आता जवळपास पहिले थोडं साधारण होतं पण या 4-5 वर्षातला जो अनुभव घेतला मी, तर शेती सारखा पैसा कशातच नाही. म्हणजे आता माझं यावर्षी अद्रकचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो आता 8,000 बुकिंग केली जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना. भाव ते म्हणले काही असो कमी असो जास्त असो म्हणलं तुम्ही मला रिक्सेबल पण ठीक आहे. आता माझा जर 300 क्विंटल माल समजा 2 एकरातला जर 8,000 विक्री झाला तर सर याच्यापेक्षा पैसे कशाचे होणार तुमचे. खर्च वजा जाता जर मला 20 लाख 2 एकर मध्ये राहिले तर फक्त काय थोडा खर्च भी येतो. मी शेणखत माझ्याकडे कमी असतंय तर मी शेणखत वगैरे घेणं बाहेरचं येते. शेतीवर खर्च पण आहे म्हणा आणि खर्च केला तर तो योग्य केला गेला पाहिजे. आता लोक काय करतील, शेणखत आणतील, कुजेल नसेल तेच टाकून देतील, थोडे पैशाकडे पाहायचं. मी आता जवळपास

0: सध्या शेणखत घेऊन ठेवलं सर, तर ते जवळपास आता 10-15 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून. मला पटलं की मी बरेचसे शेणखताचे उकरडे पाहिले, तर तिथे एक ठिकाणी मला पटलं की बा हे कचरा नाही कुजेले असं घेऊन टाकलं, आणि आताच मी त्याला आणून टाकणार आणि त्याच्यावर प्रक्रिया करून नंतरच शेतामध्ये टाकणार अशी सुरुवात आहे शेतीची.
1: छान सर, आपल्या पुढील योजनेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं.
0: माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

तर मंडळी आपण मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांची मुलाखत ऐकलीत. तर मंडळी यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
1: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
2: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही सूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुस करून खायचं.
0: अच्छा.
2: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा

0: इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासे यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमूर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत

0: होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. हुमूरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिनवादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: लोकसंगीत.

ज्ञानरत्न बोराडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधारा.

हे गीत रमेश अणावकर यांचं होतं आणि गायक होते प्रशांत काळुंद्रेकर. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मालिनी लाड यांचं गीत आपण ऐकलं, अपर्णा मयेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 9:09 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9 News@9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जय जयवंती. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात, तबला 7 अतुल ताडे यांची. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जय जयवंती.

0: नादवरम्ह या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग जय जयवंती, त्यांना तबला साथ अतुल ताडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: रात्रीचे 10:30 आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निषाद बाकरे यांचं गायन आपण ऐकणार आहोत. राग सावनी. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्याल 3 तालात. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी विनोद पडगे. ऐकूया निषाद बाकरे यांचं गायन राग सावनी.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत निषाद बाकरे यांनी गायलेला राग सावनी. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी आणि हार्मोनियम साथ विनोद

0: पडगे यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या YouTube चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. रात्रीचे 11:12 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 35, सांताक्रूज इथे देखील 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 28, सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 71, सांताक्रूज इथे 64% नोंदली गेली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचबरोबर उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 35, किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पलीकडे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:13 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शैलेश रानडे यांच्या स्वरात संदीप खरे यांची ही रचना.

सलील कुलकर्णी आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात संदीप खरे यांची ही रचना. यानंतर या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात संदीप खरे यांचं आणखी एक गीत. स्वर आहे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:31 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग जोग प्रसारित करत आहोत. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांची. ऐकूयात के श्रीनिवासन यांचं बासरीवादन राग जोग.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत के श्रीनिवासन यांनी बासरीवर वाजवलेला राग जोग. त्यांना तबल्याची साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांवर आधारित कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तिन्ही सांजा सखे मिळाल्या ही कविता तांब्यांनी 18 जुलै 1902 रोजी लिहिली ती इंदूर मुक्कामे शांता शेळके या कवितेबद्दल लिहिताना म्हणतात की यातील भाव हा सहजीवनातील प्रेमाचं वचन देतो आणि दुसऱ्या कडव्यात तर विवाहाच्या विधींचं सूतोवाच देखील या कवितेमध्ये आहे आणखी हे वचन देताना अवघा निसर्ग तांब्यांनी साक्षीला ठेवलेला आहे शब्दच जर आपण त्याच्यातले उद्धृत करायचं तर असं म्हणतात की स्वकरे तरोवर फुले उधळती प्रीती अक्षदा या मंत्रपाठ हा झुळझुळू गातो निर्झर या कार्या मंगलाष्टके गाती पाखरे मंजुळ या समया सहस्त्रकर दिनकर हा स्वकरे उधळी गुलालाला तिने सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आजपासूनी जीवे अधिक तूच माझ्या हृदयाला आणि बारकाईनं आपल्याला लक्षात येईल की पाहिलं आपण तर लक्षात येईल की ही कविता पुरुषाची आहे
2: पुरुषाचं गाणं आहे आणि हे गाणं म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी पहिली रचना जी स्वरबद्ध केली ती तिन्ही सांजा सखे मिळाल्या
1: बर
2: म्हणजे 1958 साली लता मंगेशकरांनी हे रेडिओसाठी गायलेलं होतं आणि याची रेकॉर्ड निघाली 66 सालामध्ये तर हृदयनाथांनी एका ठिकाणी म्हणलेलं होतं किंवा माझ्या गाण्याची रेकॉर्ड निघायला 8 वर्ष लागली तर म्हणजे 8 वर्षाचा काळ जावा लागला तर ही रचना आपण खास करून निवडलेली आणि हे यमन रागामध्ये त्यांनी स्वरबद्ध केलंय असं हृदयनाथाने एका मुलाखतीत म्हणलेलं होतं आणि हे स्वरबद्ध करताना मला पिवळा रंग दिसला होता असंही त्यांनी

0: तांब्यांच्या कवितेमधून अखेरीस संध्याछाया स्पष्टपणे दिसतात. आणखी याचं एक कारण असं होतं की त्यांना शेवटी शेवटी एका दुर्धर आजाराशी सामना करावा लागला आणि त्या संबंधात आपण बोलणार आहोतच. पण या काळामध्ये त्यांनी कवी मायदेव यांच्याशी जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी देखील मृत्यूच्या नवीन छटा त्यांच्या पत्रांमधून त्यांनी लिहिलेल्या आहे. तांब्यांच्या या आत्ता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या गाण्यांमधून देखील हे विश्वचक्र अविरतच फिरणार आहे, ते कधीही थांबणार नाही असंच ते म्हणतात. जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. मला वाटतं की तांब्यांची जी काही गाणी झाली असतील त्यातलं हे सर्वात लोकप्रिय गाणं असेल.
1: आणि कसं आहे मृत्यूनंतरच्या अगदी साक्षेपी वर्णन त्यांनी केलेलं आहे या गाण्यामध्ये.
0: अगदी अगदी
1: जनपळ भर म्हणतील हाय हाय म्हणजे आता आपण जे ऐकतो जब तक तू सूरज चांद रहेगा वगैरे हे सगळं खोट आहे हे त्यांनी त्याच वेळेला या अशा घोषणा फार दिवस चालत नाहीत हेही त्यांना माहिती असावं असं वाटतं. तर ही मल्हार रागामध्ये रचना वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली आहे आणि लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये ही रचना आपण ऐकूया. जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय का

0: तांब्यांची कविता ही प्रेम वात्सल्य स्नेहबंध यांची असली तरी त्यांच्या अखेरच्या दिवसात मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांना असाध्य अशा आजाराने जखडले होते ते. आणखी त्या काळामध्ये
1: त्यू विषयक कविता लिहिलेल्या
0: विषयकच कविता लिहिल्या. आणखी ते आत्ता आपण जे गाणं ऐकलं आणखी त्यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत त्यातून आपल्याला हेच हाच दृष्टिकोन त्यांचा दिसतो. मना वृथा का भीती मरणा दार सुखाचे ते हरी करुणा आई पाही वाट रे मना पसरोनी बाहू कवळण्या उरी घनतमी शुक्र बग राज्य करी रेखिन्न मना बग जरा तरी.
1: आशावादाचा सूर या कवितेतनं ऐकायला मिळतो असं एकाने लिहून ठेवलेलं आहे. तर जीवनात आशावादी संदेश ही अवघड कविता हृदयनाथांनी निवडली. म्हणजे हृदयनाथांनी अशा कविता निवडलेल्या आहेत की त्यांना ज्या भावल्या त्यांनाच त्यांनी चाली लावल्या.
0: नाही हे विशेषच आहे. पण हृदयनाथांच्या बद्दल बोलताना आपण ते विस्ताराने बोलूया पण हृदयनाथांचं हे फार मोठं काम आहे.
1: नाही आणि चार कवितांना त्यांनी चाली दिलेल्या आहेत भारत आंब्यांच्या आणि चारही गाणी आजही ऐकली जातात आणि त्या काळामध्ये त्यांनी करून ठेवलेले आहेत. म्हणजे 65-66 सालामध्ये या रेकॉर्ड्स निघाल्या आणि आजही त्या ऐकल्या जातात. हे हृदयनाथांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. कारण लता मंगेशकरांनी म्हणलं होतं की तो पुढच्या काळातला संगीतकार आहे असं वाटावं अशा पुढच्या काळातली गाणी त्यांनी कंपोज करून ठेवलेली आहेत आणि ती आजही ऐकली जातात 50 वर्षानंतर. तर ही रचना आपण ऐकूया घनतमी.

0: श्रोते हो, भारत आंब्यांच्या 74व्या स्मृतिदिनानिमित्त आपण हा कार्यक्रम करीत आहोत. आणखी रसदर्शन या पुस्तकात अनेक समीक्षकांनी तांब्यांच्या कवितेबद्दल जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलचे मतं मी आवर्जून तुमच्यापुढे ठेवतोय. याचं कारणच असं की इतक्या वर्षानंतर देखील ताजी असलेली ही कविता आणखी त्याच्यातले विषय हे आपल्या मनाला किती म्हणजे आपल्या अवस्थेला किती छेद देऊन जातात हे खूप महत्वाचं वाटतं. तांब्यांच्या कवितेचं नेमकं वर्णन करताना त्या पुस्तकामध्ये गोपीनाथ तळवलकर यांनी देखील एक मत नोंदवलेलं आहे, ते अतिशय बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. शाश्वत महत्वाची अशी जी कविता असते त्यात खडक आणि समुद्र फेस याच्यासारखी अक्षरं आणि क्षर अशी दोन द्रव्य असतात. गतिमान बदलणारी मानवी सृष्टी शाश्वताच्या भोवती फिरत असते आणि जे बदलणारे सतत बदलणारे असते ते सुंदर असते. या दोन्हींचा जिथं मिलाफ होतो तिथं उत्तम काव्य निर्माण होतं आणि तांब्यांच्या कवितेमध्ये ही भव्यता आणखी हे सौंदर्य हे दोन्हीही ओतप्रोत भरलेलं आहे हे निर्विवाद. मला वाटतं गोपीनाथ तळवळकरांचं हे मत म्हणजे तांब्यांची अखंड कविता आपल्यापुढे उभं करणारं असंच मत आहे. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते कळा जा लागल्या जीवा.
1: हा, ते खांडेकरांनी असंही म्हणलेलं आहे की महाप्रस्थान या कवितेने त्यांनी मृत्यूविषयक कवितांचा प्रारंभ केला आणि कळा जा लागल्या जीवा हे शेवटचं भावगीत त्या सिरीज मधलं असं वि स खांडेकरांनी म्हणलेलं होतं. आणि वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना आपण भारत आंब्यांची निवडलेली आहे लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये. कळा जा लागल्या जीवा मला की ईश्वर आठव्या.

प्रीती इतकाच स्नेहा इतकाच मृत्यू, आणखी मृत्यूबद्दलचं चिंतन हा तांब्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला. तो अर्थातच त्यांच्या आजारामुळं एक किंचित औदासीन्य त्यांच्या कवितेत सातत्यानं आता दिसू लागलेलं होतं. मधुगट रिकामे पडले आहेत आणखी माझ्या मित्र

0: सख्यांना मी तो मधू देऊ शकत नाही ही भावना देखील त्यांनी कवितेतून स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. मधुमागशी माझ्या सख्या परी मधुघटाची रिकामे पडती घरी असं लिहिणारे भारत आंबे आपण कधीच विसरू शकणार नाहीत. ग्वाल्हेर मुक्कामी लिहिलेली त्यांची ही कविता 1933 सालातली आहे. आणखी मला वाटतं 1936 नंतर तांब्यांनी फारसं काही लिहिलेलंच नव्हतं.
1: फार कमी कविता लिहिली.
0: आणखी 7 डिसेंबर 1941 रोजी तर ते आपल्याला सोडून गेले. आणि मगाशी तू उल्लेख केलास त्याप्रमाणे उद्याच त्यांच्या निधनाला 74 वर्ष पूर्ण होत आहेत. भावगीतांच्या या दुनियेत आपण तांब्यांना कधीच विसरू शकणार नाही यात काही प्रश्नच नाही. यानंतर आपण ऐकणार आहोत मधुमागसी माझ्या सख्या परी.

0: श्रोते हो, तांब्यांच्या कवितेच्या वेळी गाणी काढताना एक गोष्ट अशा लक्षात आली, ज्यावेळी रसदर्शन आम्ही हुरकत होतो त्यावेळी तांब्यांच्या सगळ्या कविता लिहिताना त्यांनी ज्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या नोंदींमध्ये पूर्ण तपशील व्यवस्थित आहे, म्हणजे त्याच्यावर कविता केल्याची तारीख पण आहे, रागाचं नाव आहे, कुठल्या
1: जातीमध्ये
0: जातीमध्ये ते गाणं लिहिलं आहे, या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आणि मग आत्ता आपण जे गाणं ऐकलं ते की रसिकांच्या पत्राला, एका पत्रालाच त्यांनी तांब्याने दिलेलं उत्तर होतं की तुमच्या कविता आता हल्ली कमी झालेल्या आहेत त्याचं काय, तर त्यांनी सांगितलं मधु मागसी माझ्या सख्यापरी, मधु घटची रिकामे पडती घरी. अर्थात सोहनी, आपण श्रोत्यांना हेही सांगितलं पाहिजे की आपला आजचा हा कार्यक्रम म्हणजे काही तांब्यांचा समग्र अभ्यास नव्हे, परंतु जनमानसात रुजलेल्या त्यांच्या या गाण्यांना रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न.
1: ज्या समीक्षकांनी त्यांच्या संदर्भात

0: मध्ये काही लिहिलेलं आहे आणि आपल्या वाचनात आलं आहे
1: ते आपण लोकांच्या पुढे
0: मांडण्याचा
1: प्रयत्न केला.
0: केवळ गाणी ऐकवणं हे काय, आकाशवाणी सुद्धा ऐकवतीच की मग आपलं एक वेगळा प्रोग्राम म्हणून आपण ही खास गाणी निवडलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण थोडं फार बोललंच पाहिजे.
1: आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आहे कशी काळ नागिणी सखे ग वैरण झाली नदी.
0: ह्या गाण्याबद्दल सांगायचं तर हे गाणं सुद्धा 60 वर्षापूर्वीच रेकॉर्ड केलेलं आहे हृदयनाथ मंगेशकरांनी आणि त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला राजा भडे हे हजर होते.
1: बर.
0: आणि ह्या कविता रेकॉर्डिंग करताना त्यांना ती कविता मीटरमध्ये बसेना, त्यामुळे मग राजा बढेंनी सांगितलं की बा तुम्ही एकदा म्हणून बघा आणि मग त्यांनी सखे ग नावाचा हा शब्द दिला आणि मग ते गाणं मीटरमध्ये बसलं.
1: अरे बापरे.
0: असे म्हणजे राजा बढेंनी एका ठिकाणी नोंदवून ठेवलेलं आहे किंवा हा शब्द मी दिलाय मूळ कवितेमध्ये नाही आहे. तर ही रचना आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता म्हणूनच निवडलेली आहे. कशी काळ नागिणी सखे ग वैरण झाली नदी ही रचना आपण ऐकूया. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दलही श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. नमस्कार.
1: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकत होतात कार्यक्रम मालिका मधुगीतांच्या हिंदोळ्यावर. या मालिकेचा भाग 38 आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. काही क्षणातच आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे 12:35 आणि 51 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. चित्रपट हा खेळ सावल्यांचा. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

हा खेळ साबल यांचा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात. याच सिनेमातलं आणखी गीत ऐकूयात, महेंद्र कपूर यांच्या स्वरात, रचना पुन्हा एकदा सुधीर मोघे यांची.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार सुधीर फडके, चित्रपट धाकटी बहीण. मध्यरात्रीचे 12:48 आणि 20 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं कीचक वध या सिनेमातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, तर लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतर आपण ऐकणार आहात मधुचंद्र या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतकार एन दत्ता, स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: Pari, zesta și tu, zesta și tu, zesta și tu, navtaruni Kashmiri.
1: मधु जंजरा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. याच सिनेमातलं आणखी एक गीत आपण ऐकणार आहात आशा भोसले यांच्या स्वरात. रचना पुन्हा एकदा गदी माडगुळकर यांची, संगीतकार एन दत्ता.

मधुचंद्रय्य या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. रचना होती ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार एन. दत्ता. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 1 वाजता आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात दीपिका भागवत यांनी गायलेला राग मालकंस. विलंबित बंदिश 3 वाडा तालात, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूयात दीपिका भागवत यांचं गायन राग मालकंस.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत दीपिका भागवत यांनी गायलेला राग मालकंस. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 1:30 आपण ऐकू शकाल मालिका विशेष.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस, ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15

0: भरत दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुस करून खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 वाजलाय. प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत भोहाडा आणि आदिवासी लोककला. भोहाडा आणि आदिवासी लोककला आज ऐकूया भाग चौथा, तारपा आणि मोहरी पावा. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
2: श्रोते हो नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन, या आदिवासी बांधव जे आहेत आपण त्यांच्या इथे आलेलो आहोत, हा जो सगळा परिसर आहे ना त्याच्याशी या लोकांनी किती मस्त जमवून घेतलंय बघ.
2: म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि हे त्यांचं जमवून घेणं म्हणजे कसं तर प्रत्येक ठिकाणी पाणी नाहीये तर त्यासाठीही जमवून घेणार आणि आपल्या मनोरंजनासाठी सुद्धा याच निसर्गाच्या जवळ जाऊन काहीतरी त्यातनं घेऊन त्यातून वाद्य निर्माण करणार, गीत संगीत निर्माण करणार, है ना.
1: खरंय, म्हणजे जंगलामध्ये रानावनामध्ये त्यांना सहजतेने ज्या वस्तू मिळतात उपलब्ध असतात त्या वस्तूंचा वापर करून ही वाद्य त्यांनी तयार केलेली आहेत.
2: म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर त्यांच्या लोककलांचा संबंध थेट इथल्या निसर्गाशी जोडला गेलेला आहे.
1: अगदी खरंय कांचन. आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, इथे तारपा नृत्य सादर होणार आहे. त्याच्यामध्ये जे वाद्य वापरलं जातं ना तारपी, तर हे वाद्य या आदिवासींनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेलं असं एक वाद्य.
2: दिनेश, तू हे सगळं बोलतोयस खरं, पण मी सुद्धा पाहते आहे ज्याला तारपी असं ते म्हणतात, तारपाही त्यालाच म्हणतात, पण इतक्या वर्षांपासून तारपा हा शब्द मी ऐकत आले आणि हे कुठलं तरी वाद्य आहे, एक आदिवासी वाद्य आहे. कसं बरं असेल, कसं असेल ह्याची नुसतीच कल्पना करत होते मी आणि आत्ताच मी ते वाद्यच पाहत होते. किती विलक्षण सुंदर मणी मोहक आहे, किती रंगीबेरंगी त्याचं रूप आहे आणि हे मला असं वाटतं भोपळे वगैरे वापरून केलेलं असावं. आपण बोलूया त्याच्याविषयी.
1: आणि हे वाद्य नुसतं नाही आहे तर नृत्य गायन हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ते सगळं मिळून हे तारपा.
2: म्हणजे तुला म्हणायचं की जेव्हा तारपा वादन असं म्हटलं जातं तेव्हा तिथे नुसतं वादन नसतं तर तिथे नृत्यही आहे आणि गायनही आहे, है ना.

0: भाऊ नमस्कार, तुमचं नाव काय?
1: जयराम लहानू डोक फोडे.
0: कुठे राहता?
1: मुरुम भाटी.
0: हा, तुम्ही तारपामध्ये हे वाद्य जे वापरता त्या वाद्याचं नाव काय?
1: टारपी.
0: टारपी असं याला म्हणतात. हे वाद्य खूप सुंदर आहे तुमचं. हे कसं काय बनवलं तुम्ही?
1: हे हाती होऊनच बनवलंय ना मी.
0: मला असं वाटतं हे भोपळा आहे का?
1: हा भोपळा, दुधी भोपळा आहे.
0: पण तो असा वाकडा कसा काय?
1: वाकडा म्हणजे तो आवडीने वाळायचा लागतो तसा.
0: हा,
1: आपला जसा त्याचा शोभा जर घ्यायचा असेल तसा काही सरळ पण राहतो, काही आपला सोबीवत पाहतो तर मग तसा त्याचा तो डेस सरळ तो लहान तेवढ्यातच वाळून द्या लागत आहे.
0: म्हणजे तो लहान असतानाच त्याला थोडासा हळूहळू वळवायला,
1: हळूहळू वळवून द्यायचा.
0: बर, पण मग हे कसा निवडता तुम्ही भोपळा?
1: मग ते असा पक्का झाला का मग तो वाळतोय. वाळला का मग इथं खाली ज्या बांबूच्या दांड्या ज्या खोसायच्या आहेत ना, इथं थोडासा मग त्याला होल पाडायचा.
0: बर,
1: त्याच्यातला जेवढा काही त्याच्या गाबडा राहतो मधीचा तेवढा पार पोखरून काढायचा.
0: कशाने पोखरता तो?
1: ते काय असं बांबूचाच काही घ्यायचा नाही तर मग काही लोकडाचा गज घ्यायचा
0: टोकदार असं काहीतरी
1: असं करून आणि काहीतरी पोखरून त्याच्यातला
0: खूप काळजीपूर्वक करायला
1: करायला लागत.
0: आणि मग नंतर काय करता? याच्यामध्ये दोन पाईप तुम्ही लावलेत, लोखंडी पाईप आहेत काय?
1: नाही, बांबूच
0: आहेत. लोखंडासारखे वाटत
1: नाही? ते बांबूचेच आहे.
0: बांबू आहेत, सरळ बांबू आहे.
1: सरळ बांबू.
0: आणि मग त्याच्या खाली तुम्ही एक असा भोंग्यासारखं लावलेलं आहे, ते काय?
1: ते ताडाचं पात आहे.
0: ताडाची पानं
1: पानं आहेत.
0: अच्छा, ती कशी एकावर एक गुंडाळली?
1: एकावर एक मग ते असं इनत नेले ते सुग्रणी सारखा जसा त्याला
0: खोपा बनव
1: खोपा बनवतो अशा पद्धतीने आवाज घुंगावा म्हणून साठी ते बनवलाय.
0: आपण मग ती एकावर एक कशी काय राहिली?
1: ते काय नाही, काहीच नाही, तशी मोकळीच बनवली. पण त्याच्यावर हा कलर दिला मी.
0: कलर लावला त्याला? काहीतरी बांधलंय तुम्ही? कापड वगैरे बांधलंय?
1: हे ते कापड म्हणजे सटकावा नाही म्हणून,
0: एकत्र राहत आहे म्हणून.
2: पण हे चिकटवल्यासारखं वाटतंय. हे सबंध जे आहे हे काय कुंकू मेण वगैरे असं लावून लावून चिकटवल्यागत?
1: नाही नाही, पहिला मोकळा तसाच भरायचा इनत नियचा, मग असा त्याला बळकटपणा यावी म्हणून साठी त्याला आटकर म्हणजे ते हा वार्निश लावेला आहे मी.
2: पण ते वॉर्निशने राहिलंय?
1: राहिलंय हे एकदम.
2: हे कशाचे पट्टे आहेत?
1: हे ते ताडाची पानं आहेत.
2: बर, आणि याच्यावर कपडा जो आहे याच्यावर माता जय माता दी वगैरे लिहिलंय, हे काय आहे?
1: देवीची पट्टी आहे. तिकडे गडावरती गेलो तो तिथून ती पट्टी आणली होती, मग त्याला असा शोभा यावा म्हणून साठी ती आहे तीच पट्टी त्याला चिटकवून दिली.
2: म्हणजे देवीच्या स्थानावरून आणली आहे ती? आणि
0: तिथे तुम्ही तारपा घेऊन गेला होतात?
1: तारपा नाही, पण हे देवीच्या स्थानावर मला हे काही एखादे कारणामुळे ते वाजवाय लागत आहे. हा, ते एखादा देवीचा कारण राहिला तर देव कारणातच हे आता जसा मी याच्यात अडकलो म्हणून साठी नाही तर मी हे देव कारणातच वाजा वाजवाय.
0: मुळात हे वाद्य कसं वाजतं मला सांगा. म्हणजे आता हे तुम्ही भोपळा पोखरला, त्यानंतर ह्याला हा एक भोंगा लावला, दोन बांबू लावले त्याच्यामध्ये, आणि मग फुंकर मारण्यासाठी तुम्ही काहीतरी तिथे कसं लावलेलं आहे?
1: अन्न त्याला काहीतरी फुकायसाठी एक बॅटरीचा मुघून होट अटकायसाठी त्याला काहीतरी लावलंय मी. मग याच्यातून हवा याच्यात फुकायची, याच्यात खाली बांबूचं दोन त्याला देवनळ म्हणतो आम्ही, लहान लायत याच्यात अजून दुसरं आहेत दोन नळे आहेत. हा, त्या वाजत त्याच्यावर हा नाद घुंगरू येतोय.
2: पण या इथे समोर हे जे दोन बांबू आहेत ह्यांना तुम्ही एक दोन तीन एका बासरीवर तीन बोक आहेत आणि एकीकडे तुम्ही मेण लावून ठेवलंय आणि आता हे दीडच इथे दिसतंय मला की बाकी ठिकाणी मेण लावून सगळे बुजवली आहेत. आणि तुमचं आता बोट जिथे आहे त्याच्या खाली सुद्धा मढवल्यासारखं काय आहे?
1: ते मेन आहे, ते मेन
2: मेन आहे. आणि याला इथे सुद्धा एक छिद्र आहे का?
1: हा, याला छिद्र, याला छिद्र आहेत.
2: बर, मग ही किती सुराचं वाजवता तुम्ही?
1: हे पाच सुराचं
2: वाजवता. आणि एकदा तारपा जर वाजायला लागला तर तो कोमल म्हणजे मऊ मऊ हळूहळू थोडा थोडा वाजवायचा आणि जोरदार वाजवायचा असं फरक करता येतो का फुंकेने?
1: नाही नाही, जेवढा त्याचे याच्यातून जेवढा आवाज निघतो ना तेवढा त्याच्यात गुंगले गेला पाहिजे, त्याचा एक नाद आला पाहिजे, दोन नळींचा एक नाद आला पाहिजे.
2: बरोबर. पण ही जी फुंक आहे तुम्ही जी फुंक मारणार आहात ती जर हलकी घातली तर आवाज थोडा कमी येईल आणि जोरदार फुंकत गेला तर जास्ती जोरात वाजेल.
1: वाजणारच नाही, हवा जर कमी त्याच्यात असली तर ते बंदच पडून जाईल.
2: बर,
1: जेवढी त्याला ताकद फुकायची आहे तेवढी ती सारखी लावूनच धरायला लागते.
2: बर बर. आणि हे काय इथे शोभा केली आहे काय?
1: ते मोराचेच पिसाचा कवड्या बनविला आहे.
2: मागच्या बाजूचा जो पांढरा भाग आहे तो गुंडाळलाय आणि गुंडाळून त्याला बांधून ठेवलाय आणि छान शोभा झाली आहे. वर तुराच्या जागी पीस लावलाय आणि हा भोपळ्याला तुम्ही सांगितलं आकार फार सुंदर दिलेला आहे.
0: वाद्य म्हणजे एक मोरच वाटतोय,
2: मोरच वाटतोय. आणि तो जेव्हा वाजायला लागतं ना तेव्हा मोराच्या केका तू ऐकले असशील असं जे त्यांचा एक नाद असतो तसा जर असा बऱ्याच मोरांनी नाद करायला सुरुवात केली तर जसा येईल तसा थोडासा वाजवून दाखवाल आणि मग आपण पुन्हा आणखीन थोडंसं बोलूया.

0: तुम्ही वाजवताना मी तुम्हाला आता पाहत होते, आता हे काय बरं खिळा घालून ठेवला तुम्ही यात?
1: हे त्याच्यात नाद बदलतो ना, मग त्याच्यासाठी एक जीव जमवायला लागतो दोन्ही सुरांचा.
0: बर.
1: आणि मग त्याच्यावर मग ते सार धरून चांगला वाजत आहे.
2: तो खिळा बांधूनच ठेवलेला असतो काय?
1: हो.
0: किती वर्षापासून तुम्ही हे वाजवत आहात?
1: मी चांगला म्हणजे असा लहान असताना, मला कोणी शिकवला नाही काहीच नाही, त्याच्याच्यावर माझे मनापासून मी शिकलो. पहिलं माझे वडील वाजवत होते पण ते काय माझ्या दिसतीत आले नाही, पण ते वाढल्यानंतर हा वाजा मला आपापच आला.
2: आणि हे वाद्य जे आहे कुठल्या जाती म्हणजे कुठले आदिवासी वाजवतात?
1: आता ते आमचे कोकण पटील
0: वारली जास्ती करून वाजवतात असं काही आहे का?
1: आता नाही, आता सगळेच वाजवतात.
0: आणि
2: खास आदिवासी वारलींचं मानलं जात
1: असं आहे ना.
0: आणि मला असं दिसतं बरं का दिनेश, की हे इतक्या मेहनतीने बनवलेलं वाद्य आहे, याची डागडुजी यांना सतत करत राहायला असावं पडत असेल.
1: असं आलं मध्ये चांगली मेहनत घ्या लागत ते ठवायला, पण पोराला जीव कमी लावायचा आवडा हे वाद्याला जीव लावायला लागतो.
0: किती छान. हा,
1: एखादा पोर तिकडे रडत असला तेखल पाहायचा नाही, पण हे वस्तूला मात्र चांगला जोपाय लागत आहे.
2: कसं ठेवता काही याला पेटी वगैरे बनवली?
1: नाही नाही, आता हे जे आहेत ना, आता पाऊस काळेत एखादा आमची कामाची गर्दी राहते, मग इकडून काहीतरी हे पण बुजून दाबून ठेवायचा, हे सगळं हे पण दाबून ठेवायचं, मध्ये गेलं होल मोकळा ठेवायचाच नाही, नाही तर मग उंदीर घुंगेरे काही असं त्याच्यात मग ते नादात घर करत आहेत, मग तो वाजा आवाज बदल देतो. हे त्याच्यासाठी आता जो आवाज निघतो हा आवाज कधीही फुकला तरी असली असाच निघला पाहिजे,
2: म्हणून ते तुम्ही सगळं पॅक करून ठेवता.
1: हो, एखाद्या कारणालाच मग ते सगळं उघडून टाकायचा, तो नाद काढायचा.
0: पण आता ह्याची बांधणी करताना मला ठिकठिकाणी असं दिसत आहे की इथे तुम्ही थोडासा बांबूची एक पट्टी खोवली आहे, हे दोरी जे दोन बांबू आहेत त्यांना बांधणाऱ्या दोरीला पकडून तुम्ही या ताडपत्रीच्या भोंग्यापर्यंत एक ताणून हे बसवले.
1: म्हणजे
0: बरंच काही काही आहे,
1: म्हणजे ते खाली जावा नाही म्हणून साठी, हे जे आहे ना याच्यावर काही वजन आलं तर खाली जावा नाही म्हणून साठी हे असं
0: पकडून धरलं आहे,
1: त्याच्यात ती पट्टी टाकले खालून.
2: आणि हे मोराच्या चोचीमध्ये काय हे दाणे आहेत का?
1: ते दाणे त्याला चारा घातलाय.
2: मोराच्या डोक्यावरती एक तुरा पण
1: आहे.

0: निरेश, तारपा वाद्य वेगवेगळ्या आकारात बनवलं जातं, म्हणजे लहान मोठ्या आकारात.
1: हे म्हणजे लहान मुलं असतील तर ते लहान आकाराचा तारपा वाजवतात असं, त्यांना विचारूया आपण त्याबद्दल. चल,
0: पर मला एक अजून गोष्ट असं सांगा की तुम्ही आता या वयाला हे वाद्य या उंचीचं वापरत आहात. तुम्ही 8 वर्षाचं असताना किंवा अगदी लहान मुलगा जर वाजवायला शिकेल म्हणेल तर त्याच्यासाठी लहान तारपा पण बनवता.
2: लहान
0: होय,
2: लहान, एकदम लहान लहान लहान होतो तेवढ्यात लहानच बांधली, त्याच्यावर शिकलो. पहिला मोहोरीवर शिकलो, मग ते लहान तारपी बांधली त्याच्यावर शिकलो, मग आता हे मोठी बांधली.
0: लहान तारपी पण तुमची तुम्ही बांधून घेतली
2: आहे ना?
1: लहान म्हणजे किती लहान? साधारण
2: असेल एक 1.25 हाताची अशी असेल.
0: एक तारप बनवायला किती दिवस लागतात?
2: लागतात तरी काही एक 2 दिवस तरी लागतात.
0: 2 दिवस
2: मग आता त्याला असा आवाज आपल्यासारखा काढायला लागतो, म्हणजे त्या फार मोठा डोका लावून करायला लागत आहे.
0: हे डोकं लावण्यासाठी विद्या तुमची तुम्हीच लावता, ती कोणाने शिकवली नाही?
2: नाही नाही.
0: बर,
1: तारपा वाजवताना दुसरं कुठलं वाद्य लागतं का?
2: तारपी, ढोल आणि भगत. भगत बोवाराला का बस सगळा?
0: ढोल पण असतो ना या नाचामध्ये, ढोलही असतो. हा हा, पण मी बघते की तुम्ही तारपी पण वाजवता आणि ढोलही वाजवता, आणखी कोणती वाद्य वाजवता?
2: मला सगळं वाद्य येतात. मला ढोल येतो, तारपा येतं, अजून काय असल नसल त्या पण येतं. मला सगळा सनई येते, मोहरी पावा येतो, सांबळ येत.
1: मला एक सांगा की तुम्ही तारपा नाच करता तुम्ही, तर हा नाच कसा केला जातो जरा सांगा ना.
3: आम्ही दर दिवशी पराष्टी करतो, त्याला रोज बोलवतो, मग सगळे पोराला बोलवतो, बाया बोलवतो, मग तिथं आम्ही सगळे एकत्र जमून त्याला 2-3 चाळे वाजवायला होतो. आम्ही दर दिवशी ती पराष्टी घेतो.
1: ते कशा पद्धतीने तुम्ही करता? असं खांद्यावर हात ठेवताय?
3: असे खांद्यावर ते हात ठेवायचे आणि तसे नाचायचे.
1: गोल करता?
3: हा गोल.
0: पण मग सुरुवातीला हे तारपा वाजवायला ते बाहेर पडतात का सगळेजण एकत्रच एकदम येतात?
3: तारपावाल्याने जर पुढे गेला ना त्याच्या माग आपण जायचं, जसा टारपेवाला जाईल ना तसा आपण जायचं.
2: जे जे चाळा लावला मी तो पाऊल तेहल मी नाचून दावायचा माझेपासून, मग तेहल ते शिक्षण तेहल तसा तो नाचायला लावायचा.
0: आणि बायका पण तुमच्याकडे येऊन शिकतात आणि मंडळी मुली पण शिकतात?
2: हा शिकतात,
0: शिकतात. पण मी काय म्हणते की तुम्ही जेव्हा नाचायला सुरुवात करता त्यावेळेला घेरा लहान असतो आणि नंतर मोठा मोठा होऊन
3: मग मोठा मोठा करत नाही लागतो
0: का? भरभर नाचता म्हणून?
3: नाही नाही, आता एकत्र थोडा जवळ जवळ नाचायचा, नंतर आहे ना मग जरा जोरात पळायचं तर मग जरा मोठा ग्रुप करत जायचा.
0: आणि असं किती जोरात पळत जाता?
3: जोरातच पळायला लागतं.
0: म्हणजे ताशी 30 किलोमीटर वगैरे होत का? जास्ती होत असेल?
2: जास्त होत असेल.
0: स्त्रिया आणि पुरुष मिळून हे सादर करतात एकमेकांच्या कमरेभोवती हात बांधून किंवा वेढून घेऊन विशिष्ट लयीमध्ये हे लोक नाचतात.
1: आणि तू म्हणालीस तसं की जसजशी या वादनाची लय वाढत जाते ना तसतसा त्यांच्या नृत्याचा वेग आणि त्यांचा तो परीघ तो सुद्धा वाढत जातो.

0: निलेश, इकडे देशावर मंगळागौर म्हणून दर मंगळवारी पूजा करतात आणि त्याला मंगळागौर म्हणतात आणि ती जागवतात आणि त्याच्यामध्ये बायका नाचतात, तर सूप घेऊन नाचतात त्या. नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला, नाचू मी कशी, नाच ग घुमा नाचू मी कशी, नाच ग घुमा. तर हे करताना काय होतं, तिच्या भोवती जो फेर धरलेला आहे त्या बायका पण गोल फिरून नाचत असतात आणि ही तर मधली नाचतेच. तुमच्याकडे बघताना मला त्या खेळाची आठवण झाली की हे एवढं नाजूक आणि मोठं वाद्य घेऊन तुम्ही पण
1: नाचतोच ना. आता ते आता मग ते इथे जे बोल उलटतात ना त्या पद्धतीने तो पायाचा पण तोल आला पाहिजे म्हणून मला पाहून ते दुसरे जर 10 किंवा 15 माणसं राहत आहेत ते माझाच तोल पाहून ती बरोबर झोक देऊन ती नाचत आहेत.
2: म्हणजे या सगळ्या नाचण्याचं तुमच्याकडे लक्ष पाहिजे.
1: हा, आणि माझा पण त्यांच्यावर लक्ष राहतो, कोण कुठं चुकतं, कोणाला नाचता येतं का, हा माझी पण सगळ्यांवर नजर.
0: हा नाच बघायला खूप सोपा वाटतो पण करायला खूप अवघड आहे.
1: अवघड आहे.
2: तुम्ही म्हणालात की तुमचं लक्ष असतं, म्हणजे समजा तुमच्या लक्षात आलं की कोणीतरी चुकतंय मग तुम्ही काय करता?
1: मग काय करतो, दुसऱ्या वेळेला मग त्याला समजून सांगतो का इथं तू चुकलास, आता चुकलायस, येपासून सावधपणे तुम्ही नाच करायचा, अशासाठी मग ते मी त्याला तगाचा देऊन टाकतो.
0: दिनेश, आपण बघतो ना गणपतीच्या ढोलामध्ये ते मोठे मोठे ढोल कमरेला बांधतात, तसं हे बघितलंस का तू?
2: हो, त्यांनी
0: हा तारपा जो आहे तो
2: अडकवलेला आहे गळ्यामध्ये विशिष्ट पद्धतीने.
0: खूपच विशेष आणि सुंदर वाद्य आहे आणि हा हे नृत्य तर खूपच आकर्षक असं आहे, आवडेलच कुणालाही आणि करावंसही वाटेल.

0: कंचन, आणि या लोकांचं आणखी एक छान वाद्यावर का, या तारपासारखं, म्हणजे तारपासारखं नाही पण आणखी एक छान वाद्य,
1: त्याचं श्रेय तू घेऊ नको. कारण मी ज्या वेळेला बोलत होतो ना आपण या तारपा आणि त्याच्या संदर्भात, तेव्हा मी त्या वाद्याचं नाव ऐकलंय.
0: ऐकलंयस?
1: हो,
0: सांग बरं.
1: त्याचा उल्लेख त्यांनी केला होता, मोहरी पावा.
0: मोहरी पावा
1: है ना?
0: किती छान वाद्य, बासरी सारखं थोडस वाद्य वाटतंय मला हे. आणि याला जी छिद्र आहेत ना, त्याला हे लोक चाळा असं म्हणतात बरं का.
1: आणि हा त्याच्यातून सूर निघतो, त्या सुराला ते म्हणतात सार.
0: सार, चाळा, सार.
1: आपण या वाद्यासंबंधी त्यांच्याशी बोलूया. बासरी सारखं तू म्हणालास, पण बासरी थोडी लहानच असते आणि हा जो वेणू आहे हा पुष्कळ लांब आहे. तर त्याचं जे संघटन आहे, त्याची जी रचना आहे, त्याची जी संरचना आहे, त्याविषयी आपण विचारूया
0: आणि त्यांचं वादन पण ऐकूया.
1: हो तर, आपलं नाव काय?
2: चंद्र गंगाराम सापटे.
1: चंद्रराव, हे तुमचं वाद्य मोठं विलक्षण आहे हो, काय नाव म्हणायचं?
2: पावा, मोहवर.
3: मोहवरी पावा.
1: मोहवरी पावा. मोहवरी म्हणजे काय?
2: मोहवरी म्हणजे त्याच्यामध्ये ते हे जे मेन आहे,
1: हा
2: हे त्याचे ते मोहरीचे मेन आहे.
1: बर.
2: हा, आणि हे आहे बांबूच.
1: बरोबर.
2: हे मेन लावल्याशिवाय ते मोहवरी पावा
1: वाजणार नाही, वाजणार नाही. पण या तुमच्या ह्याला जो, हा जो तुम्ही मोहरी पावा म्हणताय, तर तो किती लांब आहे? 2-2.5 फूट तर नक्की, 2.5-3 फूट.
2: हा,
1: आणि त्याच्यामध्ये वरही एक 5 छिद्र दिसत आहेत, पुन्हा मध्ये एक 6 इंचावर एकच छिद्र आहे, त्याच्यानंतर परत 1 फुटाच्या अंतरावर पुन्हा एक छिद्र आहे, आणि त्याच्याखाली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 11 तुम्ही ही छिद्र बनवली आहेत. हे कसं वाजवत आहे तुम्ही, जरा वाजवा ना मला, ऐकू दे.

0: चंद्रराव, ही 11 च्या 11 काही चित्र तुम्ही वापरत नाही आहे, तुम्ही आपल्या 4 आणि 4 8 बोटांचा वापर करताय, पण मग ही जी खालची जी 3 सोडून देताय तुम्ही, ती कधी वाजवता, त्याचा उपयोग कधी?
1: ते जर सोडून देतो ना, ते असं हे जमत नाही असलं, हा जर वरचा जमत नाही असला बोठावर, म्हणून हे चाळ पाडायला लागलं.
0: बर,
1: दुसरं,
0: पण ते जे दुसरे चाळे पाडले त्यामुळे येणाऱ्या स्वरावर परिणाम होत नाही?
1: नाही
0: होत. आणि तुम्ही त्या म्हणजे ज्या बाजूनी ही सगळे चाळे पाडलेले आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला तुम्ही एक छोटीशी फुंकणी त्याच्यात बसवली आहे जी तुम्ही वाजवत आहात, म्हणजे ती बरोबर ह्या पाव्याच्या मध्यभागी आहे. हे सगळं वाद्यच मोठं विलक्षण आहे. हे जे 1 फुटाच्या अंतरावर 2 चाळे केलेत आणि त्याला माशासारखं हे काय मेण आहे का? ते कशासाठी, त्याचा काय उपयोग होतो?
1: ही जर लिपटवली ना म्हणूनच त्याचा आवाज येतो, खाली घुंगतो.
0: बरं, ते 2 आहेत त्याच्यामुळे तुम्ही जे वाजवता, एरवी आम्ही जो पावा वाजवला तर एका वेळेला त्याच्यातनं एकच स्वर निघेल, सारे ग म असं जे काही असेल ते एकच निघेल, पण तुम्ही जेव्हा वाजवताय त्याच्यामध्ये 2 स्वर निघत आहेत, ते कसं काय? दिनेश, माझा काही संगीताचा अभ्यास नाहीये, पण हे खरोखरच विलक्षण वाद्य आहे.
2: या लोकांना हे कसं काय सुचत असेल,
0: आणि हे सुचतं कसं, आणि हे करू कसे शकतात?
2: मला एक सांगा की हे वाद्य तुम्ही कुठे वाजवता?
1: हे वाजे जसं जर आम्ही वाजवायला घेतलं, वाजे केलं, प्रत्येक वाजेला खंडन आहे. हे वाजेले खंडन नाही, हे कधीही वाजवून शकतो माणूस, करमणुकीला कधीही वाजवून शकतो. शेतात कुठं वाटेल, कुठं बाळदी, कुठं काही
3: इतर वाद्य जे आहेत ना,
1: हे जर वाद्य
3: ते असे टायमिंगचे वाजवतात, हे 24 घंटे कधी पण 12 महिने
1: याला बंधन नाही.
0: बरं, पण हे वाद्य तुम्हाला असं असं बनवावं हे कोणी शिकवलं किंवा सांगितलं?
1: हे परंपरा आली, पहिले लोक करत होते, ते पाहून ठेवले, नंतर मग मी हे केले. ते
0: मग आता मला अजून एक सांगा की ही जशी तुम्ही 2 सूर काढले, 2 ठिकाणी त्याचे चाळे केले आहेत, असे जर 4 ठिकाणी केले तर वेगळे वेगळे निघतील का?
1: नाही नाही
0: नाही,
1: ते जमणारच नाही. जसा आपला एक जीव जमतो, कसा आहे, एक जीव कोणचे कामाचा, एक जीव जमल्याशिवाय ते पुढची कामा होत नाही, तसा याचा एकनाथ जमवल्याशिवाय ते बोठावर चाळा उलटच नाही.

0: बरं, तुम्ही हे वाजवण्यासाठी जे लावलेली आहे ते पुंगणी आहे जरा, किंवा एक नळी छोटीशी, ही कसली आहे?
1: ही जर पेन टाकेल पेन आहे ना त्याचे पुन,
2: आता तुमच्या जवळ हे टाकेल बॉल पेन आहे, पण तुमच्या आजोबाच्या जवळ नव्हतं तसं ना, ते काय वापरत होते?
1: ते बांबूचीच बनवायची, पोकळ असला ना बांबूची, तेच बनवायची
2: छोटीशी अगदी बारीक.
0: बांबू जो आहे तो विशिष्ट प्रकारचाच लागतो का, कुठला बांबू चालतो याला?
1: कुठलाही चालतो, पण एवढा पोकळ पण पाहिजे तिला ना, तो बांबू कुठलाही पाहिजे.
0: आणि सरळ पाहिजे, वाकडा चालेल का?
1: हा नाही, सरळ पाहिजे. आणि हे जर आहे त्याला चार पेरा धरायला लागत आहेत.
2: बरोबर,
1: चार पेरा असली ना म्हणून तो नाच घुंगतो.
2: चंद्रराव, तुम्ही हे वाजवायला आपल्या वडिलांच्याकडून शिकला असणार है ना, पण मग ह्याच्यात काय काय वाजवता येतं तुम्हाला? काय गाणी वाजवता, काय वाजवता तुम्ही?
1: जशी गाणी बरोबर जमत नाही, बासरी जर असली ना एक नादी, त्याच्यात माणूस काही म्हणतो, पण याच्यात जे आपले बोठात वळलं, जो चाळा वळला तो फक्त लावायचा आपल्याला.
2: बरं,
1: म्हणजे दोन्ही याचा एक नाद जमवायला लागतो ना, तो टाइम पावा आहे तर हा एकेरी आहे ना, येत काही माणूस बोलून शकतो, पण येत नाद घोंगल्याशिवाय ते बोठावर चाळा उलटायला लागत.
2: म्हणजे तुम्ही ज्या बोटांचा आणि ज्या चाळ्यांचा वापर करता आहात, ते चाळे असे वापरता की ज्यामुळे हे दोन्ही वरचे जे सुराचे आहेत चाळे ते एक सारखे होतील,
1: है
2: ना? आता मला थोडस कळलं, आता आम्हाला वाजवून दाखवलं.
1: हो.

0: हा जाळा आहे, हा इथला वाजा आहे, तो आपल्या बोटावर उलटतो, हा सार धरतो, हा
1: कळलं मला,
0: हा सार याच्या सार एक जमल्याशिवाय तो इथे चाळाच उलटणार नाही.
1: म्हणजे या तुमच्या पावा मोहरीमध्ये एक चाळा सारासाठी आहे आणि एक चालसाठी, आणि हे दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्रच

0: असं किती वेळ वाजू शकता तुम्ही?
1: असे टाइम भेटला तर कुठं लांब जायचं असला तर चाललंय रस्त्याला करमणूक करत,
2: चालत चालत वाजवता,
1: चालत चालत
0: चालता चालता तुम्ही हे वाजवता तेव्हा तुम्हाला दम नाही लागत का?
1: दम नाही लागत आम्हाला, कुठेही गेला तरी ते अजिबात दम लागणार नाही.
0: किंवा तुम्ही जंगलात जाता गुरं चारण्यासाठी वगैरे जाता तेव्हा पण हे सोबत नेता?
1: हो सोबतच, ते कुठं फिरायला गेले तरी सोबतच, गुरं गेले तरी सोबतच.
2: चंद्रराव असं होतं का कधी की गुरं इकडे तिकडे विखुरली आहेत आणि तुम्ही हे वाजवायला लागला तर ती आली तुमच्यापर्यंत खुणेनी?
1: ते कसं असं आहे काय एखादे चुकारला गुरु का दुसरी माणसाने पाहला बाजू कुठं ऐकतो तिकडे ऐकतो मग ते बा त्या हाक मारून आम्हाला सांगतात.
2: नाही की तुम्ही वाजवताय तर जनावरांना पण कळते आणि ते येतात असं होतं का?
1: मग तसं आहे समजा एक आपल्या माध्यमातून विचार केला तर ते बरोबर आहे ना, एक श्रीकृष्णासारखं
2: का ना? हा श्रीकृष्णासारखं आता वादन करा.

0: हे वरची पाच बोक कशासाठी
1: आहेत? हे याचा सार जमवण्यासाठी.
0: आता तो तुम्ही कशाने मेणाने जमवता?
1: हा मेणाने, म्हणजे जसा असा थोडा दाबत केला ना म्हणून एकनाथ करायचा याचा. याच्याने एकनाथ झाल्याशिवाय.
0: हे सुराचं ज्ञान तुम्हाला उपजत, जन्मापासून मिळालेली देणगी आहे. बरं, लक्ष्मण भांगरेजी म्हणत होते की तुम्ही अजूनही एक काहीतरी वाद्य वाजवता, आणि त्याचं नाव काय आहे?
1: मी वाजवत नाही, त्याला बाई माणूस वाजवते.
0: बरं, त्याचं नाव काय असतं?
1: चांग.
0: ते कसं असतं?
1: ते किंबीचं करायचं, ते असं तीन काड्या चिरायच्या. तीन काड्या चिरल्या ना का तो बनवून ती नाजूक वस्तू राहते, ती इथं तोंडात अशी घालायची, इथं तोंडात घालून आणि अशी इकडं वाजवायची. त्याच्यात मग जसा आपला सुवास घेतला तसा त्याच्यात चाळा वळवतो.
0: पण म्हणजे ते कसं बासरी सारखं वाजतं का? म्हणजे दिनेश, हे एक प्रकारचं आदिवासी मोरचंग आहे, ज्याला मोरसिंग म्हणतो आपण, जे दक्षिणी शास्त्रीय संगीतामध्ये त्याला ते मोरचंग म्हणतात
2: किंवा,
0: आणि राजस्थान मधले जे लोकगायक आहेत ते सुद्धा तशा प्रकारच्या, पण ते लोखंडाचा असा आकडा असतो तो. आणि हे कशाचं बनवतात?
1: बांबूचं. भरपूर वाजवतात ना,
0: पण ते कशा बरोबर वाजवतात का नुसतंच ते वाजवत बसायचं असतं?
1: करमणूक म्हणून.
0: बरोबर बरोबर. बघ दिनेश, या आदिवासी कलाकारांच्याकडे साधनं खूप कमी आहेत, पण त्यांच्या कलाविष्काराची उर्मी, ती जी ओढ आहे, ती केवढी अनावरणी असीम आहे ना.
2: खरंय खरंय. आणि म्हणून कांचन, निसर्गाकडून जंगलापासून मिळालेल्या साधनांपासून हे लोक वाद्य बनवतात, आणि कदाचित त्यांच्या कलाविष्काराची प्रेरणा आणि उगमस्थान सुद्धा हा निसर्गच आहे, नाही का?
0: अगदी.
2: बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग चौथा आपण ऐकत होतात. तारपा आणि मोहरी पावा, संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, या भागातील मुख्य कलाकार एकनाथ ढवळू जाधव आणि गोविंद गोतरणे आणि सहकारी, बाह्यध्वनीमुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. आणि आदिवासी लोक

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे 2 वाजलेत. प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, उत्थान गुंफा, काव्य भीमायन, मूर्तिभंजन, युगांतर, युगमुद्रा, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता यासारख्या तब्बल 13 काव्यसंग्रहांचे धनी असलेले, 25 ते 30 वैचारिक ग्रंथांचं लिखाण केलेले, स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णन, तर रमाई, मी सावित्री, मी यशोधरा या कादंबऱ्या ज्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत, असे विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत। चला तर जाणून घेऊया त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सर, सगळ्यात आधी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की कुठलाही साहित्यिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचदा असं होतं की त्याच्या लिखाणाची सुरुवात ही काव्यापासून झालेली असते, तर असंच काही आपल्या बाबतीत घडलंय का? लिखाणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: साधारणतः फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आमच्या गावात आलेली होती आणि त्या चळवळीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत गायनाचे, तर त्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घरामध्येही बरं का त्यावेळेला वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं। मी सगळे अभंग, भजनं आणि असं सगळं दंडारी, तमाशे, लोककला या सगळ्या गोष्टी आमच्या खेड्यात होत्याच बरं का, त्याच्यामुळे माझ्या घरामध्येही ते वातावरण होतं। वडील, भाऊ, माझे 2-3 भाऊ हे गायन करणारे शाहीर अशा प्रकारचे होते बरं का। तर माझ्यावरती लहानपणीच या सगळ्या लोककलांचा, अभंगांचा, ओव्यांचा एक प्रभाव पडत गेला। काय असतं माहीत आहे का, की तुमचं वय, तुमचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये एक लय भिनत जाते। तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या जाणीवेमध्ये ती लय जाते आणि तुमच्या अभिरुचीत, अभिरुची म्हणजे टेस्ट, तुमच्या अभिरुचीत ती स्थानापन्न होते आणि तिथून ती, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची तिची संरचना आणि तिचा विकास या मार्गाने होत जातो, म्हणजे तुमच्या अस्तित्वाला एक रिदम, एक लय प्राप्त होते। आपण जे बोलतो ना ते बोलणं सुद्धा, आपण जे चालतो ना ते चालणं सुद्धा एका लयीत चाललेलं असतं बरं का। लक्षात ठेवा, आपली प्रत्येक हालचाल ही या रिदमनं, लयीनं अभिमंत्रित झालेली असते बरं का। आपलं मन आणि आपलं शरीर सुद्धा हे असं या लयीनं एका अर्थानं म्हणजे स्पंदित होत असतं। तर हे माझ्या बाबतीत अगदी कोवळ्या वयात घडलं, आलं लक्षामध्ये।

0: गरिबी, दारिद्र्य, अभाव आणि खेड्यातील ती सगळी साधनं, वंचितता, या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मग आपल्याजवळ एकच गोष्ट उरलेली असते, बाकी काही नसतं. तुमच्या मनात ही जी लय असते ती लय, तुमच्या मनात जे शब्द येतात उद्रेकून ते शब्द, त्याच्याशिवाय तुमच्याजवळ काहीही नसतं. मी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मी जन्माला आलो तो फक्त देह म्हणून, आणि मला मन नावाची गोष्टच नव्हती. परंपरेनं तू फक्त या देहानं जगायचं आहे, मन नावाची वस्तुस्थिती तुझ्यासाठी नाही आहे. पण शिकायला लागलो आणि परंपरेच्या विरोधात बंड करून माझं मन माझ्या जन्माला आलं. लक्षात ठेवा, ही सोपी गोष्ट नाही आहे. मी असं मानतो की हा मी माझा परंपरेनं दिलेला DNA वापस केला परंपरेला, आणि मी माझा DNA नव्यानं निर्माण केला. दिस इज रिबेल, हे बंड आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेला, फक्त कविता माझ्याजवळ होती, हे शब्द माझ्याजवळ होते. मी एका कवितेत लिहिलं आहे बेटा, शब्दांना मी काय देऊ, कवितेला मी काय देऊ, मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात शब्द म्हणजे असं नुसतं बोलण्याचा, ते जगणंच होतं शब्द. म्हणजे शब्द तुमच्या जगण्याचं एक दुसरं नाव झालेलं होतं. माइंडवेल, हे शब्द तुम्हाला नवं जगणं देत होते. नवं नव्हतं ते, जगणं होतं, कारण जगणं नव्हतंच. नसलेल्या जगण्याच्या ठिकाणी एक नवं जगणं तुम्हाला हे शब्द देत होते. जहर भोवतीच्या यातनांचं, अवमानांचं जहर पचवत पचवत हे शब्द मला जगवत होते. तर मी एका कवितेत असं म्हटलंय, पा मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे. प्रतिमाबा कशी आहे, मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे, मी उरास बांधून सूर्य तुळवितो मरणे. हे कुठून आलं, हे नंतरचं आहे. पण हे नंतरचं सुचण्यासाठी मला या शब्दांनी, या लयीनं, या कवितेनं जे जीवनच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं, ते माझ्या वाट्यावर हे जीवन या कवितेनं अंथरलं. म्हणून मी कवितेला धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत माझे 13 कविता संग्रह प्रकाशित झाले. सगळे पुरस्कार केशवसुतांपासून आले, पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण तर या प्रकारे बरं का, कविता ही तुम्ही लिहा अगर नका लिहू, पण तुम्ही प्रत्येक जण कवी असता. जेव्हा तुम्हाला आतलं आतलं बोलायचं असतं ना, तेव्हा तुम्ही नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळं बोलता, तीच कविता असते.
1: आता या आयुष्याच्या वळणावर आपली एखादी आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल, जी आपल्याला आवडते.
0: मी एक केलाय, पहा, सगळी दुःखे झेलली पदरात, पदरही जळाला पण मी नाही जळालो. मी एका कवितेथे म्हटलाय, पहा, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, आणि ही फितूर माती गर्भप्रवेशच नाकारी फिरत आहे परत माझ्या प्रतिभेतील नव्या निरोगी बीजांना. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, हे फार लक्षात घ्यायचं आहे. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, माझ्या पाशी थांबेल कोसळण माझे पोलादाचे पाय. कोसळ माझ्या पाशी थांबेल, म्हणजे लक्षात ठेवा, अभावाने मला खचवलं नाही, अभावाने मला ऊर्जा दिली, मला विजयाच्या वाटा दिल्या. सगळंच कोसळू लागलं तरी काय, मी उदास कधी होत नाही, निराश कधी होत नाही. आणि म्हणून मी एका कवितेत हे म्हटलं आहे बरं का, BA ला होती ही कविता या विद्यापीठामध्ये.

0: जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांन प्रसिद्ध कविता आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो खूपदा आपला इथे वध झाला आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो खूपदा इथे आपला वध झाला आहे. या जंगलातील खुळ्या अंधाराला चालत नाही सूर्य आपले. जपून रे नावाड्यांनो जपून जरा नास्तिकांचे कुळ आपले. अशक्यच नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या. जपून रे नावाड्यांनो जपून जरा उरात क्रांतीची कविता आपल्या. बोलूया आणखी. आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. जपून रे माझ्या सौंदर्याच्या शिल्पकारांनो कागद इथला बेमान आहे. ही इथल्या कागदाची बेईमानी आणि सौंदर्य निर्माण करण्याची या हाताची ताकद असा संघर्ष इथं ऐपा. आणि तो संघर्ष माझ्या सगळ्या साहित्यातून सगळ्या लेखनातून वैचारिक लेखनातून समीक्षा लेखनातून आलेला आहे आणि तो येत राहणार आहे.
1: आपण अनेक समीक्षा ग्रंथ लिहिलेत. या समीक्षा ग्रंथांमध्ये सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हे नेमकं काय जाणून घ्यायला आवडेल.
0: अलीकडे माझं 700 पानांचं एक पुस्तक आलं आहे, बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान. 700 पानांचं पुस्तक आहे. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स. साहित्य हे कशामुळे सुंदर होत हे सौंदर्य. विषमता म्हणजे सौंदर्य का? स्त्री पुरुष विषमता म्हणजे स्त्री दुय्यम आहे आणि पुरुष प्रधान आहे. ती दास आहे आणि हा मालक आहे. पुरुष सत्ताक मी हे सगळं धुडकावून लावलं. देवीदानं बायनरी ऑपोजिशनचा सिद्धांत मांडला, म्हणजे परस्पर विरोधी दोन पद, मजूर मालक, स्त्री पुरुष, अशी ही दोन पद सारखी असतात. देवीदा भारतात जन्माला आला असतं मी हे म्हटलं की त्यानं केवळ द्विपदांकितता मांडली नसती, बायनरी अपोजिशन्स मांडलं नसतं. मी त्याच्या पुढे त्याला पाठवलं असतं तर सांगितलं असतं की माझा भारत देश ह्या द्विपदांकित फक्त नाही, तो अनेक पदांकित आहे. ही अनेक पदांकितता आहे. आणि असं असलं तरी या अनेक पदांकिततेला, या वैविध्याला एकमयतेचं सूत्र आपलं संविधान देतं. आणि म्हणून या संविधानाला मी माझं एक जीवित ध्येय मानतो. या संपूर्ण साहित्यातून माझ्यावर का सौंदर्यशास्त्र हे आमचं जीवन कसं असावं त्याचं शास्त्र आहे, त्याचा मूल्यव्यवस्था देते. आणि जीवन समतोल हे सौंदर्याचं मूल्य आहे. पा सगळ्या घटकांमध्ये समतोल, सगळ्या घटकांमध्ये सर्व मानव समभाव, विवेकशीलता, सद्विवेकशीलता, विजडम. म्हणून म्हणतो हे जीवनाचं माझं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्राचा महानायक माणूस आहे. माणूसच प्रथम आणि शेवट.
1: त्यासोबत आणखी एक बघायला मिळतं, कवी आणि कविता आणि साहित्यशाहीचे सौंदर्य विज्ञान.
0: हा हा राईट.
1: तर याचा अरिस्टॉटलच्या पोएटिक्सशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल. या सगळ्या पुस्तकांमध्ये हेच मांडलंय मी. साहित्यशाही लोकशाही म्हणजे सगळे लोकच जिथं नायक आहेत, प्रधान आहेत, दुय्यम कोणी नाही, ती लोकशाही. साहित्यशाही ही साहित्य सगळ्यांसाठी समानता देतं ते ती साहित्यशाही. सार्त्रनं आमच्या असं विधान केलेलं आहे. जेन पॉल सार्त्र, आता तुम्हाला सिमॉन द बोहाचं नाव माहीत असेल एखाद्या वेळेला, तिनं जे विधान केलं आहे ना, स्त्री निसर्गत जन्माला येत नाही, तिला घडवलं जातं तसं तसं या व्यवस्थेला पुरुषाला

0: ती जशी हवी असते तसं घडवलं जातं. स्त्री अशी जन्माला येत नाही, तसा पुरुषही असा जन्माला येत नाही, त्यालाही घडवलं जातं. सार्त्र म्हणतो की अन्यायाचं समर्थन करणारा तुमचा शब्द माणुसकी गमावून बसलेला असतो, आणि अन्यायाचं समर्थन करणारी कलाकृती कोणीही लिहिलेली असो ती कलाकृती सुद्धा नसते. म्हणजे न्याय हा तुमच्या कलाकृतीचा अगदी ध्येयबिंदू असला पाहिजे. माझं हे साहित्य वाचून पुढच्या वाचकाच्या मनात त्याच्यामध्ये जे दोष असतील ते गळून जाऊन तुम्ही काय होणार, निरुपाधिक नितळ निरामय माणूस होणार. म्हणून मी म्हणतो की माझं सौंदर्यशास्त्र माणसाची, निरामय माणसाची, भेदभावातीत माणसाची प्रस्थापना करणारं सौंदर्यशास्त्र आहे. हेच सौंदर्यशास्त्र माझ्या साहित्याचं आहे.
1: आता हे सगळं करत असताना एकीकडे कविता लिहिल्यात, दुसरीकडे समीक्षात्मक ग्रंथ, तिसरीकडे वैचारिक लिखाण, आणि हे सगळं होत असताना प्रवास वर्णन देखील लिहिलेलं आहे. तर प्रवास वर्णन लिहिण्याचं कसं काय डोक्यात आलं, म्हणजे काय अनुभव होता?
0: काय होत, दिल्लीच्या साहित्य अकादमीनं मला प्रवास वृत्ती दिली आणि मी दक्षिण भारताचा प्रवास केला. आता प्रवास करणे म्हणजे नुसतं फिरणं नव्हे, एक लेखक म्हणून मी, एक संवेदनशील लेखक म्हणून मी दर दिवशी या प्रवासातून एक महिना जवळजवळ मी बाहेर होतो दक्षिण भारतात, म्हणजे कोवलम बीच, मरीना ड्राईव्ह बीच, असा सगळ्यांनी तिरुवरू, अनंतपुरम, ह्या सगळ्या सगळ्याच्यामध्ये मी फिरलो, कन्याकुमारीला फिरलो, बरं का, सगळे सगळे, आणि दर दिवशी मी पत्र लिहित असे. आता ही पत्र मॅडमच्या नावाने टाकली, पण त्याच्यामध्ये एक गंमत मी केली, तर ही सगळी पत्र या प्रवासात त्या त्या ठिकाणी मला जे दिसायचं, माणसं दिसायची, निसर्ग दिसायचा, पाणी दिसायचं, झाडं दिसायची, पक्षी दिसायची, पशु दिसायची, मी सगळे बारकाईनं निरीक्षण करत असं. बरं का, तिकडच्या लोकांची भाषा तुम्हाला कळत नाही, पण तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यामध्ये ती भाषा रिमझिम ते माणुसकीची. मी एका ठिकाणी हे म्हटलंय की माझी बोटं शब्द होत असे, तळवा हा वाक्य होत असे, आणि अशी त्या लोकांशी मी भाषा बोलत होतो. भाषा ही इतक्या पातळ्यांवर वावरते पा आपली. तर ह्या पद्धतीनं बरं का मी हे प्रवास वर्णन लिहिलं. या प्रवास वर्णनाचं इतकं कौतुक, स्टेट अवॉर्ड आहे या प्रवासाला, सुमरणांजी कारंजी असं त्याचं नाव आहे. आणि आमचे प्राध्यापक राघव जाधव होते, त्यांनी म्हटलं ही पत्र नव्हे त्या तर कविताच आहे मनोहरांनी लिहिलेल्या. आणि त्यांनी त्या पुस्तकाला लिहिताना हे असं लिहिलं आहे की यरल्याच्या मातीचं रासायनिक परीक्षण केलं पाहिजे, त्या मातीमध्ये हा कवी जन्माला आला, युगसाक्षी वगैरे वगैरे. मला असं वाटलं की आपण हा प्रवास करू तो वाया नाही जाता कामा, इतके पैसे आपल्याला सरकार देत आहे आणि तो पैसा आपण कारणी लावला पाहिजे ना. आपल्या त्या त्या वेळेच्या मनाच्या सगळ्या उत्कट भावना, सगळ्या उत्कट भावना, ही सगळी द्वंद्वे, म्हणजे आपल्यातला मूर्खपणा, आपल्यातला शहाणपणा, या दोन्ही गोष्टी कशा परस्परांशी भांडत असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात घ्यावं. तर तो जिवंत पण, तर हे माझ्या ज्या प्रवास वर्णनाची एक प्रेरणा होती असं मला वाटतं. बरं का,
1: कादंबरी लिखाण करताना मात्र आपण तिन्ही पात्र जी निवडली आहेत ती स्त्री पात्रे आहे, असं का?
0: हा, काय होतं माहितीये का, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती, आपले महानायक आहे असं मी मानतो, आणि बाबासाहेबांवरती, जगभर या लोकांवरती लेखन झालंय. पण मला असं वाटलं बरं का कधीतरी की यांच्यावरती तर पुष्कळच लोक लिहितात, यशोधरावरती, सावित्रीबाईवरती, रमाईवरती, या तीन महामाता आहेत आपल्या. ह्या माणसांनी दुनियेला काय दिलं हे आपल्याला माहीत आहे, पण ही माणसं या महामातांनी दुनियेला दिली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय असतं, किती कष्ट भोगावे लागतात, तर यशोधरांनी असेल. पण यशोधरा बरं का, म्हणजे यशोधरा हे प्रेमाचं प्रतीक नाही आहे. मी फार वेगळ्या पातळीवर यशोधरा नेलेली आहे. बरं का, यशोधरेला काय होतं माहीत आहे का, गोपाळ, मगजा, यशोधरा आणि

0: त्यानंतर भद्रा कात्यायना अशी तिच्या नावांचा प्रवास आहे. हा प्रवास कसा आहे तुम्हाला सांगतो, ते आता ते तुम्हाला ओपन नाही झालं, नाही तर ते रडू आलं असतं यशोधरा वाचताना ऐकताना, त्या पोरांनी केलं आहे त्या यूट्यूबवाल्यांनी. तर यशोधरा, सावित्री आणि रमाई ह्या तिन्ही कादंबऱ्या कशा आहेत, मृत्यूनं सुरू होतात पहा. मृत्यू हा एक इन्स्टिंक्ट मानवी जीवनात असते पहा, आणि ती तुम्हाला शास्त्र म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूची जाणीव जर तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुमचं वागणं, तुमचं बोलणं वेगळ्या पद्धतीने नियंत्रित होतं, कंट्रोल होता तुम्ही. माझ्या या तिन्ही कादंबऱ्या, सावित्री सुरुवात मृत्यू नव्हते, सावित्री सुरुवातीलाच म्हणते बेटा मृत्यू जरा थांब रे बाळा, माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलं, खूप लोकांनी मदत केली मला, त्यांची भेट तर घेऊ दे जरा धावती, त्यांची भेट झाली की मी तयार होते, थांबरे मृत्यू हे असं. तसंच यशोधरेचं, तसंच रमाईचं, रमाई या कादंबरीचं सगळ्या इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळीकडे कादंबऱ्या गेल्या. या रमाईचं पहिलं वाक्य आहे, लहानपणी कोणाच्याही आई बाबा मरू नयेत, सगळ्या स्तरातील वाचक आहेत. सर, मी 100 वेळा ही कादंबरी वाचली आणि खूपदा रडलो. म्हणजे दुःखाचा हा फार किती हे सगळं मी मांडलेलं आहे पायाच्या. तर मला असं वाटतं ह्या कादंबऱ्या तुम्हाला जगायला शिकवतात, आणि केवळ जगायला नाही शिकवत, आपल्या माणसांसाठी जगायला शिकवतात. केवळ आपल्या माणसांसाठी जगायला शिकवत नाहीत, तर या माणसांवरती कोसळणाऱ्या संकटांशी भांडायला शिकवतात. ह्या कादंबऱ्यातील ह्या तिन्ही महामाता, मला असं वाटतं की याच्या लिहावं आपण, यांनी खूप दिलंय आपल्याला.
1: आपण थोडं पुढे वळणार आहोत. आता आपण आपलं वय 80+ आहे, 84 हा, आपण 84 वर्षाचे आहात. या वयात देखील लिखाण सुरू आहे का, आणि आगामी काय आमच्या भेटीला येणार आहे?
0: खूप लेखन, खूप पुस्तकं येत आहेत बरं का, 700-800 पानांची पुस्तकं येत आहेत बरं का, खूप लेखन आहे. आणि आता अलीकडे मी माईवरती मी एक लेख लिहिला, मुंबईचे सगळे लोकांना सर तुम्ही माई साहेबावरती कादंबरी द्या.
1: नवोदित जे कवी किंवा लेखक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना मी एवढंच सांगेन, सत्य आहे तेच सौंदर्य आहे. सत्य काय आहे? माणसातील हा सहभाव, सद्भाव, समता, बंधुता, भगिनीता हे सत्य आहे, आणि जे सत्य आहे तेच सुंदर आहे. हे सांगताना कोणाही हुकुमशहापुढे वाकायचं नाही, नाहीतर तुमच्यातला लेखक मरून जाईल. पहिली जबाबदारी आहे तुमच्यावरती सत्य सांगण्याची, सत्य सांगून तुमच्या त्या लेखकाला जगवण्याची. लेखक मारून, सत्य सांगणारा लेखक मारून तुम्ही साहित्य लिहू नका, काही मिळवण्यासाठी साहित्य लिहू नका. मला एकच गोष्ट हवी आहे, तुमच्यात एक नवा माणूस जन्माला आलेला पाहायचा आहे मला. हे गोष्ट मला हवी आहे, इतर गोष्टी मला नको आहेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं या नव्या पिढीत त्या लोकांना मी सांगू इच्छितो, आणि त्यांनी निर्भयपणे हे सत्य निर्भयपणे बेदरपणे सांगितलं पाहिजे. शब्दांचा, प्रतिभेचा, साहित्याचा सन्मान करण्याचं एवढीच क्षमता तुमच्याजवळ आहे, त्या क्षमतेला जपा. एवढंच मी या पिढीच्या सगळ्या कवी कलावंतांना सांगेल.
1: यशवंत मनोहर सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी करता ही मुलाखत दिली, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 2:25 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात हापूस या चित्रपटातलं संदीप खरे यांचं हे गीत. स्वर आहे उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांचा. संगीतकार सलील कुलकर्णी.

हापूस या चित्रपटातलं आणखी एक गीत आपण ऐकलं. स्वर होता अवधूत गुप्ते यांचा, रचना संदीप खरे यांची, संगीतकार सलील कुलकर्णी. यानंतर हापूस याच चित्रपटातलं आणखी एक गीत आपण ऐकणार आहात. रचना पुन्हा एकदा संदीप खरे यांची आणि संगीतकार सलील कुलकर्णी. आपण ऐकता आहात गीत बहार.

बन्या बापू या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं, उषा मंगेशकर यांच्या स्वरात. बन्या बापू या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं आणखी एक गीत ऐकूयात, अमित कुमार आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात.

మాయకనొయ్యా చీవడ్యాచి మాయా ఘర మధ్య ఝాణి ఎహి ఆణి బాణి.

कीचक वध या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या स्वरात, संगीतकार मास्टर कृष्णराव. यानंतर गीत बाहेरमध्ये ऐकूयात गम्मत जम्मत या सिनेमातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत, स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांचा.

0: राजा वसल्या शृंगार राजा तू आमचा वाजविला गाजा मी शरदंबा कुरुपती तू रे इस्पिकता राजा
1: याची टोपी त्याला मी त्याची टोपी आला
2: कळे नाही झाला पुरता बुडाला
1: लोक भुलतात या भरल्या रंगाला
2: खोट करी खरं त्याला तुम्ही असं लांब

या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3 वाजलेत, प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात शैलेश रानडे यांनी गायलेलं संदीप खरे यांचं हे गीत.

पण तिला भिजण्याची लाज नाही. कोणी नाही कोणी नाही कसलीच गाज नाही पारतल्या पण तिला भिजण्याची लाज नाही.

संदीप खरे यांनी गायलेलं, रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकता आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

संदीप खरे यांनी गायलेलं, रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत आपण ऐकलं. यानंतर संदीप खरे यांची आणखी एक रचना ऐकूयात, शैलेश रानडे यांच्या स्वरात.

सुरेश भट यांची रचना आपण ऐकत होतात, स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार श्रीधर फडके. या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल मिश्र संगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 3:30 वाजलेत. ऐकूयात मिश्र संगीत.

अनिरुद्ध जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात प्रमोद वडनेरकर यांची ही भक्तिरचना. यानंतर प्रमोद वडनेरकर यांची आणखी एक रचना ऐकूयात अनिरुद्ध जोशी यांच्याच स्वरात.

आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, बाकी सारे आकार उकार होकार नकार, बाकी सारे आकार उकार होकार नकार, मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत। पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ, पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरण भरून आलेली गाफील गाणी, काळे सावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

विसरत चाललोय, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट, ती लाट तर तेव्हाच पुसली, ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसारखी, सरोवर मात्र अजूनही तिथेच, सरोवर मात्र अजूनही तिथेच, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली, आता तर लाटा नव्हे पाणी सुद्धा नव्हे कदाचित, आता तर लाटा नव्हे पाणी सुद्धा नव्हे कदाचित, पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे, आता आठवतायत ते फक्त काळेभोर।

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही। चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही, थोडेसे शब्द, बरस मौन अजूनही। बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत। तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही
1: ना।
0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही, पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत,

वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, डोळ्यांचे रंग फिकट होत जातात, तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात, शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात. विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला, विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना. विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा. विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिम रंगी आभाळ, आणि विसरत चालले आहे आभाळही गोंधायला विसरणारे हिरवेगर्द तळे. आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे.

संदीप खरे यांची रचना आपण ऐकत होता, तर सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि सहकारी यांच्या स्वरात. यानंतर मिश्र संगीत या कार्यक्रमातल्या शेवटचं गीत ऐकूयात. प्रके अत्रे यांचं पद ऐकूयात बकुळ पंडित यांच्या स्वरात. नाटक पाणी ग्रहण.

याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पहाटेचे 4:01 झालाय, माफ करा, 4:01 झालेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रभू तेंडुलकर यांचं सरोदवादन. राग आहे भटियार. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ रमेश सामंत यांची. ऐकूयात प्रभू तेंडुलकर यांचं सरोदवादन राग भटियार.

आत्ताच आपण ऐकलत प्रभू तेंडुलकर यांचं सरोदवादन. राग होता भटियार, त्यांना तबल्याची साथ रमेश सामंत यांनी केली होती.

पहाटेचे 4:31 आणि 25 सेकंद झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात ज्योती यादवार यांनी गायलेला राग भूपाल तोडी. विलंबित बंदिश रूपक तालात, द्रुत बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अच्युत तिजारे आणि हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची. ऐकूयात ज्योती यादवार यांचं गायन राग भूपाल तोडी.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत ज्योती यादवार यांनी गायलेला राग भूपाल तोडी. त्यांना तबल्याची साथ अच्युत तिजारे आणि हार्मोनियम साथ विनोद पडगे यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 5 वाजलेत. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं या मंगल पहाटे सहर्ष स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं हे गीत. संगीतकार शंकर एहसान लॉय, स्वर आहे शंकर महादेवन आनंदी जोशी आणि सहकारी यांचा.

लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं शंकर महादेवन आणि सहकारी यांच्या स्वरात. यानंतर गीतबहारमध्ये ऐकूयात सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात धाकटी सून या चित्रपटातलं हे गीत. रचना आहे सुधीर मोघे यांची.

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. चित्रपट साधी माणसं. पहाटेचे 5:19 आणि 45 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावद